विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म हे वारकऱ्यांचं ब्रीद होत. पांडुरंगाला ते विष्णूपेक्षा नारायणापेक्षा वेगळा मानतच नव्हते. श्रीकृष्णाच्या अवताराची तर संतांच्या मनावर केवढी मोहिनी. म्हणून तर ते कधी विरहिणीची भूमिका घेऊन कान्हू वनमाळीच्या भेटीसाठी आतुर होतात, तर कधी त्या गोपाळकृष्णाचे सवंगडी होऊन त्याच्याशी खिळीमिळीनं भांडण मांडतात. वृंदावनात वेणू वाजू लागली आणि ती मधुर मुरली स्थिरचरांना वेड लावू लागली की भानुदासासारखे संत कवीही मोहरून जातात. प्रेमभुलीनं खुळावलेल्या गवळणीसारखे त्या ठकड्या मुरलीधराचं कौतुक करायला लागतात आणि ठाय लयीत नेहमी वावरणारी अभंगवाणी मग गवळण गाणी गात नाचू लागते. वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे, वेणू नादे गोवर्धन गाजे.

भावधारा कार्यक्रम आपण ऐकत होतात. यानंतर थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या प्रसारण सेवेला आरंभ होईल.

वंदे मातरम, सुप्रभात आणि नमस्कार। प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। श्रोतेव, आज शनिवार भारतीय सौर दिनांक 21 भाद्रपद शके 1948 दिनांक 12 सप्टेंबर 2026 पहाटेचे 5:55 आणि 55 सेकंद होत आहेत।

स्वामी स्वरूपानंद यांचा अभंग योगेश रामचंद्र देशमुख यांनी गायलेला होता. संजीवनी मराठे यांचं गीत ऐकूया, सुनंदा आपटे यांच्या आवाजात.

भक्ती संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उपेंद्र भट यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

मंगल प्रभात या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संगीता खोत यांनी गायलेलं गरा पालकर यांचं गीत।

0: आनंदराव टेकाडे यांचं देशभक्तीपर समूहगीत आपण ऐकत होतात. संगीत यशवंत देव यांचं होतं. या गीताबरोबरच मंगळप्रभात कार्यक्रम समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबई केंद्र, जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: जगूया आनंदी ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना दिनेश अडावतकरचा नमस्कार. श्रोतेहो, संत कबीरांनी आयुष्याला चादरीची उपमा दिलेली आहे. ईश्वराने दिलेली चादर किंवा वस्त्र म्हणजे आपलं आयुष्य, आणि त्या चादरीवरती आपण रामनाम कोरून ती चादर पवित्र करावी आणि आपलं आयुष्य सार्थकी लावावं असंही कबीर सांगतात. ही चादर ईश्वराने जशी आपल्याला स्वच्छ आणि सुंदर रूपात दिली तशीच ती त्याला परत करावी असाही कबीर संदेश देतात. आणि खरंच आपलं आयुष्य म्हणजे सुखदुःखाच्या उभ्या आडव्या धाग्यांनी विणलेलं एक वस्त्रच आहे, नाही का? आणि एक धागा दुसऱ्या धाग्यासारखा नाही, दुसरा धागा तिसऱ्यासारखा नाही. प्रत्येक क्षण प्रत्येक धागा वेगळा आणि प्रत्येकाची चादरही वेगवेगळी. पण तरीसुद्धा आपण इतरांच्या या वस्त्राकडे डोकावत असतो, कारण लोकांना दुसऱ्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला फार आवडतात. म्हणजे त्यांनी असं करायला नको होतं, त्यांनी असं करायला हवं होतं, पण खरं तर त्या त्या प्रसंगात ती ती व्यक्ती योग्य प्रकारेच वागलेली असते. कारण ज्याच्यावर प्रसंग येतो त्यालाच माहिती असतं की त्याने किती सहन केलंय. दुरून सल्ला देणं सोपं असतो, पण त्या परिस्थितीमध्ये उभं राहून जगणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. त्यामुळे जर तुम्ही स्वतःच्या नजरेत योग्य असाल तर तुम्ही लोकांच्या नजरेकडे अजिबात लक्ष देऊ नका. कारण अहो, लोकांच्या नजरा गरजेनुसार बदलत असतात.

0: बरे श्रोते हो, आज इथेच थांबूया, पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: जगूया आनंदी, जगूया आनंदी,
0: जगूया आनंदी. आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 6:35 झालेली आहेत. जाणून घेऊया आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. श्रोते हो, आज आहे जागतिक प्रथमोपचार दिन. त्यानिमित्तानं समन्वित कार्यक्रम असेल प्रथमोपचार, संकट समयी जीवनाचा आधार. सकाळी 8:40 डॉक्टर उमेश कुलकर्णी यांच्याशी संवाद. स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं गीत सकाळी 9:30. गीत अजित मालणकर यांचं, गायक मंदार आपटे, संगीत प्रणव हरिदास, निर्मिती आकाशवाणी मुंबई. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ दुपारी 12:00. सांगली केंद्राची निर्मिती असलेल्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल हरितालिका आणि गणपतीला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्व याविषयी माहिती. आणि बोल कायद्याचे या मालिकेत ऍडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा भाग 2.

0: अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात रात्री 10 वाजता अश्विन एम दळवी यांचा सूरभार वादन दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल. कृषीवाणीचा विषय आहे लवंग पिकावरील कीड रोग नियंत्रण. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता. आरोग्यम धनसंपदा सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05. लिव्हर सोरायसिस भाग 4 तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. परिसर सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैव विविधता भाग 4 सहभाग अनंत हिंगवे. सकाळी 7 आणि दुपारी 1:55 ऐसी अक्षरे रसिके यात उत्सव लोककलेचा या मालिकेत गणेशोत्सव आणि पारंपरिक लोककला यांची माहिती देणारा डॉ प्रकाश खांडगे यांचा ललितलेख. प्रायोजित कार्यक्रम दिलखुला सकाळी 7:25. ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम फिटनेस सकाळी 7:40. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन सकाळी 9 वाजता. लेखक नितीन साळुंके, वाचक स्वर मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. आज या मालिकेचा भाग 123वा. धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र दुपारी 1:40 प्रसारित होईल. संध्याकाळी 5:30 युववाणीमध्ये सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांची मुलाखत भाग 2. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची. हिंदी सभेचा कार्यक्रम विविधा संध्याकाळी 6:30. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी, यामध्ये एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉ देवदत्त जोंधळे यांची मुलाखत. रात्री 7:15 लोकसंगीत. रात्री 7:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृती भारती दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. नादब्रह्मांतर्गत दुपारी 2:30 कंचना मन्यम यांचं कर्नाटक शैलीत गायन राघहंसध्वनी अठाणा आणि खमाज. संध्याकाळी 5:02 राग परज आणि कल्याणी तसंच कुरुंजी. नादब्रह्मांतर्गत सकाळी 10:30 प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन राग भटियार. ही होती आजच्या कार्यक्रमांची रूपरेषा. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज पहाटे 5:30 नोंदीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या हलक्या सरींची नोंद झाली. कालचं कमाल तापमान कुलाबा 33, सांताक्रूज 31, किमान कुलाबा 27, सांताक्रूज 26 अंश सेल्सिअस. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथे 93%. पावसाची नोंद सांताक्रूज या ठिकाणी 15 मिलीमीटर इतकी झाली. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश अंशतः ढगाळलेलं असेल. पावसाच्या 1-2 हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कमाल तापमान 31, किमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील असा अंदाज आहे. मच्छीमार बांधवांसाठी सूचना. ताशी 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहतील. वादळात वाऱ्यांचा वेग 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता आहे. समुद्र खवळलेला असेल. मच्छीमार बांधवांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांसाठी हवामानाचा अंदाज. ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकत होतात. 6:40 झालेली आहेत. थोड्याच वेळात शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम कृषीवाणी.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,00,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत। तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी

0: साधा।
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, लवंग पिकावर येणाऱ्या कीड रोगांमध्ये पानं खाणारी आळी, खोड आळी, पानं कुजणं, टिक्का, डायबॅक या कीड रोगांचा प्रादुर्भाव होत असतो। ज्यावेळी झाडास नवीन पालवी येते त्यावेळी पानं खाणाऱ्या आळीचा उपद्रव आढळून येतो, त्यामुळे पालवीचे अंकुर दिसू लागताच फवारणी करावी। या किडीच्या नियंत्रणासाठी 0.5% क्विनॉल फॉसची फवारणी करावी। अखंड काळ्या रंगाची आणि पिवळे पट्टे असलेली केसाळ आळी फांद्या तसंच खोडांना भोक पाडून आत शिरते, त्यामुळे फांद्या आणि झाडं वाळतात। यासाठी वाळलेल्या फांद्या कापून त्यांचा नायनाट करावा। खोडावरील भोकामध्ये सेल्फॉसची एक गोळी घालून भोक चिखलानं बंद करावं। अशा प्रकारे आपण खोड आळीचं नियंत्रण करू शकतो। पानं कुजणं हा रोग रोपांना तसंच पूर्ण वाढलेल्या झाडांवर याचा प्रादुर्भाव दिसून येतो। सुरुवातीला पानाच्या टोकावर आणि कडांवर काळसर ठिपके किंवा चट्टे येतात। कालांतरानं टोकाकडील भाग काळसर होतो किंवा पूर्ण पानच काळसर होतं आणि पानं अकाली गळून पडतात। टिक्का या रोगामुळे कोवळ्या पानांच्या दोन्ही बाजूंवर तांबूस काळसर ठिपके निर्माण होतात। ठिपके पसरत जाऊन आकारानं मोठे होतात, पान पिवळं होतं आणि कालांतरानं गळून पडतं। रेताळ आणि निकस जमिनीत तसंच कमी निचऱ्याच्या जमिनीत लागवड झालेल्या झाडांना डायबॅक हा रोग होतो। पाणी पुरवठ्यामध्ये अनियमितपणा देखील या रोगाला कारणीभूत ठरतो। प्रादुर्भाव झालेल्या झाडांवरील फांद्या शेंड्याकडून जमिनीकडे वाळत जातात आणि कालांतरानं संपूर्ण झाड वाळतं। रोग होऊ नये म्हणून 1% बोर्डो मिश्रणाच्या मे आणि सप्टेंबर महिन्यात फवारण्या कराव्या। प्रादुर्भाव झालेली पानं आणि वाळलेल्या फांद्या कापून जाळून टाकाव्या। डायबॅक झालेल्या झाडाच्या आळ्यामध्ये वयोमानाप्रमाणे 1% बोर्डो मिश्रणाचं 5 ते 10 लिटर द्रावण उतावं आणि झाडावर 15 दिवसाच्या अंतरानं 1% बोर्डो मिश्रणाच्या 3 फवारण्या कराव्यात।
0: वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा, सादर करते रोशन जाधव। हा कार्यक्रम आज दुपारी 2 वाजता आपण पुन्हा ऐकू शकाल। श्रोतेहो, एक निवेदन आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसंच डॉक्टर एस आर रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि सेवक ग्रंथमित्र पुरस्कार 2025-26 यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत। इच्छुक ग्रंथालय कार्यकर्ते आणि सेवक ग्रंथमित्र यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 25 सप्टेंबरपर्यंत 3 प्रतींमध्ये आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असं आवाहन ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। निवेदन संपलं। 6:45 होत आहेत। कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या तीन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे, म्हणजे लिव्हर सिरोसिस काय असतो, कारण, लक्षणं, निदान नेमकं कसं करण्यात येतं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, एकदा निदान झालं आणि कन्फर्म झालं की लिव्हर सिरोसिस आहे, तर मग त्यावर उपचार पद्धती नेमकी काय असते.
1: तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की हा सिरोसिस झाला कशामुळे, ते कारण आधी आम्ही शोधतो. आणि एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा की जेव्हा ॲडव्हान्स सिरोसिस असतो तो कुठल्याच औषधाने ते लिव्हर पूर्ववत होऊ शकत नाही. आणि मी आधीच सांगितलं की लिव्हर सिरोसिस हा काय 2-4 दिवसात किंवा 2-4 महिन्यात होणारा आजार नाही, हा वर्षानुवर्ष जेव्हा लिव्हरवर अत्याचार डॅमेज व्हायला लागतो कुठल्या कारणामुळे, मग ते लिव्हर, नॉर्मल लिव्हर हळूहळू हार्ड म्हणजे स्टिफ होऊन, फायब्रोसिसचे मी तुला स्टेज सांगितले, F0 किंवा F1 हे नॉर्मल असतं, पण F2 म्हणजे आता धोक्याची घंटा वाजायला लागली आहे, F3 म्हणजे सिव्हिअर फायब्रोसिस, F4 म्हणजे

0: ट्रीटमेंट देत आहेत. बी आणि सी व्हायरसला मारणारी प्रभावी औषधं मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे. ऑटोइम्युन जर डॅमेज असेल, जेव्हा स्वतःच्या शरीराने स्वतःच्या लिव्हरला डॅमेज केलं असेल, तर त्याला स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्स असे ड्रग्ज वापरले जातात. तर त्यामुळे क्रॉनिक लिव्हर डिसीज आणि लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीच्या स्टेजवर उपचार करता येतो. हे जर विल्सन डिसीज नावाचा असेल तर ते शरीरात तांबा म्हणजे कॉपर एक्सेसिव्ह डिपॉझिट होतं, तर कॉपर चिलेटिक इन्शन्स वापरून हा लिव्हर सिरॉसिस आपल्या पुढे प्रोग्रेस होण्यापासून आपल्याला थांबवता येईल. लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीला मेडिकल मॅनेजमेंट करता येते, म्हणजे काही वर्ष तरी पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय आपल्याला व्यवस्थित त्याचं आरोग्य ठेवता येतं. जे जे कॉम्प्लिकेशन होतात आहे, पोटातलं पाणी, मीठ कमी खाणे, डायरेटिक्स नावाचे औषध देणे, हे पोटातलं पाण्याचं ट्रीटमेंट आहे. रक्तस्राव झाला, जर रक्ताची उडली झाली तर एंडोस्कोपीनी हे ब्लिडिंग व्हेन्स जे असतात, त्याला व्हरायसिस म्हणतात, त्या व्हेन्स आपल्याला बंद करता येतात, म्हणजे रक्तस्राव थांबवता येतो. आणि ऍट द सेम टाइम लिव्हर सिरॉसिस ऍडव्हान्स जरी झाला असेल तरी कारणं त्याची दूर करत गेली तर त्याचं प्रोग्रेशन आपल्याला स्लो करता येतं. म्हणजे इट इज नेव्हर टू लेट. हेपॅटिक एन्सेफलोपॅथी जेव्हा मेंदूवर परिणाम व्हायला लागतो तर मग त्याची सुद्धा एक सेपरेट उपचार पद्धती आहे. इनिमाज देणे, काही अँटीबायोटिक्स पोटातनं वापरणे आणि इंट्राव्हिनस इंजेक्शन देणे हे करता येतात. किडनी जर अफेक्ट व्हायला लागली तर किडनीची सुरुवातीचे कॉम्प्लिकेशन आपल्याला मेडिसिन्सनी ट्रीट करता येतात. आणि जेव्हा एका पॉईंट पलीकडे हे लिव्हर आयुष्य सस्टेन करायला इनसफिशियंट ठरतं तेव्हा मग लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागतो. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करून एका प्रकारे पेशंटला नवजीवन देता येतं. लिव्हर सिरॉसिस काही अचानक होत नाही 2 महिन्यात किंवा 2 वर्षात. ती एक क्युम्युलेटिव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह आणि हळूहळू होणारा स्लो पॉइझनसारखा तो डॅमेज आहे. त्याची कारणं दूर करा, त्याचे लक्षणं वेळीच ओळखा, ते आपल्या डॉक्टरला भेटा आणि त्याच्यावर वेळीच पावलं उचला. कारण ॲडव्हान्स एकदा सिरॉसिस झालं आणि लाईफ सस्टेन व्हायला ते जर सक्षम नसेल तर असं लिव्हर बदलावं लागतं. जरी भरपूर प्रमाणात त्याचं सक्सेस आहे पण त्याच्यानंतरची काळजी घ्यावी लागते, इम्युनो सप्रेशन वापरावं लागतं. तर शक्यतो लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत आपली वेळ येणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि या आजारावर आपण विजय किंवा कंट्रोल मिळवू शकतो.
1: डॉक्टर प्रशांत भांडारकर, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. यात आपण माळ रानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान याविषयीची माहिती.

आता आपण गवताळ प्रदेशाचे वैशिष्ट्ये, त्यातील जैवविविधता, त्यातील प्राणी, पक्षी आणि कीटक यांची माहिती घेतली. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसरांपैकी महत्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवत कुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची

पाण्याची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. आता या प्रदेशाचे संवर्धन कसे करायचे किंवा यातील धोके कुठले आहेत याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश हे अतिशय समृद्ध आहे, पण ते आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. याची काही कारणं आहेत, जसं की ह्या प्रदेशाची पडीक जमीन म्हणून चुकीची वर्गवारी केली गेली आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या जमीन महसूल कायद्यानुसार या अत्यंत समृद्ध गवताळ प्रदेशांना पडीक जमीन म्हणून संबोधले गेले आहे. यामुळे ही जमीन उद्योग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि महामार्गांसाठी सहज उपलब्ध केली जाते. वृक्षारोप मोहिमेअंतर्गत अनेकदा नैसर्गिक माळरानात झाडे लावली जातात. मोकळ्या गवताळ प्रदेशात झाडे लावल्यामुळे त्यातील प्राण्यांचे अधिवास कायम नष्ट होतात, जसे की चिंकारा. हरणाच्या प्रकाराला लांबच लांब गवताळ प्रदेश आवश्यक असतो. वेलायती बाभूळ, गाजर गवत यासारख्या वनस्पती मूळ गवताचा बळी घेऊन वेगाने पसरत आहे. हे अखाद्य असल्यामुळे त्यातील प्राण्यांना खाद्य उपलब्ध होत नाही. अनियंत्रित चराईमुळे गवताची पुनरुत्पादक क्षमता संपत आहे. तसेच सिंचनाची सुविधा वाढल्यामुळे माळरानांचे रूपांतर आता ऊस आणि फळबागाच्या शेतीत होत आहे. उंच विजेच्या तारांमुळे माळढोक सारख्या पक्ष्यांचे उडताना अपघात होऊन मृत्यू होतात. असे अनेक कारणे असल्यामुळे आपण या परिसंस्थेचे संरक्षण कसे करायचे यावर गंभीर विचार करायला हवा. अशा या समृद्ध परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आपण जागरूक होऊया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा, ज्यात आपण माळरानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान याविषयीची माहिती ऐकलीत. श्रोते हो, परिसर या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी स्वप्ना आपली रजा घेते. धन्यवाद, नमस्कार.
1: परिसर आज दुपारी 2:10 आपण पुन्हा ऐकू शकाल. 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून संस्कृत मधून बातम्या सहक्षेपित करत आहोत.
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचिका रचा झा. अथ वार्ताः. अष्टादशतमं ब्रिक्स शिखर सम्मेलनम् अद्य नवदिल्ल्याः भारत मण्डपम् इत्यत्र आरप्स्यते. द्विदिवसीयमिदं भव्यं सम्मेलनम् एकादश प्रमुखोदयमानानां विकासशीलानां च अर्थव्यवस्थानां प्रतिनिधीन् परस्परं संयोजयिष्यति. उच्चस्तरीयस्य अस्य सम्मेलनस्य अवसरे ब्रिक्स सदस्य देशानां नेतारः वैश्विक शासनम् बहुपक्षवादः व्यापारः निवेशः प्रौद्योगिकी खाद्योर्जा सुरक्षा स्वास्थ्य सेवा महत्वपूर्णाः आपूर्ति श्रृंखलाः चेत्येतेषु प्रमुखेषु विषयेषु चर्चां करिष्यन्ति. इदं शिखर सम्मेलनं भारतस्य अस्य वर्षस्य ब्रिक्स अध्यक्षतायाः अन्तर्गतम् आयोज्यते. अस्य सम्मेलनस्य विषयो वर्तते सुदृढतायै नवाचाराय सहकाराय सतत विकासाय च निर्माणम्. अस्मिन् महत्वपूर्णे शिखर सम्मेलने अनेके प्रमुखाः विश्वनेतारः सहभागं करिष्यन्ति. प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सह रूसस्य राष्ट्रपतिः व्लादिमीर पुतिन, चीनस्य राष्ट्रपतिः शी चिनफिंग, दक्षिणाफ्रीकादेशस्य राष्ट्रपतिः सिरिल रामाफोसा, मिस्रस्य राष्ट्रपतिः अब्दुल फतह सीसी, इण्डोनेशियादेशस्य राष्ट्रपतिः प्राबोवो सुबियान्तो तथा ईरानस्य राष्ट्रपतिः मसूद पिजश्कियन् अपि सम्मेलने सम्मिलितः.

0: देवाच्या प्रवेशामुळे खेळ करणं म्हणजे लळित होय. प्रथम पखवाज, टाळ, वीणा या वाद्यांच्या साथीनं वारकरी भजनाची सुरुवात होते. पंचपदी म्हणजे पाच अभंग झाल्यावर प्रसादाचं गाणं सुरू होतं, म्हणजे पाच बाळमुंजे हाती आरतीचे ताट घेऊन येतात आणि भजन सुरू होतं. देवा प्रसाद देई झडकरी, सदगुरु देवा प्रसाद देई, वासुदेव दंडी गाण, प्रसाद मागू आले दान, आणिक आले कोण कोण, नावे त्यांची परसावी, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वाणी, मागू आल्या चारही खणी, गोंधळ डफगर भैरव जोगी, बाळ संतोष आणि बैरागी, फकीर डाकुलता तो योगी, कान फाटा आला तो, आंधळा पांगुळा बहिरा मुका, कैके सबरी मुंडा देखा, भाट किन्नर ज्योतिषी ऐका, तिष्ठता ती प्रसादा, सारे मंडपी आले असे, राव विनोदी बोलतसे, महार जोहार करीतसे, प्रसाद द्या द्या म्हणोनी, ऐसे अपार भक्त आले, प्रसाद देऊनी तृप्त केले, रामदासाची पाऊले यदुवीर दासे वंदिले. हे प्रसादाचं गाणं झाल्यावर गणपतीचं सोंग इथं त्यावेळी संत तुकाराम महाराजांचा अभंग गायला जातो. तो असा, नाचत आले हो गणपती, पायी घागऱ्या वाजती, दासोपंतांचं ललित आणि अंबडचं ललित, याशिवाय सांगलीला गणपती मंदिरात ललित सादर व्हायचं, त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज आणि नारायणगाव पिंपळगाव या ठिकाणी, तसंच नारायणगाव इथं भोंडवे यांचं ललित सादर होत असे. ललितात गणपती येतो, त्याचवेळी वनमाळी नावाचं सोंग येतं. हा वनमाळी गणपतीची टिंगल करतो, ढेरपोट्या लाल सोंडेचा असा विनोद करतो, पण त्यामध्ये श्रद्धा आणि भाविकता असते. तुझं माझं नाही भेद केला सहज विनोद, ही भक्तीची भावना असते. गणपती नर्तन करतो आणि निघून जातो, जाताना आपल्या सोबत आलेल्या रिद्धी सिद्धींना देखील घेऊन जातो. गणपतीचं सोंग जसं ललितात असतं, तसंच बोहाडा, पंचमी, आखाडी, चैती अशा ग्रामोत्सवातील भक्ती नाट्यात असतं. ही भक्ती नाट्य प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सादर होतात, ज्यामध्ये गणपती, रिद्धी सिद्धी, सरस्वती, भैरवनाथ, रावण, राम, लक्ष्मण, हनुमान ही सोंग येतात. ती होळीच्या आदल्या दिवशी रात्रभर गावात मिरवतात. सनई, संबळ, ढोल, हलगी या वाद्यांच्या साथीनं ही सोंग मिरवली जातात. गणपतीचं सोंग येतं त्यावेळी सर्व ग्रामस्थ गणपतीच्या पाया पडतात, त्याची आरती करतात, त्याला श्रीफळ वाहतात. गणपतीच्या सोंगाचं विलक्षण पावित्र्य राखलं जातं, कारण त्याच्या आधी सोंग घेणारी व्यक्ती किमान एक महिना व्रतस्थ राहते आणि पूजा अर्चा करते. महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांमध्ये गणपतीचं संकीर्तन आणि प्रत्यक्ष दर्शन होतं, आणि हे संकीर्तन आणि हे दर्शन गणेशोत्सवाच्या निमित्ताने नेहमी वंदनीय म्हणून समजलं जातं. चराचरात गणपती, रोमारोमात गणपती, श्वासाश्वासात गणपती, अवघ्या विश्वात गणपती.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: आज दुपारी 1:55 ऐसी अक्षरी रसिके हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
5: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
6: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
5: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
6: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: सात मिनिट होत आहेत. थोड्याच वेळात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऑल इंडिया रेडिओ, वेळेचं भान ठेवायला शिकवणारा तुमचा आमचा खरा मित्र।
3: कठीण घोंगडा घेऊन द्या की रे, मला भी जत्रला येऊन द्या की, कठीण घोंगडा घेऊन द्या।
4: का रे शिरप्या, तुझा आवाज का वधरना इतका सुधारला रे?
5: अरे गणप्या, यो आवाज माझा ना, माझ्या खिशातल्या रेडिओचा।
4: रेडिओ आम खिशात
5: होय की? अरे जग सुधारत चाललं बाबा, खिशातला रेडिओ भी भेटायला लागल्यात आजकाल।
4: हा असं म्हणतोस
5: तर काय, यो रेडिओ दिवसभर माझ्या खिशातच असतो ना। गाणी बी ऐकायची, माहिती बी व्हायची, आणि काम बी
4: निपटायचं।
5: अक्षी रेडिओ गत
4: म्हणजे अगदी टाइम सिरीज म्हण ना।
3: अरे तुमच्यात सामील होऊन द्या की रामाला भी जत्रला येऊन।

0: श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण, मलेशिया, अबुधाबी, इजिप्त, नायजेरिया, इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे देखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातल्या संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोनही नेत्यांनी चर्चा केली. ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायांचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना

ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समुद्री मार्ग आणि खलाशी सुरक्षित असले, पुरवठा साखळीचे मार्ग खुले असले तरच जागतिक व्यापार वाढेल. म्हणूनच भारत खलाशांची सुरक्षा आणि खुले सागरी मार्ग यांचा ठाम पुरस्कर्ता आहे, असं मोदी म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे, असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये, असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्याने नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खाते बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची आता गरज राहणार नाही. खनिजांच्या विपुल साठ्यामुळे विदर्भात भारताच्या आर्थिक विकासाचं एक शक्तिशाली इंजिन बनण्याची क्षमता आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला. भारतीय अभियंता संस्थेच्या नागपूर स्थानिक केंद्राकडून आयोजित 36व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात एकंदर 5 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून हरित पोलाद क्रांती आकारास येत आहे, असंही ते म्हणाले. पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये भरवण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. जगभरातील मराठी भाषिकांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल, असं ते म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं गाळप हंगाम 2024-25 आणि 2025-24 कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्यातल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. तर उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाई दरम्यान काल पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून 4 ट्रक जप्त करण्यात आले. यामध्ये 12,000 किलो पनीर आणि 4,000 किलो खवा ताब्यात घेण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं विभागानं सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या 30 तारखेपर्यंत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसंच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर 19, 20 आणि 26-27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आज पुण्यात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषय तज्ञांशी
थेट संवाद साधणार आहेत.

0: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणाऱ्या या बैठकीला पुणे विभागातील संबंधित घटकांना सहभागी होता येईल. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फलक तसंच बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं कठोर पाऊल उचललं आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास मुद्रक प्रशासक यांच्यासह फ्लेक्सवर झळकणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही प्रथमदर्शी सहभाग गुन्हा नोंदवण्याचे आणि तपास करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी इथं येण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. आठवड्यातून 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या अहवालानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल देशव्यापी लाक्षणिक संप केला. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप करण्याचा आणि 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील लांजी या गावात पिकांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला नागपूरमधील मारबत महोत्सव काल साजरा करण्यात आला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे यंदाच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरले. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक देशी परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताने मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. भारताचा कर्णधार अनमोल इक्का यानं 2 गोल केले. आज कनिष्ठ गटातील महिला संघाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव आणि परिसरातील काही भागात पावसानं रात्री हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आहे.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात पोद्दार इंटरनॅशनल स्कूल उंड्री पुणे या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी

0: सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
1: सर्व विद्यार्थी निघाले. रस्त्यात मोठे काटे आणि दगड पडले होते. काही विद्यार्थी उड्या मारून पुढे गेले, काहींनी रस्ता बदलला, पण राम थांबला. त्याने सर्व काटे आणि दगड बाजूला केले.
0: या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तेव्हा जरूर ऐका 13 सप्टेंबरला अर्थात रविवारी संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून.
2: आनंदी आनंद, आनंदी आनंद मुलांनो, आनंदी आनंद.
3: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 50 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झालेली आहेत.
5: घर, संसार, नोकरी, रोजची धावपळ, या सगळ्यातही स्वतःचं स्वप्न जपणाऱ्या 11 कष्टकरी महिला. पण यावेळी त्यांनी फक्त स्वप्न पाहिलं नाही, तर कॅमेरा हातात घेतला. प्रत्येकीने दिग्दर्शित केली आपली स्वतःची एक फिल्म आणि या 11 फिल्म्स मधून आकाराला आली एक अनोखी डॉक्युमेंटरी मस्त महिला मंडळी.
6: सुरुवातीला मी होतो सगळ्यांमध्ये, तर आम्ही हळूहळू कनेक्ट होत गेलो, त्याच्यामुळे नंतर आम्ही झालो.
7: मैं मूवी के थ्रू ये बताना चाहती थी, मोटिवेशन करना चाहती थी महिलाओं को, की मतलब कुछ भी हो, तकलीफ आए, कुछ भी हो, जियो, खुश रहो.
6: मी ह्या फिल्म मेकिंगच्या प्रोसेस मध्ये मनापासून जगली आहे, स्वतःसाठी जगली आहे.
5: या महिलांना फिल्म बनवण्याची प्रेरणा कुठून मिळाली, कॅमेऱ्यामागचा त्यांचा अनुभव कसा होता आणि आपल्या आयुष्याकडे, समाजाकडे त्यांनी कॅमेऱ्यातून कसं पाहिलं, या सगळ्या प्रश्नांची मनमोकळी उत्तरं ऐका मस्त महिला मंडळीच्या टीम बरोबरच्या विशेष मुलाखतीत. तेव्हा नक्की ऐका 12 सप्टेंबर रोजी 11:00 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर आणि न्यूज ऑन AIR या ऍप वरही.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतरची उद्घोषणा लगेचच श्रोतेहो, सकाळचे 7:25 झालेली आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.
1: महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गणेशोत्सव हा राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक अपार श्रद्धा

0: उत्साह आणि सामाजिक एकोप्याची भावना निर्माण होते. मात्र या उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचं भान राखणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. श्रोते हो, राज्यात अनेक जिल्ह्यात पारंपरिक वाद्यांवर आधारित पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जेनझी आणि नागरिकांकडूनच आग्रह धरला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना आता लोकचळवळीचं रूप घेते हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं केली जाते. याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याशी. जास्मिन मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर्व श्रोतांना माझा नमस्कार आणि दिलखुलास या कार्यक्रमावर मला आमंत्रित केले यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आलं की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपलं विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषण सुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचं आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीचा विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोकचळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
0: अच्छा, राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय? म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
1: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
0: हो,
1: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात. आम्ही तालुका स्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पासून होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोकचळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
0: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा 3 टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
1: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे तिन्ही टप्पे नेहमी महत्वाचे आहे आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
0: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं

0: हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील, सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, या सगळी गोष्टींवर आम्ही भर देतो. आणि शेवटी जसं आम्ही सांगितलं की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावगावी हे संदेश पोहोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तसे ठिकाणी आता गणपती मूर्तींच्या विसर्जन होते आहे.
0: मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का, आणि मग त्या काय आहे नेमक्या?
1: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो. तर यामध्ये घनकचऱ्याच्या जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी गाद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काही परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो, कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही, ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी April 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे, त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की चार कॅटेगरीजचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो, परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही ही चार कॅटेगरीजमध्ये येत नाही, आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रॉली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असं साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे, त्यामध्ये न वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्हा मध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून. तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे, परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसराचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो, तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसराचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इव्हन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले.
0: मॅडम, कोणत्याही उपक्रमाचं यश हे लोकसहभागातच असतं, तर कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमाला किंवा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि दरवर्षी साधारण किती गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित केलं जातंय?
1: जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की 2015 पासून आम्ही

0: सुरू केले, तर 2015 पासून आजपर्यंत एकूण गणेश मूर्ती आपण 27,96,000 याचेपेक्षा अधिक, म्हणजे ऑलमोस्ट 28 लाख गणेश मूर्ती आम्ही संकलन करून त्यांच्या योग्य विसर्जन केले आहे.
1: अच्छा.
0: त्याच्यासोबत आम्ही निर्माल्य संकलन सुद्धा करतो आणि जे निर्माल्य संकलन केलं जाते त्याच्या आम्ही खतमध्ये रूपांतर करून त्याच्या पण पर्यावरणपूरक दृष्टीने विल्हेवाट आम्ही लावतो. निर्माल्य संकलनासाठी एकूण 2,500 पेक्षा जास्त घंटा गाड्यांचा वापर आम्ही करतो आणि 13,000 हून अधिक ट्रॉलीचा वापर केला जाते. तर अगदी सूक्ष्म नियोजन ग्रामपंचायत स्तरावरून केला जाते, त्यामुळे आम्हाला हे यश मिळालं आहे. आणि जसं आम्ही सांगितलं 2015 पासून आहे, तर 2015 मध्ये जेव्हा आम्ही सुरू केले तर 1,82,000 एवढी गणेश मूर्ती आम्ही संकलन केले होते आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये हे आकडा अराउंड 1.5 लाख नंतर 3 लाख पर्यंत पोहोचला आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे दरवर्षी तो आकडा वाढत आहे आणि जास्त जास्त लोक आपली ह्या चळवळ मध्ये सहभागी होत आहे.
1: म्हणजे लोक खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत.
0: हो.
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झालंय. मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. 7:40 होत आहेत, यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: तुमच्या फिटनेस साठी फक्त विक्रम्स फिटनेस.
2: कोणतेही क्रॅश डाएट फॉलो न करता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून वेट लॉस किंवा वेट गेन करा आणि फिट रहा.
1: कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेस च्या विक्रम मेहेंदळे यांना,
2: प्रभात रोड लेन नंबर 5 आणि कर्वे रोड मृत्युंजय मंदिरासमोर.
1: संपर्क 90111 32 500
2: 9011 32 500.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस. थिंक फिट स्टे फिट.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. हेल्थ कोच विक्रम मेहेंदळे आपल्या सोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
6: श्रोत्यांनो नमस्कार.
5: विक्रम, आता जी केस आहे ही एका लहान मुलीची, म्हणजे कॉलेज गोईंग मुलगी, 19 वर्षांची आहे. मृण्मयी असं तिचं नाव आहे. उंची 170 सेंटीमीटर आणि तुझ्याकडे आली आहे तेव्हा वजन आहे 83 किलो. आता हिला पिरियड्स मध्ये थोडे प्रॉब्लेम आले म्हणून मग तिची आई तिला तुझ्याकडे घेऊन आली. सो काय केस होती मृण्मयीची?
6: मृण्मयीची केस सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे मृण्मयीची उंची खूप छान, तर तेव्हा ती सांगत होती बास्केटबॉल प्लेअर, म्हणजे कॉलेज पर्यंत बास्केटबॉल छान चालू होता आणि त्या बास्केटबॉल लहानपणापासून खेळत असल्यामुळे उंची छान वाढली होती. 170 सेंटीमीटर मुलीची उंची म्हणजे किती व्यवस्थित. पण 170 सेंटीमीटर जरी उंची असली तरी 83 किलो त्या उंचीला वजन जास्त होतं. दुसरी गोष्ट, तिचं बॉडी फॅट पर्सेंटेज हे वाढत चाललं होतं. आणि तिसरी गोष्ट, तिने आपल्याकडे जॉईन करायचं मेन हेतलं कारण म्हणजे 2-3 महिने आपल्याकडे जॉईन करायच्या आधी तिचे पिरियड्स गडबडले आणि तिच्या आई आपला रेडिओचा प्रोग्राम ऐकत होत्या आणि त्यात ही चर्चा आपण भरपूर वेळेस करताना ऐकलेले की स्त्रियांचे पिरियड्स गडबडले की त्याच्यावरती खूप मग नंतर प्रॉब्लेम्स वाढत वाढत जाण्याचे चान्सेस असतात.

0: आणि त्यामुळे त्यांनी लगेच त्याच्यावरती ऍक्शन घ्यायचा तिच्या आईने ठरवलं आणि त्यांना तातडीने आपल्याकडे घेऊन आले.
1: ओके श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम तू सांगतोय मृणमयीच्या केस बद्दल?
0: सांगतो. ऍक्च्युली मृणमयीच्या केसमध्ये झालं काय होतं, तिचं हे वजन वाढणं आणि वजन वाढल्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स आणि पिरियड गडबडणं हे झालं होतं. हे ऍक्च्युली तिचा बास्केटबॉल संपला, म्हणजे एक वर्ष अलीकडे तिने बास्केटबॉल खेळणं सोडून दिलं, कारण का एज्युकेशन आणि पुढचं करिअर आणि या सगळ्या गोष्टी. आणि तेव्हापासून तिच्या आईंनी मला सांगितलं की जेव्हापासून मुलीचं बास्केटबॉल खेळणं बंद झालंय तेव्हापासून हे सगळे प्रॉब्लेम, आळस वाढणं, वजन वाढणं, रिसेंटली पिरियड रेग्युलर होणं, या सगळ्या गोष्टी तिच्या चालू झालेल्या आहे. त्यामुळे तिला हे सगळं समजावून सांगितलं, म्हणलं की तुझ्या बॉडीला व्यवस्थित एक्सरसाइजची सवय आहे, तो तू एकदम बंद केलास पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, एक्सरसाइज बंद केलास त्याबरोबर झोपेची टायमिंग जरी गडबडलेली आहे त्याबरोबर बाहेर खाणं पण आलं, आणि मग या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम म्हणून म्हणलं तुझं वजन वाढायला लागलं आणि वजन वाढल्यामुळे हॉर्मोन इम्बॅलन्स, त्याच्यामुळे तुझे पिरियड्स आता म्हणलं गडबडले. तिला एक सांगितलं, म्हणलं ह्या ही जी सगळी सिच्युएशन आहे ही अत्यंत आरामात कंट्रोल करण्यासारखी आहे, फार अजिबात ह्याच्यात काही अवघड गोष्टी नाही. तर त्यामुळे तिने सगळं पहिल्या दिवसापासून एकदम व्यवस्थित पद्धतीने फॉलो करायला चालू केलं. मेन म्हणजे झोपेच्याच तिचा त्रास होता, जो नॉर्मलला यायला तिला साधारण 15 दिवस लागले, कारण का 12:30, 1, 2 अशी झोपायची सवय ती ह्या एज ग्रुप मधल्या सगळ्याच मुलांचं बघितलंय की झोपायच्या सवयी यांच्या फारच बेकार असतात.
1: बरोबर.
0: पण ती हळूहळू करत तिची सवय तिने व्यवस्थित आणली, रात्रीचा स्क्रीन टाइम बंद केला आणि सगळं व्यवस्थित फॉलो केलं. आज आपण तिचा रिझल्ट बघितला, आज तिला आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झाले, 3 महिन्यात आज 9 किलोनी वजन कमी झालंय, 83 वरून 74 वजन आलेलं आहे. या 3 महिन्यात गेले 2 महिने तिचे पिरियड रेग्युलरला एकदम व्यवस्थित डेट वरती यायला लागले. पहिल्या महिन्यात फक्त नीट येत नव्हते आणि तिचा पिरियड्सचा जो इश्यू होता हा काही खूप असा हाताबाहेर गेलेली केस नव्हती, 2-3 महिने पिरियड्स गडबडले होते आणि त्यानंतर ते लगेच आपल्याकडे जॉईन झाले. आता पिरियड्स रेग्युलरला झालेले आहेत, 9 किलोनी वजन कमी झालेलं आहे, अजून थोडंफार वजन कमी करायची गरज आहे, ते होईलच
1: नक्कीच. या केस बरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा. यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 9011325000, 9011325000, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत विक्रम्स फिटनेस, थिंक फिट स्टे फिट.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. 7:45 झालेली आहेत. थोड्याच वेळात कार्यक्रम भावधारा.
5: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
6: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
5: ऑर्डर साठी संपर्क 99877-98747
6: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
7: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
8: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
7: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
8: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

अनिल खोब्रागडे यांनी गायलेलं सुरेश भट यांचं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गीताली पुणकर यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद सुरू होत आहे. भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती अशा 11 देशांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय शिखर परिषदेदरम्यान जागतिक प्रशासन, बहुपक्षीयता, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती सक्षमता आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता याची उभारणी अशी आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजकारण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्य आधारित मनुष्यबळ देवाणघेवाण आणि जनसंपर्क यासारख्या विविध क्षेत्रांमधील भारत रशिया सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला.

0: पश्चिम आशिया आणि काळा समुद्र क्षेत्रातील संघर्षासह परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच योग्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि शांततेच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास भारत सज्ज असल्याचं सांगितलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेस्कियान यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारेच सोडवले जावेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. जलवाहतूक, व्यापाराचं स्वातंत्र्य आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक संघर्ष, जलवाहतूक स्वातंत्र्य, शाश्वत विकास, अक्षय ऊर्जा, जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज जब दुनिया में ट्रेड बैरियर बढ़ रहे हैं, भारत इकोनॉमिक ब्रिजेज बना रहा. 2014 के बाद से हमने दुनिया के करीब 40 कंट्रीज के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट्स किए हैं. ब्रिक्स में भी हमारी अप्रोच यही है कि बैरियर्स को कम करना और बिजनेसेस के लिए अवसर बढ़ाना.
0: ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायाचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ आणि ग्लोबल साऊथचा एक मजबूत आवाज म्हणून ब्रिक्स संघटना मजबूत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं असोचॅम अर्थात असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियानं कौतुक केलं आहे. ब्रिक्स सहकार्याचं ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रुपांतर करण्याची पंतप्रधानांची दूरदृष्टी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं असोचॅमचे अध्यक्ष निर्मल के मिंडा यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषांचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्यानं नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खातं बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची गरज आता राहिलेली नाही. श्रमशक्ती हा एखाद्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असून राष्ट्र उभारणीत श्रमशक्तीचं योगदान महत्वाचं आहे असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. इमारत आणि अन्य बांधकाम कामगारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. कामगारांची सुरक्षा आणि कल्याण हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं मांडवी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशानं 12 सप्टेंबर 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षापासून किमान 3,000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची हमी देण्यात येते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सन्मान स्थिरता प्राप्त होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं.

0: युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष गटात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. महिलांच्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गट दक्षिण कोरियाशी होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:45 सुरू होणार आहे. गतविजेत्या भारतानं उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा 19-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. 3 दणदणीत विजय आणि 1 बरोबरीसह 10 गुण मिळवून भारतानं एलिट पूल ए मध्ये अव्वल स्थान पटकावलं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीन आणि जपान यांच्यात लढत होईल. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. काल रात्री पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करत श्रीलंकेनं अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतानं साखळी फेरीत अव्वल स्थान गाठलं होतं, तर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला होता. 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. हवामान. आंध्र प्रदेशमधील किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांची द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विकासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. श्रोते हो, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटना घडत असतात आणि अनेक वेळा काही अपघात सुद्धा होत असतात. अशा वेळी दवाखान्यात जाण्यापूर्वी तात्काळ सेवा उपलब्ध होणं गरजेचं आहे. अशी सेवा मिळणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याविषयी सर्वसामान्यांना माहिती असणं आवश्यक असतं. ही सेवा कशी मिळायला हवी, त्याची गरज याबद्दल माहिती मिळावी यासाठी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो. आज प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार याविषयी माहिती घेण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर उमेश कुलकर्णी यांना. डॉक्टर उमेश कुलकर्णी हे जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रथमोपचार म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्व काय सांगता येईल?
3: प्रथमोपचार म्हणजे डॉक्टर येईपर्यंत किंवा रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत जखमी किंवा आजारी व्यक्तीला दिली जाणारी तातडीची आणि योग्य मदत. यामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर जीव वाचवणे, परिस्थिती अधिक गंभीर होऊ न देणे आणि रुग्णाला सुरक्षितपणे वैद्यकीय उपचार मिळवून देणे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत वाट पाहणे धोकादायक आहे. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला तर जीव वाचवू शकतो. म्हणून मी प्रथमोपचाराकडे डॉक्टर येईपर्यंतचा वेळ भरून काढणारी जीवनरक्षक मदत म्हणून पाहतो.
2: 12 सप्टेंबर या दिवशी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो, यामागची संकल्पना काय आहे?
3: जागतिक प्रथमोपचार दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रथमोपचाराचे ज्ञान हे केवळ डॉक्टर किंवा नर्स पुरते मर्यादित न ठेवता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. कारण दुर्घटना या रुग्णालयात होत नाहीत, त्या रस्त्यावर, घरात, शेतात, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी.

0: होतात, त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूला त्या क्षणी उपस्थित असलेली व्यक्ती हीच पहिली मदत करणारी व्यक्ती असते. फर्स्ट एड इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. साधारणपणे प्रथमोपचाराबद्दल सामान्यातल्या सामान्य नागरिकांना माहिती करून देणे हाच मेन.
1: एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा वेळ महत्वाचा असतो असं म्हटलं जातं, तुम्ही काय सांगाल?
0: हो, या काळाला बरेचदा आपण गोल्डन आवर असं म्हणतो. अपघातानंतर गंभीर रक्तस्त्राव होणे, श्वसन बंद होणे, डोक्याला गंभीर दुखापत किंवा शॉक, यामुळे रुग्णाची अवस्था काही मिनिटातच गंभीर होऊ शकते. म्हणून रुग्णालयात नेणे तर महत्वाचे आहेच, पण रुग्णालयात नेण्यापूर्वी काही प्रथमोपचार करणे तितकेच महत्वाचे आहे. जसं की जर रक्तस्त्राव होत असेल खूप जास्त, तर त्या ठिकाणी प्रेशर देऊन तो थांबवणे, श्वास नसेल तर CPR देणे, किंवा बेशुद्ध आहे पण श्वास चालू आहे अशा परिस्थितीत योग्य पोझिशनमध्ये रुग्णाला हलवणे, असे काही प्रयत्न जवळपासच्या व्यक्ती आपण करू शकतो.
1: आणि ते जर प्रयत्न केले गेले तर रुग्णाचं म्हणजे आयुष्य
0: वाढू शकतं. गोल्डन आवर असं का म्हणतात, कारण त्यातला प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो.
1: आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीनं सर्वप्रथम कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे?
0: इथे मी एक फार महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की फर्स्ट चेक द सीन अँड देन चेक द पेशंट. म्हणजे मदत करणाऱ्या व्यक्तीने आधी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. मदत करायची आहे पण अपघात जो झाला आहे त्याची सिव्हिअरिटी कशी आहे, म्हणजे तिथे तुम्ही जाऊन अजून अडकू नये, अशी परिस्थिती आधी नीट बघावी. म्हणजे समजा रस्त्यावर अपघात झाला आहे तर वाहतुकीला थांबवावं आधी, किंवा आधी रुग्णाला सुरक्षित स्थळी हलवावं आणि मग त्याला मदतीला जावं.
1: अपघात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. कधी भाजलेलं असतं, कधी हृदयविकाराचा झटका आलेला असतो, कधी सर्पदंश झालेला असतो. तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे प्रथमोपचार करण्याची गरज असते. तर अशा वेळेला तातडीने प्रथमोपचार कोणते केले पाहिजेत याबद्दल काय सांगाल?
0: हा, मी एकेका गोष्टीबद्दल सांगेल. म्हणजे समजा रक्तस्त्राव जास्त होत असेल तर अशा वेळेस जिथून रक्तस्त्राव होतोय तिथे डायरेक्ट प्रेशर देऊन तो थांबवणे, एखादा स्वच्छ अवेलेबल कपडा असेल तिथे तर त्या कपड्याने तिथे बांधणे, किंवा त्या जखमेवरती प्रेशर राहील अशा प्रकारे बँडेज करणे असं आपण करू शकतो. याच्यात जखमेत समजा काही फॉरेन बॉडी अडकलेली असेल, म्हणजे काचेचा तुकडा किंवा काही वस्तू जर शरीराच्या आतपर्यंत घुसली असेल तर ती शक्यतो काढू नये.
1: काढू नये.
0: ह्याच्यासाठी मला एक प्रसंग आठवतो. एक 24-25 वर्षाचा मुलगा कन्स्ट्रक्शन कामावरती काम करत होता. चौथ्या पाचव्या मजल्यावरती तो स्लॅबवरून पडला आणि पडता पडता तो पहिल्या मजल्याच्या स्लॅबची जी एक सळी बाहेर आली होती त्या सळीमध्ये अडकला, म्हणजे ती सळी त्याच्या पोटातून आरपार गेली. पण सुदैवाने त्याने म्हणजे अगदी हृदयाच्या जवळून ती सळी जरी आतून गेली तरी हृदयाला किंवा इतर ह्याला धक्का नाही लागला. पण त्यावेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला तिथे त्या अडकलेल्या परिस्थितीतून आणताना ती सळीतून त्याला काढलं नाही, ती सळीच कट केली छतापासून आणि त्या सळी सकट ते रुग्णालयात घेऊन आले. आणि मग आम्ही त्याला पूर्ण भूल देऊन ऑपरेशन करू शकलो, त्याची सळी काढू शकलो, त्याला जी काय इजा झाली होती ती दुरुस्त करू शकलो आणि त्याचे प्राण वाचले.
1: हे
0: सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यांनी समजा त्या सळी तिथूनच काढण्याचा प्रयत्न केलास तर त्या सळीच्यामुळे जी काय इजा झाली तिथून इतका रक्तस्त्राव झाला असता की तो रुग्णालयात पोहोचूच शकला नसता.
1: हा सगळ्यात महत्वाचा प्रथमोपचार म्हणता येईल.
0: नंतर भाजले, भाजल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबवणे, आग विझवणे, सुरक्षितपणे आग विझवणे, कुठल्या पद्धतीची आग आहे ते बघून त्या प्रकारे ती आग विझवणे ही पहिली प्रक्रिया आहे. नंतर भाजलेली जी जखम असते त्याच्यावरती थंड पाणी टाकून दाह कमी करणे हे आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. फक्त याच्यावरती एकदम बर्फ लावू नये, किंवा काही लोक टूथपेस्ट, हळद लावणे किंवा लोणी तेल लावणे असं काही प्रकार करतात, असं काही करू नये. फक्त थंड टॅप वॉटर जे असतं आपलं एकदमही चिल्ड नाही, त्याने ते जखमेचा दाह कमी करणे ही काळजी घ्यावी आणि मग त्यानुसार त्याला मग योग्य वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात यावं. त्यानंतर जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर पहिल्यांदा त्याला तपासा की त्याचा श्वास चालू आहे का नाही. श्वास नसेल तर नॉर्मल ब्रीदिंगसाठी CPR करणे आवश्यक.

0: त्या गाला ती बेशुद्ध होती, घरात बेशुद्ध पडली होती आणि लवकर मदत नव्हती जवळ, पण त्यांनी सीपीआर देऊन तिचं हृदय चालू ठेवलं आणि एक तासाभरात ती नंतर रुग्णालयात पोहोचली आणि मग रुग्णालयात पुढचे उपचार होऊन ते वाचली. पण हे जे पहिले 10-15 मिनिटं किंवा मदत मिळण्यापूर्वीचा जो वेळ होता, गोल्डन टाइम मध्ये सीपीआर मिळाल्यामुळे त्यांचं मेंदू शाबूत राहू शकला, हृदय शाबूत, प्राण पण वाचले.
1: काही वेळेला घशात अन्न अडकतं आणि श्वास बंद होतो, घ्यायला त्रास होतो असं पण होऊ शकतो.
0: अशा वेळेस रुग्णाला छातीला धरून असं थोडं प्रेशर देऊन त्याला खोकला करण्यास भाग पाडणे आणि त्याच्यातून तो अडकलेला घास निघण्याचा शक्यता असते. त्याचं एक मेन्यूवर पण आहे, पण ते प्रत्यक्षिक करून ते शिकून घ्यायला शकतं. सर्पदंश हा महत्वाचा आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि त्याने कमीत कमी हालचाल करावी असं बघणे आणि शक्य तितक्या लवकर त्याला रुग्णालयात नेणे, एवढेच करणं गरजेचं आहे. जखम स्वच्छ धुणे आणि स्वच्छ ठेवणे, जवळपास जर अँटीसेप्टिक काही सोल्युशन असेल तर त्याने क्लीन करणे, एवढं आपण करू शकतो. पण जखम कापणे किंवा तोंडाने विष शोषून घेणे किंवा घट्ट दोरीने टोर्निके बांधणे असं काही करू नये. आणि शक्य असल्यास सापाचे फोटो काढणे आणि किंवा त्याचे वर्णन पकडू नये आणि त्याला मारू नये, त्याचा फोटो काढून त्याचे वर्णन आपल्याला सांगता आलं तर योग्य व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते की तो विषारी होता का बिनविषारी होता आणि त्यानुसार आपल्याला उपचार करायला सोपं जातं. फ्रॅक्चर असल्याचा जर संशय असेल एखाद्या ह्याच्यात, तर अशा वेळेस तो फ्रॅक्चर झालेला भाग जो आहे तो जितका शक्य आहे तितका सरळ ठेवणे आणि त्याला काही स्प्लिंट लावता येत असेल शक्यतो एखादी काठी बांधून त्याला बांधून ठेवता येत असेल आणि त्या पोझिशनमध्ये मग त्याला शिफ्ट करता आलं रुग्णालयात तर तेवढंच त्याला मदत होऊ शकते. रुग्णालयात वेडवाकडं हल्लं किंवा त्याच्यामुळे काय होतं की फ्रॅक्चर एंड्समुळे मेन रक्तवाहिनी किंवा एखादी रक्तवाहिनी इंज्युअर होऊन मग अजून धोका वाढत राहतो.
1: अच्छा,
0: पूर्णच पाय किंवा पूर्ण हात असं काढावा लागू शकतो. त्यानंतर नाकातून समजा रक्त येत असेल उष्माघाताच्या वेळेस असं होतं, अशा वेळेस रुग्णाला थोडं पुढे झुकवावे आणि नाकाचा जो मऊ भाग असतो त्याच्यावर 1-10 मिनिटं असं मधून मधून प्रेशर देऊन ठेवावे.
1: अच्छा,
0: तोंडाने श्वास घ्यावा आणि मऊ भाग दाबून ठेवावा
1: थोडा,
0: त्याच्याने तो रक्तस्त्राव थांबायला मदत होते. उष्माघात जर असं वाटत असेल तर अशा वेळेस जर पेशंट कॉन्शियस आहे, बोलतो आहे, तर अशा वेळेस त्याला पाणी देणे आणि त्याचं हायड्रेशन चांगलं करणे हे आपण करू शकतो. पण तो जर शुद्धीत नसेल तर अशा वेळेस मात्र पाणी वगैरे देऊ नये त्याला तोंडाने, कारण अशा वेळेस एखाद्या वेळेस उलटी होण्याची शक्यता असते आणि रुग्ण जर कॉन्शियस नसेल तर तो ती उलटी ऍस्पिरेट करून अजून फुफ्फुसांना वगैरे धोका होण्याची शक्यता असते, तर अशा वेळेस पाणी देऊ नये. जर अनकॉन्शियस किंवा
1: पिऊ शकत नसेल तर देऊ. बरं, आता हे तुम्ही सांगितलं प्रत्येक घटनेच्या वेळेला कुठला आपण प्रथमोपचार केला पाहिजे. प्रथमोपचार पेटी एक आपण म्हणतो नेहमी की असायला पाहिजे, तर ती त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता जास्त असते?
0: अगदी, आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात एक फर्स्ट एड किट असावा आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक स्टरेल गॉस, काही अधेजू बँडेजेस, काही क्रेप बँडेज जे प्रेशर देता येतं असे बँडेजेस, नंतर काही मेडिकल टेप्स असतात ते, त्यामध्ये मग अँटीसेप्टिक सोल्युशन किंवा अँटीसेप्टिक सोल्युशनचे काही वाईप्स मिळतात असे रेडीमेड, ते ठेवणे. नंतर ग्लोव्ज, डिस्पोजेबल ग्लोव्ज असणे, सीझर वेगळी कापण्यासाठीची सीझर, एक थर्मोमीटर, एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आपल्याला, रुग्णालयाचे रुग्णवाहिकेचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, हे सगळं साधारणतः असावं.
1: अशा गोष्टी ह्या सगळ्या गोष्टींची प्रथमोपचार, आता तुम्ही जी माहिती सांगितली याची माहिती आपल्या शाळकरी मुलांना असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का?
0: अगदी अगदी, मुलांना तर सगळ्यात लवकर शिकवता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यांचा शिकवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देणे आणि प्रॅक्टिस करून दाखवणे. म्हणजे त्यांना आपल्याला कॉल कॉम्प्रेस केअर अशा पद्धतीने शिकवता येईल. म्हणजे इमर्जन्सी मदत कशी बोलवायची, कुठे फोन नंबर करायचा, कसं बोलवायचं हे त्यांना शिकवलं पाहिजे.

0: नंतर रक्तस्राव झाल्यावर प्रेशर कसं द्यायचं, कॉम्प्रेस, कॉम्प्रेशन कुठल्या पद्धतीने देता येऊ शकतं, आणि बेशुद्ध रुग्णाबद्दल काय काय काळजी घ्यावी, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, तर ही सगळी आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देऊन शिकवू शकतो शालेय लोकांना. मी मुलांना अगदी सांगू शकेल की तुम्ही जरी डॉक्टर नसाल तरी तुम्ही कुणाचा तरी जीव वाचवणारे पहिले व्यक्ती होऊ शकता जर तुम्ही ही माहिती स्वतः शिकली तर.
1: आता जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा महिला यांच्या बाबतीत हे अपघात घडतात तर त्यांच्या बाबतीत जेव्हा आपल्याला प्रथमोपचार करायचे असतात तर तेव्हा काही विशेष काळजी घ्यावी लागते का?
0: हां, तर त्यांच्या बाबतीत प्रथमोपचार सर्वप्रथम म्हणजे डिग्निटी, प्रायव्हसी आणि सेफ्टी. म्हणजे ज्येष्ठ नागरिक पडल्यावरती त्यांना फ्रॅक्चर होणे, डोक्याला गंभीर मार होणे किंवा मणक्यांना इजा होणे ह्याची शक्यता दाट असते. सर सगळे हाड झिजलेले असतात त्यामुळे साधा जरी फॉल असेल तरी त्याच्यात फ्रॅक्चर असू शकतं, मणक्याला इजा असू शकते, डोक्याला इजा असू शकते. त्यामुळे त्यांना कमीत कमी हालचाल होईल त्यांची अशा पद्धतीने व्यवस्थित रुग्णालयापर्यंत पोहोचवणे हे आपण करू शकतो. महिलांच्या बाबतीत प्रथम उपचार करत असताना शक्यतो फिमेल अटेंडंट असणे प्रेफरेबल आहे आणि योग्य प्रकारे प्रायव्हसी राखून त्यांना हवी ती मदत करू शकतो.
1: प्रथमोपचार करताना ते करणारे लोक किंवा ते प्रथमोपचार घेणारे लोक यांच्यामध्ये काही चुका होऊ शकतात तर त्या कोणत्या टाळल्या पाहिजेत?
0: म्हणजे फार अगदी काय म्हणेल मी त्याला, उत्साहाने असं म्हणजे प्रमाण वाचू हे एकदम आपण आता डॉक्टर आहोत आणि इथेच प्राण वाजवायचे असं प्रयत्न करू नये. आपला प्रथमोपचार देण्याचा उद्देश हा फक्त रुग्णाला सुरक्षितरित्या दवाखान्यापर्यंत किंवा योग्य त्या वैद्यकीय उपचारापर्यंत पोहोचवणे हाच असायला पाहिजे. त्याला रुग्णाला एकदम त्याच्या आजारातून बरे करणे किंवा त्याच्या इंजुरीतून बरे करणे हा आपला उद्देश नाही आहे. त्यामुळे फार पुढे जाऊन काही एकदम हिरोईक काही करायचा प्रयत्न करू नये.
1: प्रथमोपचाराचं हे जे प्रशिक्षण आहे किंवा आपल्याला सगळी माहिती पाहिजे असते ही गोष्ट फक्त डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी यांनीच घ्यावी का सर्वसामान्य लोकांकडे पण असायला पाहिजे ही माहिती?
0: नाही, सगळ्या प्रत्येक नागरिकाला ही माहिती असायला पाहिजे. ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे असं मी म्हणेल. त्याला प्रथमोपचार आलाच पाहिजे. डॉक्टर आणि हेल्थ केअर प्रोफेशनलला तर ॲडव्हान्स ट्रेनिंग असते आणि त्यांना ती आवश्यक आहे, पण प्रत्येक सामान्य नागरिकाला CPR येणं आवश्यक आहे, ब्लीडिंग कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि जसं मी इमर्जन्सी रिस्पॉन्स इन बर्न्स किंवा चोकिंग किंवा फ्रॅक्चर किंवा स्नेक बाईट ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं हे माहिती पाहिजे.
1: सर, आत्ता तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यावरून असं लक्षात येतं की सर्वसामान्य नागरिकांना प्रथमोपचाराबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: मी असा संदेश देऊ इच्छितो की आपत्कालीन प्रसंगात आपण डॉक्टरची वाट पाहत बसू नये. डॉक्टरपर्यंत पोहोचेपर्यंत पहिला डॉक्टर आपण स्वतः असतो याची जबाबदारी आणि जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आपल्याला डॉक्टर होता येणार नाही, पण रक्तस्राव थांबवता येतो, CPR शिकता येतो, भाजलेल्या व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करता येते, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चुकीचे उपचार होण्यापासून वाचवता येते आणि रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येतो. त्यामुळे माझा संदेश असा असेल की फर्स्ट एड शिका, कारण कधी ना कधी तुमच्या हातात एखाद्याचा जीव असू शकतो. प्रथमोपचार हा वैद्यकीय व्यवसाय नाही, तर तो माणुसकीचा पहिला प्रतिसाद आहे असं मी म्हणेल. थँक्यू.
1: श्रोते हो, असं म्हटलं जातं तुमच्या योग्य पद्धतीनं केलेल्या प्रयत्नांमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोल्डन पिरियड हा अतिशय महत्वाचा असतो. त्या वेळेमध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मदत देऊ शकतो आणि ही मदत प्रथमोपचार असते. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचा

0: जीवसुद्धा वाचू शकतो. म्हणूनच असं म्हणता येईल, योग्य पद्धतीनं केलेली योग्य कृती देईल सुखी आयुष्याला गती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. निर्मिती सहाय्य स्मिता नामदे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकत होतात.

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरी.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲप्ससह आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात 558 किलोहर्ट्सवर. सकाळचे 9 वाजले आहेत. यानंतरचा कार्यक्रम लगेचच

0: श्रोता हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत लालबाग हे नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: माझं आजोळ लालबागचं. लहानपणी तिकडे नेहमी जाणं राहणं येणं असायचं. मामाची बिल्डिंग अनंत निवास म्हणजे चिंचपोकळी स्टेशनवरून येणारा पूल पूर्वेला ज्या ठिकाणी उतरतो अगदी तिथेच. मामाचं घर तिसऱ्या मजल्यावर. गॅलरीत उभं राहिलं की समोरच पलीकडे जाणारा पूल, पलीकडच्या बाजूला आर्थर रोड. लालबाग आणि आर्थर रोड ही मुंबईच्या इतिहासातली गाजलेली ठिकाणं. या नावांचा दबदबा म्हणा अथवा दहशत म्हणा आत्ता आत्तापर्यंत टिकून होती. त्यात माझा संबंध लालबागशी जास्त.
2: लालबाग हे नाव मला लहानपणी नेहमी कोड्यात टाकत असे. तिथे मला कधीही बाग दिसली नव्हती. सतत दाट काळा धूर ओकणारी गिरण्यांची धुरांडी आणि समोरच असलेल्या गॅस कंपनीची काळी कभिन्न अजस्त्र टाकी, यात उठून दिसेल असं लाल रंगाचं काही दिसलं नव्हतं. काळसर रंग तिथल्या अवघ्या वातावरणात भरून राहिलेला असताना या भागाला लालबाग हे रंगीत नाव कसं पडलं असावं हा प्रश्न तेव्हापासून मला पडलेला होता. बरं,

0: घरातले मोठे वेगळ्याच प्रश्नांची उत्तरं शोधण्यात गुंतलेले, त्यामुळे मला पडलेल्या प्रश्नांचं उत्तर कुणा मोठ्याला विचारायची सोयच नव्हती. उत्तराऐवजी पाठीत धपाटा मिळण्याची शक्यता जास्त असल्यामुळे मनातला प्रश्न मनातच ठेवावा लागायचा.
1: पुढे थोडा कळता झाल्यावर या भागाचं वैशिष्ट्य माझ्या लक्षात यायला लागलं. कापड गिरण्यांचा आणि गिरणी कामगारांच्या चाळींचा हा भाग अन्यायाविरुद्ध पेटून उठणाऱ्या आणि त्यासाठी थेट रस्त्यावर उतरण्याची तयारी असलेल्या गिरणी कामगारांची इथे वस्ती. पगारवाढ, बोनस, बदली कामगारांचे प्रश्न, कामाचे तास हे त्या काळात नेहमीच धगधगत असणारे प्रश्न होते. त्यामुळं हा भाग कायमच संप, मोर्चा, धरणं यामुळे धुमसत असलेला मी लहानपणापासून पाहत आलो होतो. हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला होता. इथल्या इमारतींच्या दर्शनी भागातल्या जवळपास प्रत्येक गॅलरी खिडक्यांमध्ये लागलेला लाल बावटा पाहिलेलं मला स्पष्ट आठवत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या सगळ्या इमारती तेव्हा लाले लाल दिसायच्या. कम्युनिस्ट वगैरे समजायचं ते वय नव्हतं, पण या बावट्यांमुळं या भागाला लालबाग म्हणत असावेत अशी माझी समजूत मीच करून घेतली. पण हे झालं माझ्या पुरतं स्पष्टीकरण. पण बाग तर तिथे कुठेही दिसत नव्हती. नाही म्हणायला इथनं जवळच एक सुप्रसिद्ध राणीची बाग आहे, पण ती पडते भायखळ्यात. ती भायखळ्याची म्हणूनच प्रसिद्ध, त्यामुळे तिचा संबंध आपल्या लालबागशी कसा जोडायचा? मग लाल आणि बाग यांचं नेमकं नातं काय? पुढे बरीच वर्ष हे कोडं अनुत्तरितच राहिलं.
0: शिक्षण, नोकरी, प्रपंचाच्या धबडग्यात या नावाचं कुतूहल थोडं मागेही पडलं. जगण्याची उत्तरं शोधताना प्रश्नांची प्राथमिकता बदलली होती, पण हा प्रश्न थोडा मागे पडला असला तरी संपला मात्र नव्हता. वाचनाची आवड असल्यामुळे सहज वाचतानाही त्याचा कुठं माग दिसतोय का याचा शोधही नकळत सुरू होता. पण तेवढंच, फार काही हाती लागत नव्हतं. वाचनाची आवड, मी भरपूर वाचतही होतो, पण त्या वाचनाला शिस्त अशी नव्हती. जे मिळेल ते पुस्तक वाचायचं एवढंच. आणखी काही वर्षांनी मी सगळ्यातून मुक्त होऊन कुतूहल म्हणून मुंबई शहराचा अभ्यास करायला लागलो. तेव्हा मात्र ठरवून वाचनाची मुख्य दिशा मुंबई शहराचा इतिहास ही ठेवली. मुंबई शहरावर लिहिलेलं जेवढं सापडत गेलं तेवढं सगळं वाचत गेलो. त्यातून शहराची काही कोडी उकलत चालली होती, काही नवीनही निर्माण होत होती.
1: अशातच एके दिवशी अगदी अचानकच लालबाग माझ्या समोर येऊन उभं राहिलं. बाबा भांड यांनी लिहिलेलं युगद्रष्टा महाराजा हे बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचं चरित्र मी वाचत होतो. त्या चरित्रात सन 1875 नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडचे युवराज प्रिन्स ऑफ वेल्स मुंबईत आलेले असताना देशभरातल्या सगळ्याच संस्थानिकांना मुंबईत निमंत्रित केलं गेलं होतं. त्यावेळी अवघ्या 12 वर्षांचे असलेले महाराज सयाजीराव हे देखील मुंबईत दाखल झाले होते. त्यावेळी मुंबईत चांगल्या प्रतीची हॉटेल्स नव्हती, म्हणून आलेल्या सगळ्या संस्थानिकांच्या निवासाची सोय मुंबईतल्या काही लोकांच्या बड्या आणि आलिशान बंगल्यात करण्यात आली होती. सयाजीराव आणि त्यांच्या लवाजम्याच्या मुक्कामाची सोय परळच्या लालबाग बंगल्यात करण्यात आली होती असा त्रोटक उल्लेख मला या पुस्तकात आढळला. माझ्यासाठी ही माहिती खूप मोलाची होती. लहानपणापासून मला पडलेल्या प्रश्नाचं अस्पष्ट असं का होईना उत्तर मला सापडलं. लालबाग नावाचा बंगला इथे होता हे समजलं, पण त्याच बंगल्यामुळे हे नाव मिळालं का?
0: पुस्तकात लिहिल्याप्रमाणे सयाजीराव बडोद्याहून लवाजम्यासहित निघाले होते. त्यावेळी संस्थानिक एकेकटे प्रवासाला जात नसत, त्यांच्यासोबत त्यांचा बराच मोठा बारदाना असे. दिवाण, मंत्री, सचिव असे उच्च पदावरचे अधिकारी ते अगदी तळाचे सेवक असे मिळून किमान 100 लोक तरी असत. एवढ्या सगळ्यांची एकाच ठिकाणी सोय करायची तर तसंच प्रशस्त आवार असलेलं निवासस्थान पाहणं आवश्यक होतं. लालबाग बंगला आणि त्याच्या सभोवतालचं आवार तसंच ऐसपैस आणि प्रशस्त असलं पाहिजे. त्याशिवाय ब्रिटिश

0: भारतात महत्वाच्या दृष्टीनं दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या बडोदा अधिपतींच्या निवासासाठी तो बंगला निवडला नसता. पण तो लालबाग बंगला कोणता, तो कुठे होता, कुणाचा होता, त्याचा उल्लेख मात्र पुस्तकात दिलेला नव्हता. आता नवीन प्रश्न निर्माण झाले. या प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय तो बंगला आणि ते नाव यांचा संबंध प्रस्थापित करता येणार नव्हता. इथून पुढे माझा त्या प्रश्नांच्या उत्तरांचा शोध घेण्याचा प्रवास सुरू झाला.
1: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो लालबाग नाव आलं कुठून त्याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः अभिवाचन आपण ऐकत होता. सकाळचे 9:10 झालेले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

अवघाची संसार या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं, आशा भोसले यांच्या आवाजात. डॉक्टर वसंत अवसर यांचं गीत, संगीत वसंत पवार यांचं होतं. कार्यक्रमानंतर उषा मंगेशकर यांच्या मुख्य स्वरात ऐकूया ज्योतिबाचा नवस चित्रपटातील जगदीश केवळकर यांचं गीत, संगीतकार सुधीर फडके.

0: तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
0: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
2: पोलीस
3: मिस सीमा.
2: हो बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का? मी
3: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
2: डिजिटल अरेस्ट?
3: 1,00,000 द्या, वाचाल.
2: इतके पैसे?
3: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
2: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
4: हॅलो मम्मा.
2: हाय.
5: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

आशा भोसले आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजात आपण ऐकत होतात तूच माझी राणी या चित्रपटातलं गीत. राजेश मुझ

कामदार यांचं गीत संगीत वसंत देसाई यांचं होतं. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात आणखी एक गीत ऐकूया, आराम हराम आहे चित्रपटासाठी. ग. दि. माडगूळकर यांचे शब्द आहेत, संगीतकार सुधीर फडके.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी गायलेलं गीत घाबरायचं नाही या चित्रपटासाठी।

0: चित्रपट संगीत आपण ऐकत होता गीतबहार कार्यक्रमात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत स्वरांजली.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम प्रसारित करत आहोत स्वरांजली.

0: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत आहे अजित मालंडकर यांचं। गायक आहेत मंदार आपटे आणि संगीतकार प्रणव हरिदास। हे गाणं ऐकण्यापूर्वी संपूर्ण कविता आणि कवीचं मनोगत ऐकूया।
1: तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी। कशाचा आणखी तुझी नवी सुगंध मागणी। बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे, बरे नव्हे सखे असा लपून घाव घालणे। वरून अंतरातले तसे सलज्ज बोलणे। फुलून केवडयात ये तुझी सुरेल चांदणी। तुझ्या कळ्या तुझी फुले।

तुझा सुगंध अंगणी, तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहार तो, तुझी दिठी तुझी मिठी, तुझा सवे शहार तो, तुझा तना मना तुनी पुन्हा पुन्हा थरार तो, अधीर रात्र मागते, अधीर रात्र मागते तुझी सुगंध वेचणी, तुझा कळ्या तुझी फुले, तुझा सुगंध अंगणी, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, असे तुला मला सखे फिरून जन्म घ्यायचे, फुला फुला तुनी पुन्हा पुन्हा भरून गायचे, तुझाच देह गंध हा दिशा भरून साजणी, तुझा कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, त्याच्या आणि तिच्या उत्कट प्रीतीचं तितकंच उत्कट प्रकटीकरण। तो तिला म्हणतो, माझ्या अंगणात सर्वत्र तुझा तुझ्या फुलांचा सुगंध पसरलेला आहे, आणि मग अजून तुझी सुगंधाची ही नवी मागणी कशासाठी। तो लटकी तक्रार करतो की तुझं असं लपून काळजावर घाव घालणं आणि पुन्हा लाजत लाजत अंतरातल्या भावना व्यक्त करणं हे काही बरोबर नाही, तरीही सारं हवं असं वाटणार आहे। त्याला गंध भारल्या केवड्या ती एखाद्या सुरेल चांदणीसारखे दिसते। पुढे तो उटकत होत तिला सांगतो की तुझ्या दिठीची भेट होती, तुझ्या मिठीतून नखशिखांत शहारत जातो मी, आणि रात्रभर तुझा सुगंध माझ्या तनामनात भरून घ्यावासा वाटतो। आणि मग असं उत्कट प्रेमात न्हाऊन निघताना तो अधिकच उत्कट होत तिला सांगत राहतो की तुला मला असे अजून बरेच जन्म घ्यायचे आहेत, आणि पुन्हा पुन्हा फुला फुलातून गात राहायचे आहे, इथे साऱ्या देशातून तुझाच गंध भरून राहिला आहे, तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी, कशासा आणखी तुझी नवी सुगंध मागणी।

तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी। श्रोते हो, स्वरांजली या कार्यक्रमात या महिन्याचं हे गीत होतं अजित मालंडकर यांचं। गायक होते मंदार आपटे, साथ संगत अशी होती तबला आणि इतर तालवाद्य सौरभ शिर्के, गिटार अमोघ दांडेकर, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा, संगीतकार प्रणव हरिदास, निर्मिती सहाय्य निकिता तांबे आणि सादर करते राजेश शिजवळे। ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती। स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात येतो।

0: लिहिलेलं सौभद्र या नाटकातलं अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं पद आपण ऐकलं.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक, कधीही, कुठेही आणि केव्हाही.
4: अहो खरंच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
3: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
4: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
5: पोलीस?
6: मिस सीमा?
5: हो, बोलते.
6: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
5: पण का? मी
6: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
5: डिजिटल अरेस्ट?
6: 1,00,000 द्या, वाचाल.
5: इतके पैसे?
6: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
5: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
6: अरे,
5: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
7: हॅलो मम्मा.
5: हाय.
7: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
8: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा, अटल पेन्शन योजना, मोदीजींचा संकल्प.
9: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
8: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

ययाती देवयानी या नाटकातलं हे पद होतं, कवी कुसुमाग्रजांचं, गालेलं होतं सुरेश बापट यांनी. या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम नाट्यपराग समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे, निवेदन वैखरी जोशी। तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका, सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात, अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही। हे रंब तू गणनायका।
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 10 वाजले आहेत। ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार।

अष्टविनायक या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं वसंतराव देशपांडे आणि अनुराधा पौडवाल यांच्या आवाजात. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गीत ऐकूया. खरं कधी बोलू नये चित्रपटासाठी सुधीर मोघे यांची गीतरचना, श्रीधर फडके यांचं संगीत.

0: श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम। हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस। अरे अरे, नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, आपण ऐकत आहात गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरून। कार्यक्रमात यानंतर ऐकूया प्रेमासाठी वाटेल दे या चित्रपटातील उषा मंगेशकर, सुदेश भोसले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या स्वरातील हे गीत आहे, शांताराम नांदगावकर यांचं। संगीतबद्ध केलंय श्रीकांत तेलंग यांनी।
3: वाटेल ते प्रेमासाठी वाटेल ते प्रेमासाठी वाटेल ते।

माझ्या रूपाला घाबरलीस काय? माझ्या रूपाची राणी, माझ्या पूर्वजांची नानी, मागे हटणार नाही, पाठला करेन, तुझ्या हाताला धरेन, मी जीवाभावाची राणी करेन।

नमी तुला तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले।

गुपचूप गुपचूप या चित्रपटातील हे गीत होतं सुरेश वाडकर यांच्या स्वरात. मधुसूदन कालेलकर यांच्या या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल अरुण यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. सकाळचे ठीक 10:30 वाजलेले आहे. आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. नादब्रह्म अंतर्गत आज ऐकूया शास्त्रीय वाद्य संगीत. प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन, राग भटियार. मध्यलयगत एक तालात निबद्ध आहे तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. यांना तबला साथ केली आहे प्रवीण करकरे यांनी. ऐकूया प्रदीप कुमार बारोट यांचं सरोदवादन, राग भटियार.

प्रदीपकुमार बारोट यांच्या सरोद वादनात राग भटियार श्रोतेहो आपण ऐकलात. यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी. आणि याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आज नादब्रह्म अंतर्गत आपण ऐकलात शास्त्रीय वाद्य संगीत. हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंबतू.

0: गणनायक. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंबतू गणनायका.
1: श्रोतो, सकाळचे 11 वाजता ठीक 11 वाजता आपण ऐकू शकाल हिंदीतील बातम्या. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील त्या आम्ही सहक्षेपित करू. 11:05 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला ठीक 11 वाजता हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया आराम हराम आहे या चित्रपटासाठी सुधीर फडके यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुळकर यांचं हे गीत.

श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच आमचं हे प्रसारण आपण प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उबंटू या चित्रपटासाठी अजित परब आणि मुग्धा वैशंपायन यांच्या स्वरातील हे गीत आहे. समीर सामंत यांचं संगीतबद्ध केलंय कौशल इनामदार यांनी.

श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया उमस पडेल तर या चित्रपटासाठी माणिक वर्मा यांच्या स्वरातील हे गीत आहे. ग दि माडगुळकर यांचं, संगीतबद्ध केलंय सुधीर फडके यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया उंबरठा या चित्रपटासाठी रवींद्र साठे यांच्या स्वरातील हे गीत आहे. सुरेश भट यांचं संगीतबद्ध केलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

श्रोते हो, महेंद्र कपूर यांच्या स्वरातील हे गीत होतं सुधीर मोघे यांचं. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. आमचे हे कार्यक्रम प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता. सकाळचे 11:40 होऊन गेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वसंत आसगावकर यांच्या स्वरातील हे गीत आहे मंगेश पाडगावकर यांचं.

आरती गोखले यांच्या स्वरातील राम उगावकर यांचं हे गीत आत्ता आपण ऐकलं. यानंतर ऐकूया सरिता भावे यांच्या स्वरातील हे गीत आहे ज्योती बालिगावकर यांचं.

श्रोते हो, आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील हे गीत होतं. मुरलीधर गोडे यांचं संगीतबद्ध केलं होतं कानू घोष यांनी. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचे ठीक 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
1: आणि वरदाचा
0: नमस्कार. वरदा, 2 दिवसांवर गणपती उत्सव आलेला
1: आहे. हो,
0: सगळीकडे त्याचीच तयारी सुरू आहे.
1: हो, तू बघितलं असशील ना, बाजारपेठांमध्ये गणेशाच्या मूर्ती वेगवेगळ्या रूपात आहेत, फुलं आहेत, सजावटीचं साहित्य दिसतंय, नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ, मिठाई दिसतीये.
0: अगदी, म्हणजे ना हे सगळं आपल्याला किती आनंद देतं ना, म्हणजे डोळ्याला आनंद देतं, मनाला आनंद देतं, उत्साह वाढवतं.
1: खरंय.
0: आणि बघ ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसते लोकांची, सर्जनशीलता दिसते. हे जे वेगवेगळी मखर आहेत गणपतीसाठी, सजावटीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यातून क्रिएटिव्हिटी दिसते, ती वाढीस लागलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ना?
1: अगदी खरंय. आणि बघ ना, आपले सगळे सण खरं तर त्यामागची भूमिका जाणून घेऊन आपण जर ते साजरे केले ना, तर त्याचं महत्व अगदी स्पष्ट होतं ना.
0: म्हणजे आता श्रावण महिना तर संपला, भाद्रपद सुरू झालाय, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं महत्व सांगणार आहे.
1: भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिकेचं व्रत साजरं करतो. आपला जोडीदार, सहचर, आपल्याला हवा तो निवडणारी पार्वती, त्यासाठी व्रत करणारी पार्वती. या पूजेच्या वेळी बघ ना, आपण वेगवेगळी पत्री अर्पण करतो देवीला. आणि ही पत्री हरतालिकेच्या वेळची असू दे किंवा गणेश पूजनाच्या वेळची असू दे, याचा उद्देश फक्त पत्री वाहणं इतकाच नाहीये, बरं का?
0: बरोबर. म्हणजे ना, आपण त्यानिमित्तानं आपल्या बागेत जातो, ती पत्री तोडतो, त्यानिमित्तानं त्या झाडांशी, त्या वृक्षांशी संवाद आपला घडतो. आणि सगळ्या या ज्या पत्री आहेत ना, तर त्याचं काहीतरी नातं आपल्या आरोग्याशी नक्कीच असणार आहे.
1: अगदी. आणि हेच सगळं जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्य अनघा किनिंगे यांचं भाषण, गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्व. ऐकूया.
2: श्रावण सरला आणि भाद्रपद सुरू झाला की वेध लागतात ते श्री गणेशाच्या आगमनाचे. आधी हरतालिकेची पूजा आणि नंतर श्री गणेशाची पूजा. ही पूजा करत असताना आपण काही विशिष्ट अशा पत्री हरतालिकेला आणि श्री गणेशाला वाहतो. पण मग नेमक्या ह्याच पत्री का वापरायच्या, त्याचं आरोग्यदृष्ट्या काही महत्व असतं का, ते आज जाणून घेऊयात. तसं तर गणपतीला एकूण 21 पत्री वाहण्याचा प्रघात आहे. त्यापैकी गणपतीला अतिशय प्रिय असणारी वनस्पती म्हणजे दुर्वा. दुर्वा वाहिल्याशिवाय गणेशाचं पूजन पूर्ण होतच नाही. गवतासारखी दिसणारी ही वनस्पती गुणधर्माने अतिशय थंड आहे. ज्यांना सतत उष्णतेचा त्रास होतो किंवा ज्यांचं काम सतत उन्हामध्ये किंवा गॅसजवळ उष्ण ठिकाणी आहे, अशा सगळ्यांसाठी दुर्वांचा रस हे अमृत आहे. दुर्वांचा 2 चमचे रस खडीसाखरेसोबत घेतला तर पित्तामुळे होणारा दाह शांत होऊ शकतो. आपल्यापैकी बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये वरचेवर गुन्हा फुटण्याचा त्रास होत असतो. अशावेळी दुर्वांचा 2 थेंब रस नाकामध्ये घालावा, रक्त वाहणी थांबते. ज्या स्त्रियांना वरचेवर अंगावरून जास्त जात असेल, अशांनी दुर्वाचा 2 चमचे रस थोडीशी खडीसाखर घालून जेवणाआधी पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावा. लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, तर दुर्वांचा रस घेतल्याने लघवी

पाना साफ होते. लघवीमधून रक्त पडत असेल, लघवीचा रंग तांबडा पडला असेल, तरीही दुर्वांचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. दुर्वांबरोबरच गणपतीला विशेष वाहिली जाणारी पत्री म्हणजे आघाडा. आघाडा आयुर्वेदामध्ये विषघ्न सांगितला आहे. उंदीर, विंचू, साप किंवा कुत्रा चावला असेल तर आघाड्याची मुळी पाण्यात उगाळून ते पाणी पिण्यास द्यावे. आघाडा मूतखड्यावरही एक उत्तम औषध आहे. मूतखडा पिशवीच्या तोंडाशी आल्यामुळे दुखून मूत्रप्रवृत्ती होत असेल किंवा तो खडा पडत नसेल अशा वेळी आघाड्याच्या पानांचा रस 5 मिली 5 ग्रॅम खडीसाखरेसोबत घ्यावा, जेणेकरून मूतखडा पडून लघवी साफ होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये आघाड्यापासून क्षार बनवला जातो आणि हे मूतखड्यावरचं एक उत्तम औषध आहे. ज्यांना वरचेवर मूतखड्याचा त्रास होत असेल किंवा मोठा मूतखडा असेल ती फोडून बाहेर पाडून टाकायचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याने आघाड्याचा क्षार जरूर घ्या. पूजा सत्यनारायणाची असो की गणेशाची, सर्वच पूजेमध्ये आवर्जून वाहिला जातो असा सुगंधी केवडा. आपल्या सख्या गोडाच्या स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये केवड्याचा अर्क वापरत असतीलच, परंतु केवडा अर्क हा औषधी देखील आहे बरं का. केवडा हा अँटी इन्फ्लेमेटरी आहे. जेव्हा आपल्या सांध्यांवर सूज येते किंवा एखाद्या ठिकाणी मुका मार लागून सूज आली असेल आणि त्यात ठसठस होत असेल तर केवड्याचा अर्क कोमट तेलामध्ये मिसळून दुखऱ्या भागेवर लावावा. सूज पटकन कमी होते. वारंवार उष्णतेचा त्रास होत असेल, शरीरामध्ये धग जाणवत असेल तर केवड्याचा अर्क पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यावे. दाह शांत होतो आणि सुगंधित असल्यामुळे केवड्याचा वास हा आपले मन शांत करून मनातील ताणतणाव देखील दूर करतं. असा हा बहुगुणी केवडा. यानंतर जाणून घेऊया पूजेच्या पुड्यामध्ये आवर्जून टाकल्या जाणाऱ्या आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपानाविषयी. महादेवाला आपण निळकंठ असं म्हणतो. ज्याचा कंठ निळा आहे तो निळकंठ, कारण त्यानं विष प्राशन केले आहे आणि बेलाचं पान हे उत्तम विषघ्न आहे. साप, विंचू, उंदीर किंवा कुठलाही कीटक आपल्याला चावला असेल तर बेलाच्या पानांचा रस पोटातून घ्यावा आणि दंश केलेल्या जागी त्याचा लेप लावावा. सूज उतरते आणि विषाचा असरही उतरतो. बेलाच्या पाना इतकाच बेलाचं फळ आणि मूळ सुद्धा औषधी आहे. बेलाच्या फळाची मोठी गंमतच आहे. बेलाचं अर्ध पिकलेलं फळ आपल्याला लागलेलं जुलाब थांबवतो आणि पूर्ण पिकलेल्या फळामुळे पोट साफ होतं. आहे की नाही गंमत? पावसाळ्याच्या दिवसात पोटात इन्फेक्शन होणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे. असं होऊन वारंवार जुलाब होत असतील तर बेलाचा मुरब्बा थोडा थोडा घ्यावा, म्हणजे पोटातलं इन्फेक्शनही दूर होतं आणि आतड्यांची सूजही कमी होते. जुलाबही थांबतात आणि कोठा जड असेल, वारंवार पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर बेलफळाचं सरबत करून प्यावं. हे सरबत घेतलं असता एखादा सौम्य जुलाब होऊन कोठा साफ होतो आणि उष्णता कमी होते. माका, ज्याला भृंगराज म्हणून आपण ओळखतो, केसांसाठी माका चांगला आहे हे आपण सगळेच जाणतो. भृंगराज तेल आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. याने केस काळे, दीर्घकाळ निरोगी राहतात. याशिवायही माका अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरता येतो. माका हा उत्तम कंडुघ्न आहे. कंडू म्हणजे अंगावर येणारी खाज. एखाद्या ठिकाणी बारीक खाज येऊन पुरळ येत असेल आणि खाजल्यावर तिथली त्वचा भुशासारखी तुटत असेल तर माक्याच्या पानांचा रस थोडी मिरेपूड घालून चोळावा. खाज तात्काळ थांबते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अर्धशेषी, ज्याला व्हर्टिगो म्हटलं जातं, त्याचा त्रास होत असेल अशा वेळी माक्याच्या पानांचा रस, नारळाचं दूध, खडीसाखर घालून पोटातून घ्यावा आणि 2 थेंब ज्या बाजूचं डोकं दुखतं आहे त्या नाकपुडीत घाला. डोकेदुखी थांबवण्यासाठी हा एक उत्तम आणि सहज उपाय आहे. आजकाल आपला मोबाईलचा वापर वाढलाय. काही स्त्रिया वर्किंगही असतील तर त्यांचा कम्प्युटर आणि स्क्रीन टाईम पण वाढलाय. त्यामुळे डोळे लवकर थकतायत. कोणाला डायबिटीस आहे त्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांचं प्रेशर वाढलंय. अशा सर्व नेत्रविकारांवर माका हा अतिशय गुणकारी आहे.
लहान मुलांना सतत कफाचा त्रास होत असेल तर माक्याच्या ताज्या पानांचा रस तितकाच मध घालून थोडा थोडा चाटवावा, कफ कमी होतो. असा हा बहुगुणी माका म्हणजेच भृंगराज. आता पाहूया तुळस. तुळस विष्णूला प्रिय असणारी ही विष्णुप्रिया. तुळशीची पानं, मंजिरी, बिया, मूळ, मुळाची त्वचा असं सगळं काही औषधी आहे. किंबहुना म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करतो. अनेक दिवसाचा कारणाशिवाय ताप येत असेल तर तुळशीचा रस हा ताप कमी करतो. उचकी येत असेल तर तुळशीच्या रसात मध घालून चाटवावा, उचकी थांबते. तुळस ही शूलघ्नी आहे. पोटात दुखत असेल तर थोडाशा लिंबाच्या रसासोबत तुळशीचा रस पोटातून द्यावा. वारंवार दम्याचा त्रास होत असेल तर तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा. खोकला येत असेल आणि कफ सुटत नसेल तर तुळशीसारखे उत्तम औषध नाही. लहान मुलांच्या खोकल्यावर एक थेंब तुळशीचा रस थोडासा दुधात घालून दिल्यावर कफ त्वरित कमी होतो. त्वचेवर येणाऱ्या डागांसाठी तुळशीच्या मुळाचे गंध हे तर सगळ्यात उत्तम औषध. पोट साफ होण्यासाठी आपण सगळे घेतो ते सब्जा बी म्हणजे तुळशीचंच बी बरं का, अशी ही बहुगुणी तुळस. गणपतीला वाहायच्या पत्रींमध्ये एक विशेष पान असतं ते म्हणजे धोत्र्याचं. खरं तर धोत्रा हे एक विषारी वनस्पती आहे पण तरीही देवाला आपण ती अर्पण करतो. कारण धोत्रा विषारी असला तरी योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापरला तर तो औषधासारखा काम करतो. धोत्रा मुख्यतः दम्यावरचं औषध आहे. वारंवार श्वासाचा त्रास होत असेल तर धोत्र्याची पाने आणि अडुळशाची पाने जाळून त्याचा धूर तोंडाने घ्यावा, श्वासाचा वेग कमी होतो. यालाच आयुर्वेदामध्ये धूमपान असं म्हटलं जातं. धोत्र्यापासून बनवलेले कनकासव हे दम्यावरचे प्रसिद्ध औषध आहे. याशिवाय धोत्र्याच्या पानांचा वाटून किंवा मुळाचा उगाळून लेप संधिवातामध्ये अतिशय उपयोगी आहे. तेव्हा श्रोते हो, धोत्र्याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखेखाली जरूर करा. रुई केवळ गणपतीलाच नव्हे तर हनुमानालाही प्रिय असणारं हे पान. पवनपुत्राला वाहिलं जाणारं हे रुईचं पान उत्तम वातशामक आहे. शरीरामध्ये वात वाढून सांधे दुखत असतील, सांध्यांना सूज येत असेल तर रुईच्या पानांचा शेक द्यावा. सूज पटकन उतरते आणि शूलही थांबतो. पोटामध्ये वात साचून पोट फुगून दुखत असेल तर रुईच्या हिरव्या पानांचा रस थोडेसे मीठ घालून प्यावा. तसेच पोटाला सेंधव घातलेल्या कोमट तेलाने मसाज करून रुईच्या पानांचा शेक द्यावा. पोटातला गॅस पुढे सरकतो आणि पोटातला शूलही थांबतो. हातापायाची बोटे जाड होऊन पाय सुजून बोटावर व्रण पडून ते बरे होत नसतील अशावेळी रुईच्या मुळाचे चूर्ण मधासोबत घ्यावे. आता जाणून घेऊया डाळिंबाविषयी. लाल चुटुक दाणेदार डाळिंब आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतं. श्री धन्वंतरीच्या पूजेत देखील हे ठेवलं जातं. डाळिंबाची बी, डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचा रस एवढंच काय, डाळिंबाची सालही औषधी आहे. डाळिंब हे उत्तम पित्तनाशक आहे. चांगल्या ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कुठल्याही प्रकारचं पित्त शांत होतं. डाळिंब रुची उत्पन्न करणारं आहे. कुठल्याही कारणाने अरुची येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खा. डाळिंबाचा रस हृदय आहे. हृदय म्हणजेच हृदयाला हितकारक. ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशांनी डाळिंबाच्या दाण्याचा रस दररोज घ्यावा. कधी घट्ट संडासला होते, कधी पातळ संडास होते, कधी संडास चिकट होते अशी तक्रार असेल तर त्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात. आणि डाळिंबाची साल हे ग्रहणीवरचं एक उत्तम औषध आहे. अर्जुन सादडा हाड सांधणारी वनस्पती म्हणून अर्जुन सादडा खूप प्रसिद्ध आहे. हाड मोडले असता याच्या सालीचं चूर्ण पोटात देऊन प्लास्टर बांधल्याप्रमाणे याची साल तुटलेल्या हाडावर बांधली जाते. याशिवाय अर्जुन उत्तम अँटीसेप्टिक आहे. जशी कुठलीही जखम अँटीसेप्टिक लोशनने क्लीन करतो तशीच आयुर्वेदामध्ये जखम ही अर्जुन सादड्याच्या सालीच्या काढ्याने धुतली जाते. त्यामुळे

0: जखम तर स्वच्छ होतेच, शिवाय ती लवकर भरूनही येते. अर्जुन उत्तम हृदय आहे. अर्जुनापासून बनवले जाणारे अर्जुनारिष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. याशिवाय रक्तपित्त म्हणजे नाकातून किंवा तोंडावाटे रक्त पडणे, तसेच रक्त अतिसार म्हणजे संडास करते वेळेस रक्त पडणे, अशा आजारांवरही अर्जुनाचं चूर्ण एक उत्तम औषध आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाला वाहिला जाणारा बोधिवृक्ष म्हणजे पिंपळ. भगवान बुद्धाने याच्या झाडाखाली बसून उपदेश केला असं म्हटलं जातं. बुद्धी वाढवणारी विविध औषधे आयुर्वेदात वर्णन केली आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पिंपळ. पिंपळाच्या पानाची पत्रावळी करून रविवारी त्यावर गरम गरम वरण भात लहान मुलांना खायला दिला तर ज्यांची जीभ जड आहे, ज्यांची बुद्धी जड आहे, ज्यांची वाढ त्यांच्या वयानुसार योग्य प्रमाणात होत नाही, अशा सर्वांमध्येच याचा फायदा होतो. पिंपळाची साल ही देखील औषधी आहे. पिंपळाच्या सालीचा काढा करून त्याने कुठलीही जखम धुतली तर ती जखम लवकर बरी होते. विशेषतः मधुमेह म्हणजेच डायबिटीसमुळे होणाऱ्या जखमा पिंपळाच्या काढ्याने लवकर बऱ्या होताना दिसतात. आता पाहूया काही फुलं जे आपल्याला माहिती आहेत पण त्याची पत्री आपण गणपतीला वाहतो. जाई, जास्मिन म्हणून हिला आपण ओळखतो. याची फुले गजरा करून केसात सहज माळली जातात. याची सुगंधी फुले देवाला वाहिली जातात. पण याची पाने ही देखील औषधी आहेत. जाईचा पाला मुखरोगावर खूप मोठं औषध आहे. वरचेवर तोंड येण्याचा त्रास असेल तर जाईची पाने चघळून खावीत. जाईच्या पानांचा काढा करून वरचेवर गुळण्या केल्या तर तोंड येणे बरे होते. तोंडात जखमा झाल्या असतील तर त्याही यामुळे बऱ्या होतात. मुळात जाईचा पाला हा उत्तम रणघ्न म्हणजेच बेस्ट हिलिंग प्रॉपर्टी असणारा आहे. कुठल्याही प्रकारची जखम जाईच्या पाण्याने किंवा काढ्याने धुतल्याने लवकर बरी होते. जाईप्रमाणेच गणपतीला वाहिली जाणारी पत्री, परंतु याची फुलं आपल्याला माहिती आहेत, ती म्हणजे मधुमालती. मधुमालती हे वातावरणासाठी एक आयडियल सीझनल औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. मधुमालतीची पाने ही बेस्ट अँटीफंगल आहेत. पावसाळ्यामध्ये ओले कपडे घातल्यामुळे बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन होतं. खाज, गजकर्ण, नायटा अशा फंगस धरल्यामुळे होणाऱ्या त्वचारोगात मधुमालतीची पाने वाटून तेलात कालवून ती लावली तर खूप फायदा होतो. जाई, मधुमालती याप्रमाणेच जिची फुलं आपल्या परिचयाची आहेत ती कणेर. बोलीभाषेत आपण तिला कणेरी असं म्हणतो. करवीर, हयमारी, हयारी अशा नावाने ही ती ओळखली जाते. कणेर ही वनस्पती देखील विषवर्गात मोडते. कणेरीची मुळे विषारी असतात, परंतु स्वतः विषारी असली तरी ती वातावरण मात्र शुद्ध करते. म्हणूनच आपल्या बागेत कणेर लावण्याचा प्रघात आहे. सांधेदुखीवरील महाविषगर्भ तेल या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधात सुद्धा याचीच साल वापरली जाते. या सगळ्याबरोबरच या सर्व वनस्पतींचा एक विशेष गुणधर्म आहे, ते म्हणजे या सर्वच वनस्पतींची पाने पाणी शुद्ध करतात. पावसामुळे दूषित झालेले नदीचे पाणी गणपतीच्या विसर्जनासोबत वाहिलेल्या या पत्रीमुळे शुद्ध होण्यास मदत होते. शिवाय पाण्याचे निर्जंतुकीकरण होऊन ते पिण्यायोग्य होते. हरतालिकेला आणि गणपतीला या पत्री वाहण्याचा आपल्या पूर्वजांचा हा शास्त्रीय आणि व्यापक दृष्टिकोन होता. तेव्हा श्रोते हो, आशा करते की यावर्षीपासून हरतालिकेला आणि गणेशाला ही पत्री वाहताना त्यामागचं शास्त्र समजून घेऊन ती वाहिली जाईल.
1: वैद्य अनघा किनिंगे यांचं गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व हे भाषण आपण ऐकलं.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: वरदा, आपण मागच्या भागापासून बोल कायद्याचे ही मालिका सुरू केली आहे. मागचा पहिला भाग आपण प्रसारित केला. कायदा सगळ्यांसाठीच असतो, आपल्या मदतीसाठी असतो, पण काही गोष्टी घडतात आणि यासाठी कायदा आपल्याला मदत करू शकतो हे मात्र आपल्याला माहीत नसतं.
0: कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी असतात पण त्याची माहिती आपल्याला नसते आणि त्यामुळे बरेचदा त्याचे परिणामही भोगावे लागतात.
1: कुटुंबांमध्ये काही वेळा कलह होतो, आपल्याच माणसांकडून आपण दुखावले जातो, भांडणं होतात, वाद होतात, आणि हे जर घरातल्या वरिष्ठ मंडळींबाबत घडलं तर त्यांची तर मात्र अगदी कुतरहोड होत असते. प्रेमाची माणसं असतात, तीच दुखावत असतात, पण आपल्यावर परिस्थिती मात्र त्याच माणसांमुळे आलेली असते. मग करायचं काय हा प्रश्न असतो.
0: त्यांनाही कायद्याची मदत ही होतच असते आणि याच विषयी आजच्या बोल कायद्याचे या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया बोल कायद्याचे या मालिकेचा दुसरा भाग. मार्गदर्शिका आहेत ऍडव्होकेट वर्षा जाधव. हो।

ॲडव्होकेट ऑफिसमधील शांतता फोनच्या ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंगने भंग होते. वाचत असलेला कागद खाली ठेवीत ॲडव्होकेट मॅडम फोन उचलतात. हॅलो, ॲडव्होकेट वर्षा जाधव बोलते. हां बोला की सरला काकू. अगं, माझी सून स्नेहा आणि मुलगा सुहासच्या संदर्भात तुझा सल्ला घ्यायचा आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे का? हो अगं, तुला माहितीच आहे, मागे स्नेहा नातवाला घेऊन कायमची माहेरी गेली होती. त्यावेळेला तिचा हट्ट पुरवून तिला परत आणली होती, पण आता पुन्हा कॉम्प्लिकेशन झालं आहे म्हणून तुला भेटायचं आहे. तिला सासूसऱ्यांची घरात अडचण नको आहे असं सुहासने मला सांगितलं, म्हणून मग मी आणि काका तुला भेटायचे म्हणतोय. बर, मग माझ्या ऑफिसला या आज संध्याकाळी.

दुपारी आलो तर चालेल का? हो चालेल की, 4च्या सुमारास या, वाट पाहते मी. फोन बंद करून आपल्या ज्युनियरला हाक मारतात. मुरलीधर, तुम्ही फॅमिली कोर्टमधील तारखेचे पाहाल. पंकज, तू चल माझ्याबरोबर कोर्टात. आपण 3 पर्यंत येऊ ऑफिसला. आज त्या सरला देशमुख आणि देशमुख काका येणार आहेत 4 वाजता. तू थांब इथे त्या मीटिंगला, म्हणजे मग नोट्स घेशील. या बसा काकू. काका बसा. काय सल्ला हवा आहे काकू तुला? वर्षा, मला काही समजे ना मी काय करू ते, म्हणून तुझ्याकडे आले. बोला की काय प्रॉब्लेम झाला आहे? तुला माहिती आहेच, काही वर्षापूर्वी सुहासला सोडून स्नेहा माहेरी निघून गेली होती मनोजला घेऊन. स्वतःचे पुण्यात घर नव्हतं सुहासचं, म्हणून येत नाही म्हणाली होती. मग आम्ही आमचा फ्लॅट सुहासला बक्षीसपत्राने त्याच्या नावावर करून दिला. सुहास म्हणाला होता, मी बघतो सगळं. आणि स्नेहाही म्हणाली होती, मी बघते सर्व. म्हणून आणि त्यानंतरच ती मनोजला घेऊन परत आली नांदायला. बर, मग आता? वर्षा मॅमनी विचारलं. आता सुहास म्हणतोय तुम्ही घर सोडून जा. अगं पण असे का म्हणतात ते? तुमचे तर पटत होतं ना? हो, आम्ही घर बक्षीस दिल्यानंतर ती दोघं आणि मनोज माझ्याच बरोबर राहतात, काका म्हणाले. पण मग अचानक हे सर्व? अचानक नाही, सुहासला बक्षीसपत्र करून दिल्यापासून असेच सर्व बिघडत गेले. घर खर्च काकांनीच त्यांच्या पैशातून आजवर केलेला आहे. पण जेव्हा काकांची एंजियोप्लास्टी झाली आणि पैसे कमी पडतील असे वाटले, तेव्हापासून सर्व बदललं. सुहासकडे थोडे पैसे मागितले काकांनी. ट्रीटमेंटचा खर्च रिटायरमेंट नंतर झेपणार नाही असं वाटलं होतं आम्हाला, पण सुहास नाही देत म्हणाला. बायकोच्या सल्ल्याने आणि मित्रांच्या सल्ल्याने वागतो तो, काका म्हणाले. काकू म्हणाल्या, पहिल्यांदा वाटले समजावून सांगितले तर ऐकेल, पण तो त्याच्या बाबांनाच म्हणाला, तुम्ही तुमचा खर्च स्वतः ओढा ना, नोकरी बघा, बरं दिसत नाही सारखं हात पसरता ते. तो बोलला खरं, पण नोकरी आता प्लास्टिकनंतर कशी जमणार ग, काकू बोलल्या. स्नेहाकडे सासू सासऱ्यांसाठी खर्चायला पैसे नाही आहेत, घरही नाही नावावर. आता काकांच्या प्लास्टिकची जुळणी कशी केली मी ते काय सांगू, माझ्या बांगड्या मोहन माळ मोडली मी. तशी स्नेहा म्हणते, आता काय 1-2 लाखाची एवढी आहे तीही मोडाल, आमचीच ओढाताण होते, तुम्हाला सांभाळायचे नाही जमायचे. सुहास तर गप्पच होता. विश्रांतीसाठी आम्ही मुलीकडं सुचेताकडं गेलो थोडे दिवस, पण शेवटी घरी आलोच. काकांच्या डॉक्टरांच्या वाऱ्या तपासण्या आमची अडचण होते गं आता मुलाला सुनेला. 15 दिवसापूर्वी स्नेहा म्हणाली, तिचा भाऊ येणार आहे पुण्याला, त्याने नोकरी पकडली आहे पुण्यात. अगं स्नेहा बक्षीसपत्रानंतर परत आली तेव्हापासून सगळं वेगळंच घडतंय. सुहासला कॉर्पोरेट नोकरी आहे, पगार चांगला आहे, घेईल त्याचं घर असं वाटलं होतं मला, पण घडतंय वेगळंच, काका बोलले. अगं काकू, तुम्ही बक्षीसपत्रच का करून दिलं? आता तोच फ्लॅटचा मालक आहे कागदोपत्री, का केले तसे? वर्षा, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. स्नेहा नातवाला घेऊन निघून गेली होती. सुहासला चांगला पगार होता. आज न उद्या तो घर घेईल आणि तोपर्यंत म्हणून त्याला मदत केली आम्ही. पुढे असे काही होणार हे कोणाला माहीत होते? त्याचे लग्न संसार सुरळीत व्हावा, अश्रू गिळत काकू बोलली. आणि तो सांभाळतो म्हणाला ग, म्हणून बक्षीसपत्र करून दिलं, काका म्हणाले. चूक झाली खरी, आणि आता त्या चुकीमुळे आम्ही रस्त्यावर येणार. दोघेही दुःखी होऊन बसले होते. पण काय झाले आहे असे आता निघून येणे इतके? पंकज, त्यांनी जे कागद दिलेत ना, त्या सर्वांची झेरॉक्स काढून फाईलमध्ये लाव आणि ओरिजिनल त्यांना देऊन टाक. हां बोल काकू, गप्प बसलेल्या त्या वृद्ध जोडप्यावर नजर खेळवीत मॅडम म्हणाल्या. आता स्नेहा म्हणते, मनोजचे शिक्षण घर खर्च काही उरत नाही हातात. मग काकांच्या औषध पाण्याचे? त्याचा सर्व त्रास होतोय ग त्यांना. आता घर खर्चाला आम्ही पैसे देत नाही, त्यांच्या औषधाला पैसे खूप लागतात. बरीचशी पुंजी फ्लॅट खरेदीत गेली, त्यात आता हे सर्व औषधोपचार. मुलीकडून कसं घ्यायचं? आणि आता मुलगा म्हणतो मेडिक्लेम का काढल्याने, स्वतःचे खर्चाचे सुद्धा बघत नाही तुम्ही. आणि औंढा गिळत काकू म्हणाला, आता घरही परक झालं. आता पुण्याला स्नेहाचा भाऊ शिफ्ट होणार आहे, 3 BHK कमी पडणार त्यांना, कारण मनोजची 10वी आहे,
त्याला अभ्यासाला वेगळी खोली लागणार.

असं सुहास म्हणतो. तेव्हा आई बाबा तुम्ही दुसरीकडे जा, काका म्हणाले. मी म्हणालो गं त्याला, घर माझं आहे, मी नाही जाणार. त्यावर सुहास म्हणाला की घर त्याच्या नावावर केलं आहे मी. हे ऐकून मी चक्क खालीच बसलो. घराचा खूप मोठा आधार होता, मुलांनी शब्द फिरवला, त्याचा संसार व्हावा, बायको मुलगा त्याच्या जवळ यावेत म्हणून बक्षीसपत्र केलं होतं. आणि तो म्हणाला होता तुमचं सगळं बघतो, पण झालं ते भलतंच झालं. पुण्यात माझ्या तुटपुंज्या पैशात राहणं आता अशक्य होणारे लक्षात आले. काकू डोळे पुशीत म्हणाली, अगं काकांच्या औषधावर खूप खर्च होते, सेव्हिंग संपत चालली आहेत. मुलगा बघेल मुलगा बघेल अशी खात्री होती, पण झालं भलतंच. काकू म्हणाल्या, स्नेहा माझा आणि काकांचा स्वयंपाकही करणार नाही म्हणाली, पथ्याचं असतं म्हणून. मग मीच करते, पण कधी भाजी असते कधी नसते. पण यांचे गेट टुगेदर मात्र आपल्या घरात प्रत्येक आठवड्याला होतात. रात्री उशिरापर्यंत मित्रमंडळी घरात. काकांची तब्येतही अशी आणि आमच्या खोलीत सिगारेटच्या धुराचा त्रास होतो आम्हाला, म्हणाले मी स्नेहाला. तर ती म्हणाली, दार लावून घ्या की मग. पण सिगारेटचा वास जाता जात नाही, मुद्दाम करतात ग. परवा आम्ही संध्याकाळी फिरून आलो पार्कमधून, तर दाराला नवीन कुलूप होतं. काकांच्या खिशात मोबाईल राहिला होता म्हणून सुहासचा फोन त्यांना ऐकू आला नाही. मग स्नेहाला फोन केला तर तिचा फोन बिझी होता आणि सुहासचा बंद होता. बसलो मग पायरीवर, ते घरी उशीर आले. सुनेला विचारलं, अगं वेगळं कुलूप का लावलंस? तर ती म्हणाली, तुमचा मुलगा आणि तुम्ही बघा काय ते. मी म्हणाले, अगं आम्ही सासू सासरे आहोत तुझे, आमच्या घरात राहता, आमची काहीच काळजी वाटली नाही तुम्हाला. स्नेहा म्हणाली, मला का सांगता हे, तुमचा मुलगा आहे त्याच्याशी बोला. आणि खोलीत निघून गेली. त्या दिवशी मी काकांची समजूत काढली. 2 दिवसांनी बघूया म्हणाले. पण 4 दिवसांनी सुहास ऑफिसमधून घरी आला आणि आमची खोली खाली करा म्हणाला. मनोज खिडकीत घाबरून बसला होता. मी आणि काका पहाटे पहाटे एसटीने सांगलीला आलो माझ्या भावाकडं. पैसे घालून घर घेतलं आणि आता रस्त्यावर आलो ग. आता काय करायचं वर्षा तूच सांग, काकाने कपाळाला हात लावत विचारलं. काका मला एकदा तुमच्या मुलाशी सुनेशी बोलायचं आहे, मीटिंग फिक्स करूया. मी करतो फोन त्यांना हितूनच, बघूया काय म्हणतात. काकाने फोन लावला. हॅलो, मी बाबा बोलतोय. मी आईबरोबर ॲडव्होकेट वर्षा जाधव यांच्या ऑफिसला आलो आहे, त्यांना एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. कधी वेळ देऊया? ठीक आहे, त्यांना विचारतो. थांब वर्षा, ते म्हणतात की ते इथे सांगलीला येणार नाहीत, आपल्याला पुण्याला बोलवत आहेत. ठीक आहे, येत्या शनिवारची वेळ घ्या काका. पंकज शनिवारी काही ठेवू नको, जाऊया आपण पुण्याला. बर, पुण्याला येतो आम्ही येत्या शनिवारी. स्नेहा, हां एक मिनिट. वर्षा ती विचारते की घरीच येणार का. नको काका, तुमच्या घराजवळचे सोयीचे हॉटेल कोणते असेल ना तिथे बोलवा त्यांना. बर बर. स्नेहा, येत्या शनिवारी दुपारी 3 वाजता मानस हॉटेलला या. मला निघताना कॉल करा, म्हणजे आम्ही पोचू वेळेत. ठीक आहे. बर. वर्षा बघ, तिथे सुहास नेहा बसलेत. काकूने एका टेबलाकडे बोट करीत सांगितलं. सुहास उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाबा या बसा. आम्ही सर्व बसल्यानंतर काका म्हणाले, ओळख करून देतो, ही वर्षा माझी वकील, हे तिचे असिस्टंट पंकज. वर्षा हा सुहास माझा मुलगा आणि ही माझी सून स्नेहा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय तुम्ही, काका काकूंना घर सोडून जायला सांगितलं? मॅडमने विचारलं. हो मॅडम, घर आता सर्वांसाठी कमी पडणार. माझा मेवणा पुण्याला शिफ्ट होतोय, त्याला वेगळी खोली हवी, सुहास बोलला. पण काका काकूंचे काय, त्यांनी कुठं जायचं? मॅडमने प्रश्न केला. आई बाबा तुम्ही बोलावले म्हणून आणि आम्ही मॅडमना मान देऊन आलोय, पण घर तुम्हीच माझ्या नावावर केलंय, आता तुमची व्यवस्था तुम्हीच बघा. ॲडव्होकेट वर्षाने सुहासकडे पाहिले, जरा करड्या आवाजातच त्या बोलल्या, थांबा जरा साहेब, हे घर तुमच्या वडिलांनी तुम्हाला गिफ्ट केलंय, कारण तुम्ही त्यांना सांभाळतो म्हणाला होतात. तुमच्यासाठी तुमच्या संसाराकरिता हे गिफ्ट डीड केलंय, हे खरं आहे ना? सुहास थोडा अस्वस्थ झाला. ज्येष्ठ नागरिक कायद्याने आता आई वडिलांना हक्क दिलाय, असे गिफ्ट रद्द करण्याचा, रिवोक करण्याचा आणि कोर्टातून न्याय मिळण्याची खात्रीही दिली आहे. पण आम्ही सांभाळतो त्यांना, सुहास मवळ आवाजात म्हणाला.

असे सांभाळतंय. औषध पाणी सेवा शुश्रूषा राहिलीच बाजूला. घरातून जायला सांगताय? अहो साहेब, घराला पैसा लागलेला आहे त्यांचा, आणि एक एक पैसा अकाउंटेड आहे. तुम्ही सांभाळतो म्हणून घराचा ताबा घेतलात आणि आता त्यांना जायला सांगता? थोडक्यात, हे घर तुमचं झालं कारण तुमच्या नावे त्यांनी गिफ्ट डीड केलंय. सुहासराव, कायद्याचा आधार निराधार आहे त्यांच्यासाठी असतो, पण तुम्ही तर सरळ सरळ काका काकूंचे घर बळकवायचं ठरवलंय. काका गिफ्ट डीड रद्द करू शकतात आणि आता कोर्टाची पायरी त्यांना चढावी लागेल हे लक्षात घ्या. आणि कोर्टात मात्र सर्व बाजूने विचार होणार हे ध्यानात ठेवा. ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 खाली काका काकूंना त्यांचे घर परत मिळणार हे लक्षात ठेवा. तेव्हा वकिलांचा खर्च आणि पुरावे यामुळे तुमच्याच बाजूने निकालाची आत्ता तरी कोणतीच खात्री मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही काय निर्णय घेताय त्यावरती पुढची पावले काका काकू उचलणार आहेत. मॅडम, आम्हाला 2 दिवस द्या. सुहास म्हणाला, नाही, काय ते आत्ताच बोला. वकील मॅडमच्या आवाजात आता मात्र धार आली होती. मॅडम, हे बघा, माझ्या बाबांनी घर मला गिफ्ट दिलंय हे खरंय, पण कोर्ट कचेरी नको. सुहास, आमची काही व्यवस्था केली नाहीस तू? काका स्पष्ट म्हणाले. आता मी नाही करणार तसे बाबा. नको नको वर्षा, गिफ्ट डीड रद्द करून घेऊया, काका म्हणाले. बाबा, मी चुकलो, सुहास म्हणाला. आता नाही चुकणार पुन्हा. काकांनी मुलाकडे पाहिले सुद्धा नाही. मॅडम, तुम्हीच सांगा यातून मार्ग, आमची चूक झाली, सुहास बोलला. ठीक आहे, सर्वप्रथम सिनियर सिटीजन ॲक्टनुसार घर परत काकांच्या नावावर करायचं. मॅम, मला माझी चूक उमगली, मी करेन त्यांचं, स्नेहा मवाळपणे बोलली. ठीक आहे मग, प्रोसिजरप्रमाणे सर्व करूया. स्नेहा व सुहास निघून जातात. काकू, तुला समजायला हवे की प्रॉपर्टीला नाव लागले म्हणजे त्या प्रॉपर्टीची मालकी त्या व्यक्तीची झाली. असे नावावर करणे किती महागात पडते कळले ना? त्यांनी ऐकले तर बरंच झालं, पण आता सावधगिरीने राहा, काळजी घ्या. मैत्रिणीनो, आता ह्या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. मैत्रिणीनो, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ॲक्ट 2007 कलम 23(1) अन्वये जर ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बक्षीसपत्राने वा अन्य मार्गाने त्यांची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला मूलभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या वचनामुळे व मोबदल्यात हस्तांतरित केली असेल आणि अशा व्यक्तीने हे करण्यास नकार दिला व अशी व्यवस्था केली नाही, तर मग असे हस्तांतरण वा बक्षीसपत्र करून देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला ट्रायब्युनलकडे जाऊन ते बक्षीसपत्र वा हस्तांतरण रद्द करून घेता येईल. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ॲक्ट 2007(23) मधील 1, 2, 3 उपकलमांमध्ये याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. वृद्ध आईवडिलांना भूलथापा देऊन त्यांची मालमत्ता हडपणाऱ्या मुलांना कायद्याने जणू एक सणसणीत चपराकच मारली आहे. कायद्यातील ताज्या दुरुस्त्या आणि त्याचा स्त्री जीवनावर होणारा परिणाम याबद्दल कथेतून कायदा समजून घेऊया.

0: आता ऐकूया डॉक्टर सुनंदा शेळके यांच्या काही कविता.
1: कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले. जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, माझ्या आतच किती किती तगमगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, जळात असुनी जळाविना तडफडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, विशेष हे की तरीही ओठी हसणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. लोकांतातही एकटेपणा सोबत होता, लोकांतातही एकटेपणा सोबत होता, म्हणून काळीज शब्दातून उलगडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, सुंदरतेची फुले लेवुनी सजणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, वेदनेतही विश्वासाने रमणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले.

0: मलेदारी
1: शेवटचा शे मला पाहून सुचलेली बरसत्या श्रावणा मधली, मला पाहून सुचलेली बरसत्या श्रावण

अभिमानाने सांगत असते बाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, बिजे रुजावी अशी चमीव नराई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, घरात वात्सल्याची मी अंगाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, सृजनाची मज म्हणून दिली नवलाई आहे. अभिमानाने सांगत असते बाई आहे. कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाई.

उठता पेटून अंगाराची खाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. शेवटचा शेर. कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे.

0: आई मावत नाही शब्दांच्या आवाक्यात, आई असते वेगळी साऱ्या नात्यांच्या ताफ्यात. सोसते सारे कोरडे पण वाहत राहते नदी सारखी, देता देता हिरवे पण आटत जाते खारके सारखी. आई नावाचा असतो देव सदैव आपल्या पाठीशी, आई नावाचा असतो देव सदैव आपल्या पाठीशी, तिचेच ठसे तिचेच संस्कार तिचेच रूप गाठीशी. आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, ती नसल्यावर ठेच लागता ओठावरती तिचीच सय. आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते पावित्र्याचा तुमच्यासाठी एक विमा. एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, आई असते तेवत खोल तुमच्यासाठी होऊन वात, आई असते तेवत खोल तुमच्यासाठी होऊन वात.
1: डॉक्टर सुनंदा शेळके यांच्या कविता आपण ऐकल्या.

0: आणि मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आहे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. यासाठी आमचा मेल आयडी आहे sangliakashvani@gmail.com.
0: आणि याबरोबरच मैत्रिणींनो, आता निरोपाची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला
1: आणि वरदाला निरोप द्या.
0: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोतेहो प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचं हे प्रसारण आपण प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1 वाजतोय, ठीक 1 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतील बातम्या आम्ही सहक्षेपित करू आणि 1:05 श्रोतेहो आपण ऐकू शकाल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला हिंदीतील बातम्या दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं जागृति शर्मा. अठारहवां ब्रिक्स शिखर सम्मेलन आज दोपहर नई दिल्ली के भारत मंडप में शुरू होगा. 2 दिन के सम्मेलन में 11 पूर्ण सदस्य देश और 10 साझेदार

ऐकूया जत्रा या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. आनंद शिंदे यांचं संगीतबद्ध केलंय. प्रियदर्शन जाधव यांचं हे गीत आहे. अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुही रे या चित्रपटासाठी वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अमित राज यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया बटरफ्लाय या चित्रपटासाठी वैशाली म्हाडे यांच्या स्वरातील हे गीत आहे वैभव जोशी यांचं, सुभिजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलकंद या चित्रपटासाठी रोहित राऊत, सावनी रवींद्र, आशिष कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आहे सचिन मोटे यांचं. संगीतबद्ध केलंय अमीर हर्डीकर यांनी.

0: सिद्धार्थ महादेवन यांच्या स्वरातील हे गीत होतं मितवा या चित्रपटातील. मंदार चोलकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉ यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ.

चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारीदरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या दोन दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अलसिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायजेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही.

0: असं इराणचे अध्यक्ष मसऊद पेजेशकियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू, असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील, तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर एश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती, पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्हसमोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 7-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंकासमोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅटरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर आय स्टेडियमवर रंगणार आहे.
0: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 मीटर एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही

0: आहे अस्मिता वाहिनी। दुपारचे 1:40:27 झालेले आहेत। आता प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र।
1: श्रोते हो नमस्कार, आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र। मनमाड इंदूर आणि धुळे नरडाणा रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश। धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू आणि नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, प्रशासन ही सज्ज। या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी। या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव।
2: धुळे जिल्ह्यातील विकासाला चालना देणारे मनमाड इंदोर आणि धुळे बोरवीर नरडाणा रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत भूसंपादन, संयुक्त मोजणी, शासकीय तसेच वनजमीन, स्थानके, पूल आणि बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला। मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची लांबी 309.43 किलोमीटर असून त्यासाठी 16,320 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे। या मार्गावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मिळून 34 स्थानके प्रस्तावित आहे। धुळे बोरवीर नरडाणा रेल्वे मार्ग हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे। शेतकऱ्यांचे हित जपत भूसंपादन आणि मोबदल्याशी संबंधित प्रलंबित प्रकरणे पारदर्शकपणे निकाली काढावीत, तसेच रेल्वे, महसूल आणि वन विभागाने समन्वयाने काम करावे असे निर्देश पालकमंत्री रावल यांनी दिले आहेत। धुळे जिल्हा क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध अंतर्गत जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे। या केंद्राच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील गुणवंत आणि होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे। क्रीडा क्षेत्रात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे। पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या केंद्राचे 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले। खेळाडूंनी ध्येय निश्चित करून सातत्याने

श्रोतेहो, कंचनामण्यम यांनी गायलेला सुरुवातीला राघहंसध्वनी, अठाणा आणि खमाज हा आपण ऐकला. यांना मृदुंगम साथ केली होती स्वामीनाथ जयरमण यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामास्वामी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. नादब्रह्म अंतर्गत आज आपण कर्नाटक शैलीतील संगीत ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

माझा आभार माझं शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका। जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत। सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगे यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सी

0: इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्झिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अदनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यासारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक रवाना झाले. बीडमधून मोटार सायकलींचा रॅलीचा ताफा अंतरवालीच्या दिशेनं निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातल्या विविध भागातून समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक, साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 10 ऐवजी 2 दिवस दारूबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सोमवारी म्हणजेच गणेश चतुर्थीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे राहील. गणेशोत्सवात सर्व 10 दिवस दारूबंदी लागू करण्याच्या आदेशाला पुण्यातल्या हॉटेल मालक आणि वाईन दुकानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा असं न्यायालयानं सांगितलं होतं. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर एश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती, पण थरारक अंतिम सामन्यात त्याला

0: मिनी थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेवसमोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 6-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंकासमोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर आय स्टेडियमवर रंगणार आहे.
1: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. कनिष्ठ गट आशिया हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना यजमान चीन आणि जपान यांच्यात होणार आहे. यांच्यातल्या विजेत्याबरोबर भारत अंतिम फेरीत लढत देईल. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोक व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18 ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगियांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: VSHC 58 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5. तोपर्यंत नमस्कार.

श्रोते हो, आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. आता ऐका हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. आज सकाळी 8:30 वाजता नोंदवलेल्या हवामान वृत्ताचा श्रोते हो हा सारांश आहे. काल विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आली. काल काही ठिकाणी वादळी वाऱ्याचीही नोंद करण्यात आली, ती याप्रमाणे. कोकण सांताक्रूझ जिल्हा मुंबई इथे 20 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता, तर दापोली इथे 15. मध्य महाराष्ट्रात पुणे येथे 30 किलोमीटर पावस प्रतिताशी वाऱ्याचा वेग नोंदवण्यात आला, तर महाबळेश्वर इथे 22 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग होता. मराठवाड्यातील लातूर इथे 24 किलोमीटर वाऱ्याचा वेग काल नोंदवण्यात आला. काल पावसाची काही प्रमुख ठिकाणी नोंद याप्रमाणे करण्यात आली. सावर्डे जिल्हा रत्नागिरी इथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर सांताक्रूझ इथे 1 सेंटीमीटर, उरण इथे 1 सेंटीमीटर, मध्य महाराष्ट्रात भुसावळ इथे 5 सेंटीमीटर, यावल इथे 5 सेंटीमीटर, जळगाव इथे 4, शिरपूर इथे 4 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. मराठवाड्यात शिवगाव इथे 2 सेंटीमीटर, तर सेलू इथे 2 सेंटीमीटर, वसमत 1 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. विदर्भात काल चंद्रपूर इथे 9 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली, तर वणी जिल्हा यवतमाळ इथे 5 सेंटीमीटर पावसाची नोंद करण्यात आली. सेलू जिल्हा वर्धा इथे 1, गडचिरोली इथे 1, मूर्तिजापूर इथे 1, ब्रह्मपुरी इथे 1 सेंटीमीटर पावसाची काल नोंद करण्यात आली. येत्या 24 तासात मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं नोंदवला आहे. वादळात वाऱ्याचा वेग 40 ते 50 किलोमीटर प्रतिताशी होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि उपनगरात येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी येण्याची देखील शक्यता आहे. पावसात वादळी वाऱ्यांचीही शक्यता आहे. 40 ते 50 किलोमीटर प्रतिताशी वाऱ्याचा वेग राहू शकतो. कमाल आणि किमान तापमान 31 अंश सेल्सिअस आणि 26 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं नोंदवली आहे. श्रोते हो, हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आपण ऐकलात. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम. आता प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार श्रोते हो, नमस्कार मैत्रिणींनो. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ऐकूया सफर वारसा स्थळांची. डॉक्टर प्राची चौधरी यांचं भाषण, आज ऐकूया भाग चौथा.

महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्यात जिल्हा मुख्यालयापासून साधारण 20 किलोमीटर अंतरावर तेरणा नदीच्या काठी तेर वसलेलं आहे. आधुनिक तेरची संपूर्ण वसाहतच प्राचीन पुरातत्वीय टेकाडांवर वसली आहे. तेरच्या परिसरात फिरताना जुनी खापरं, भाजलेल्या मातीच्या म्हणजे टेराकोट्टाच्या मूर्ती, प्राचीन नाणी, जुन्या बांगड्यांचे तुकडे, मणी अशा अनेक गोष्टी सापडतात. याच गावातील रहिवासी श्री रामलिंगप्पा लामतुरे यांनी परिसरातून हजारो वस्तूंचा संग्रह केला होता. त्याचंच एक मोठं संग्रहालय आज तेरला आहे. या संग्रहालयात गेल्या 2000 वर्षातील अनेक पुरावस्तू ठेवलेल्या आहेत. तेरमधील उत्तरेश्वर मंदिराची दरवाजाजवळची जवळजवळ 1400 वर्ष जुनी लाकडी चौकट या संग्रहालयात ठेवली आहे. येथील सातवाहनकालीन म्हणजे जवळपास 2000 वर्ष जुन्या मूर्ती अतिशय देखण्या आहेत. पर्यटकांनी या संग्रहालयाला आवर्जून भेट द्यायला हवी. तेरला अतिशय देखणी साधारण 2000 वर्ष जुनी एक हस्तिदंती मूर्ती सापडली आहे. ती एखाद्या आरशाची मूठ असावी असे वाटते. अशाच प्रकारची एक हस्तिदंती मूर्ती इटलीतील पॉम्पेई येथील उत्खननात सापडली होती.

आजही तेथील संग्रहालयात आहे. पुराविदांच्या मते या दोन्ही मूर्ती तेर परिसरातच बनवल्या गेल्या असाव्या. तेरच्या या संग्रहालयाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे ठेवलेल्या पाण्यावर तरंगणाऱ्या विटा. तेर येथील प्राचीन मंदिर समूहात अशा विटांचा वापर केलेला पाहायला मिळतो. तेरला विटांनी बांधलेली अनेक मंदिरं होती. त्यांचं शिखर बांधताना त्यांना विशेष काळजी घ्यावी लागे. विटांच्या भिंतींना शिखराचा भार पेलता यावा म्हणून या विशेष विटा बनवल्या जात. त्या वजनानी हलक्या आणि सच्छिद्र असल्याने पाण्यावर तरंगतात. तेर परिसरात अशा विटा मोठ्या प्रमाणात सापडतात. प्राचीन काळी तेर हे महत्वाचे शहर होते. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरं आणि दख्खनच्या पठारावरील इतर नगरं यांना जोडणाऱ्या व्यापारी मार्गावर तेर वसलंय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात एका रोमन व्यापाऱ्याने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ एरिथ्रियन सी या ग्रंथात तेरविषयी माहिती मिळते. येथे येणारे व्यापारी मार्ग, बाजारपेठ, व्यापारी आणि त्यांचे संघ याचे उल्लेख या ग्रंथात पाहायला मिळतात. तेरचे प्राचीन नाव तगर असे होते. प्राचीन ग्रंथातच नव्हे तर पुराभिलेखातही त्याचे संदर्भ पाहायला मिळतात. आज तेरला मंदिरांचं गाव असंही म्हणता येईल. विविध कालखंडातील अनेक मंदिरं या परिसरात आजही पाहायला मिळतात. तेरच्या मध्यवर्ती भागात दोन महत्वाची प्राचीन मंदिरं आहेत. एक म्हणजे त्रिविक्रम मंदिर आणि दुसरे उत्तरेश्वर मंदिर. दोन्ही मंदिरांचं बांधकाम विटांनी केलंय. त्रिविक्रम मंदिराची बांधणी बौद्ध चैत्यासारखी आहे. एका बाजूला अर्धवर्तुळाकार गर्भगृह आणि त्याला जोडून पुढे आयताकार मंडप अशी ही रचना दिसते. त्याचा काळ इसवी सन दुसरे ते पाचवे शतक या दरम्यानचा आहे. ही वास्तू महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन वास्तूंपैकी एक असल्याचे मानले जाते. आजही या मंदिरामध्ये त्रिविक्रम विष्णूची मूर्ती पाहायला मिळते. या मंदिराला मोकळे प्रांगण असून त्याला प्राचीन तटबंदी आहे. या मंदिराचे शिखर तेरच्या वैशिष्ट्यपूर्ण हलक्या विटांनी बांधलेलं होतं. त्रिविक्रम मंदिरापासून काही अंतरावर उत्तरेश्वराचं मंदिर आहे. हे विटांनी बांधलेलं मंदिर साधारण 1400 वर्ष जुनं असावं. अतिशय नेटकं, आटोपशीर पण देखणं असं हे मंदिर संपूर्णपणे विटा आणि लाकडात बांधलेलं आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवर साच्यात बनवलेल्या अलंकारिक विटांचा वापर केलेला दिसतो. यातून त्याचं सौंदर्य खुलते. या मंदिराच्या गाभाऱ्यात आज शिवलिंग स्थापलेलं दिसतं. या मंदिराच्या दाराची लाकडी चौकट आजही तेरच्या वस्तूसंग्रहालयात पाहायला मिळते. या चौकटीवर कोरलेले गणेशपट्ट आणि देवदेवतांच्या प्रतिमा आजही त्यांच्या सौंदर्याने पर्यटकांना भुरळ घालतात. लाकडात कोरलेले द्वारशाखांवरचे कोरीव काम विलोभनीय आहे. तेरणा नदीच्या दुसऱ्या काठावर नीलकंठेश्वर आणि महाकालेश्वर मंदिरं आहेत. या परिसराला संत गोरोबा काका मंदिर परिसर असंही म्हणतात. ही दोन्ही मंदिरं साधारण इसवी सनाच्या 7व्या 8व्या शतकातली असून त्यांचा जीर्णोद्धार अनेकदा झालाय. यापैकी महाकालेश्वर मंदिर मोठे असून त्याचे शिखर द्रविड शैलीचे आहे. या मंदिराच्या बाह्य भिंतीवरील देवकोष्ठातील विष्णू आदी देवांच्या देवप्रतिमा विशेष आहेत. विटांनी बांधलेल्या या मंदिराची दगडी द्वारशाखा प्रेक्षणीय आहे. या मंदिर परिसरात प्राचीन शिल्प आणि स्थापत्यावशेष विखुरलेले पाहायला मिळतात. संत गोरा कुंभार म्हणजेच गोरोबा काकांचे समाधी मंदिरही येथेच आहे. वारकरी संप्रदायात वैराग्याचा महामेरू म्हणून ओळखले जाणारे संत कवी गोरा कुंभार यांचा जन्म इसवी सन 1267 साली तेर इथेच झाला. त्यांनी इसवी सन 1317 वयाच्या 50व्या वर्षी महाकाळेश्वर मंदिराजवळच समाधी घेतली अशी लोकधारणा आहे. वारकरी संप्रदायातील सर्वात ज्येष्ठ संत म्हणून त्यांना गोरोबा काका म्हटले जाते. ते मूळचे निर्गुणोपासक ज्ञानमार्गी होते. त्यांनी संत नामदेवांना निर्गुणोपासनेचा तसेच योगमार्गाचा उपदेश केला होता. या गोरोबा काकांच्या वास्तव्याने तेर नगरीचा परिसर पावन झाला होता. तेर गावाजवळच सिद्धेश्वर मंदिर आहे. हे मूळ मंदिर साधारण 11व्या 12व्या शतकातलं असावं. आज जीर्णावस्थेत असलेलं हे मंदिर आपल्या गतवैभवाची साक्ष देत आहे. तेर परिसरात जैन मंदिरंही आहेत. आज ही प्राचीन मंदिरं भग्नावस्थेत असली तरी त्यापैकी अनेकांचा जीर्णोद्धार झालाय. प्राचीन मूर्ती आजही या मंदिरांमध्ये पूजल्या जातात. तेरच्या संपूर्ण परिसराला समृद्ध वारसा आहे.
तेरपासून 10 किलोमीटर अंतरावर जागजी येथे शुष्कसंधी प्रकार

चे देवी महालक्ष्मीचे हेमाडपंथी देवालय आहे. मूळ गर्भगृहासमोर मध्ययुगात बांधलेला सभामंडपे, अलंकृत प्राचीन स्तंभ आणि द्वारशाखा आजही सुस्थितीत आहेत. परंतु हे मंदिर सर्वज्ञात आहे ते तेथील विस्तीर्ण बारो म्हणजेच स्टेपवेलमुळे. ही साधारण 800-900 वर्ष जुनी पायऱ्यांची विस्तीर्ण बारो अतिशय देखणी आणि नीटस आहे. आजही येथील देवकोष्टात प्राचीन मूर्ती आपले अढळ स्थान राखून आहेत. तेरबरोबरच जागजीचे हे पौराणिक महत्व असलेले मंदिर आणि स्थापत्याचा अचंबित करणारा आविष्कार असलेली इथली बारो पर्यटकांनी निश्चित पाहावी. उस्मानाबाद शहराजवळ दोन प्रमुख लेणी समूह आहेत, ते म्हणजे धाराशिवचा लेणी समूह आणि सांभार लेणी समूह. सांभार लेणी ही एकाश्म शिवमंदिरे असून ती उस्मानाबादपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर आहेत. अत्यंत साधी नेटकी पण देखणी मंदिरे पर्यटकांनी निश्चित पाहावी. धाराशिवची लेणी उस्मानाबाद शहराजवळ बालाघाट डोंगररांगेत कोरलेली आहेत. बौद्ध, हिंदू, जैन अशी 11 लेणी इथे आढळतात. मुळात 6व्या शतकात बौद्ध म्हणून कोरलेली काही लेणी बौद्धांच्या अस्तानंतर जैन परंपरेने आपलीशी केली. त्यात आणखी काही लेण्यांची भर घातली आणि धाराशिवचा हा जैन लेणी समूह अस्तित्वात आला. येथील एकाश्म लेण्यांबरोबरच या लेण्यातील जैन शिल्पे आणि काही भित्तीचित्रांचे अवशेष पाहण्यासारखे आहेत. या लेण्यातील शिल्प अलंकरण अजिंठ्याच्या लेण्यांची आठवण करून देते. या लेण्यांच्या परिसरात 17व्या-18व्या शतकातील एक मंदिर आहे. तटबंदीयुक्त अशा मंदिराच्या शिखरावर केलेलं स्टकोचं अलंकरण पाहण्यासारखं आहे. या मुख्य लेणी समूहापासून जवळच एक अपूर्ण लेणी आहे. या लेण्याच्या दर्शनी भागावर कृष्ण लीलांचे चित्रण केलेले दिसते. यावरून हे एक वैष्णव लेणं असावं असं वाटतं. तेर परिसरात अनेक वारसा स्थळं आहेत. लेणी, मंदिरं, किल्ले आणि अनेक पुरातत्वीय स्थळं या साऱ्या उज्ज्वल प्राचीन परंपरांचे जतन करणं हे आपलं कर्तव्य आहे. हा वारसा अनुभवण्यासाठी पर्यटकांनी तेर परिसराला आवर्जून भेट द्यायलाच हवी.

श्रोतो, सफर वारसा स्थळांची या भागात आज अंजेरी याविषयी आपण माहिती ऐकली. डॉक्टर प्राची चौधरी यांचं भाषण आताच आपण ऐकलं. आज भाग चौथा आम्ही प्रसारित केला. श्रोतो मैत्रिणींनो, ऐकूया एक छानसं गीत.

संत तुकाराम यांची ही भक्तिरचना होती. प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेली. गायक स्वर पंडित शिवानंद पाटील यांचा होता. श्रोते मैत्रिणींनो, आणि आता कार्यक्रमात इथेच थांबूया. वनिता मंडळ या कार्यक्रमात आपण पुन्हा भेटणार आहोत आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आमचे कार्यक्रम आपण ऐकता आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचे कार्यक्रम श्रोते हो.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित स्वस्थ भारत या कार्यक्रमात आज ऐकूया 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातलं ओळखा जीव वाचवा गरज आत्महत्या प्रतिबंधाची. या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन दानवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं आहे सूरज हंजगे यांनी. सादर करते धीरज केदारी.
1: श्रोतेहो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो 10 सप्टेंबर हा दिवस जगभरात जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस म्हणून पाळला जातो. आजच्या या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या युगात कित्येकदा माणूस आतून एकाकी पडतो, पण मनात कितीही अंधार असला तरी आशेचा एक किरण हा असतोच. मनातला ओळखा जीव वाचवा हा संदेश आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला घराघरात पोहोचवायचा आहे. याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे. सरांनी भारतीय सैन्यात सलग 8 वर्ष आपली सेवा दिली आहे. डॉक्टर नमस्कार.
2: नमस्कार मॅम.
1: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: थँक्यू थँक्यू
1: डॉक्टर. आता सगळ्यात आधी साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एखाद्या व्यक्तीच्या मनात आत्महत्यासारखा टोकाचा विचार नेमका कशामुळे येतो, यात मानसिक सामाजिक किंवा कौटुंबिक कारण ही जबाबदार असू शकतात का?
2: आत्महत्येचा विचार येण्यामागे मॅम याचं सांगण्यासाठी मी अॅरॉन बेक हे अमेरिकन मानसोपचार तज्ञ आहेत त्यांची जी त्रयी आहे तिचा आधार घेऊ इच्छितो. त्यामध्ये हेल्पलेसनेस, होपलेसनेस आणि वर्थलेसनेस. म्हणजेच हेल्पलेसनेस, मला माझ्या कामासाठी किंवा समस्येसाठी मदत मिळणार नाही ही भावना येणे. होपलेसनेस म्हणजे मला कुणाकडूनही आशेचा किरण नाही उरला आहे ही भावना येणे. आणि वर्थलेसनेस म्हणजे मला माझ्या घरामध्ये माझ्या समाजामध्ये काहीही किंमत उरलेली नाहीये ही भावना येणे. या भावनेच्या एकत्रितपणामुळे आणि त्याची तीव्रता वाढल्यामुळे माणसाला हे टोकाचं पाऊल उचलण्याची मनामध्ये शंका येऊ शकतात.
1: बरं, पण आता ही जी भावना निर्माण होते ती कशामुळे निर्माण होते, त्याचं मूळ कारण काय सांगते?
2: यामध्ये WHO म्हणजे जागतिक आरोग्य संघटना आणि निमान्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड अलाइड सायन्सेस यांनी दाखवून दिलेल्या मार्गदर्शनानुसार कधी एका घटकाचा यावर परिणाम होत नाही. ओपीडीमध्येही बरेच पेशंट येतात, रुग्ण येतात, ते म्हणतात डॉक्टर मला लहानपणी अमुक अमुक ट्रॉमा झाला होता मग त्यामुळे मला हे होतंय का, तमुक तमुक इव्हेंट झाला होता म्हणून असं होतंय का, तर एक्झॅक्टली असं नाही. यामध्ये मानसिक, सामाजिक आणि कौटुंबिक या सगळ्या घटकांच्या एकत्रितपणामुळे ह्या घटना घडतात. मानसिक घटनांमध्ये सांगायचं झालं तर नैराश्य म्हणजे डिप्रेशन हे अतिशय सामान्य पण खूप महत्वाचं आणि मोठं कारण आहे. त्यासोबतच अँग्झायटी डिसऑर्डर म्हणजे चिंता विकार, व्यसनाधीनता म्हणजेच ऍडिक्शन, स्किझोफ्रेनिया, एकटेपणा, बायपोलर डिसऑर्डर ह्या सगळ्या आजारांचा समावेश होतो. या आजारांची जर योग्य ट्रीटमेंट नाही घेतली गेली तर त्यामध्ये माणसाची विचार करण्याची क्षमता कमी होते आणि त्यातूनच या गोष्टीतून बाहेर पडणार नाही ही भावना आणि त्या समस्या न सोडण्याची भावना वाढते आणि या जर टोकाचं पाऊल म्हणजे आत्मघातकी विचार होय.
1: पण डॉक्टर, आता बऱ्याच वेळा आपण ऐकतो की एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये होती, मग हे आता तुम्ही सांगितलं की नैराश्य, भीती किंवा चिंता, एकटेपणा आणि रोजचा ताण हे जे काही आहे याचा आत्महत्येच्या विचारांशी नेमका काय संबंध सांगता येईल?
2: हे उदाहरण देऊन सांगायचं झालं मॅम तर प्रतिबंधात्मक आणि वैद्यकशास्त्र ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह आणि सोशल मेडिसिन म्हणतो याच्या आईसबर्ग फेनॉमेना किंवा आईसबर्ग कन्सेप्ट याचा आधार इथे मी घेतो. यामध्ये काय असतं, आईसबर्ग फेनॉमेना म्हणजे समुद्रामध्ये मोठासा एक हिमनग पडलेला आहे, बर्फाचा तुकडा पडलेला आहे, त्यामध्ये आपला बर्फाचं एक छोटस टोक वरती दिसतं परंतु खूप सारा मोठा भाग हा आज झाकोळलेला असतो. आत्महत्या म्हणजे हे छोटस टोक जे वरती दिसते आपल्याला, परंतु जो मोठासा झाकोळला भाग आहे तो याच गोष्टीने व्यापलेला असतो. त्यामध्ये नैराश्य, चिंताविकार, एकटेपणा आणि सततचा ताण यांचा समावेश होतो.
1: आणि कुठेतरी मला असं वाटतं ना की हल्ली संवादाचा अभाव हे सुद्धा त्या

0: मागे एक कारण असू शकतं.
1: एकटेपणा हा खूप शांत पण घातक घटक आहे मॅम. सोशल मीडियामुळे आपण 100,000 लोकांशी कनेक्टेड तर आहोत, पण इन पर्सन फिजिकली एकमेकांना भेटण्यात बोलण्याची वेळ नाही आहे, आणि त्यातून मग मी एकटा अजूनच पडतोय काय, माझ्या भावना बोलून दाखवायला काही जागाच नाही का, ही गोष्ट वाढते आणि ही एक आत्मघातिक विचार वाढवण्यासाठी कारणीभूत ठरू शकते.
0: बरोबर. आता एक खूप महत्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो की जेव्हा एखादी व्यक्ती अगदी सहज किंवा हताश होऊन म्हणते की मला आता जगायचं नाहीये किंवा सगळं संपवावंसं वाटतंय, तर अशा वेळी घरच्यांनी किंवा मित्रांनी लगेच काय केलं पाहिजे, त्यांच्याशी कसं बोलावं आणि हे त्यातून त्यांना बाहेर कसं काढावं?
1: यामध्ये मॅम अगेन WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि IPS इंडियन सायकेट्रिक सोसायटी यांनी घालून मार्गदर्शनामध्ये गेट किपर ट्रेनिंग नावाची एक गोष्ट आहे. यामध्ये 3L म्हणजे 3L घेतलं जातात. यामध्ये लुक म्हणजे पहा, लिसन म्हणजे ऐका, आणि लिंक म्हणजे जोडा, या ट्रेनचा वापर केला जातो. यामध्ये फक्त वर्तनातील बदल बघून चालणार नाही, तर आपल्या माणसाच्या बोलण्यातील बदल, भावनिक बदल, तयारीची लक्षणे या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. बोलण्यातील बदल म्हणजे सरळ सरळ माणूस, मला आता जगायचंच नाहीये, नकारात्मक भावना की मला जगून छानच वाटत नाही, मी कशाला जगू, मी घरच ओझच आहे, किंवा सहज माणूस बोलून जातो मला असं वाटतं की मी झोपी जावं आणि सकाळी उठूच नाही. तर या सगळ्या गोष्टी तो माणूस लक्ष केंद्रित करण्यासाठी करतोय असं समजून दुर्लक्ष करू नये, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तयारीच्या लक्षणात म्हणाल मॅम, तर बऱ्याच वेळेस असं होतं की माणूस आपल्या स्वतःची प्रॉपर्टी, पैसे हे कुणाची तरी नावे करून देतो, आपल्या प्रिय वस्तू ह्या दुसऱ्यांना गिफ्ट करतो, गुड बाय किंवा आय एम सॉरी असे मेसेज पोहोचवतो, आणि बऱ्याचदा इंटरनेटवर आत्महत्या संबंधी जे साधन आहेत त्यांचा सर्च करतो. तर ही त्याची तयारीची लक्षणे आपण जाणून घेतली पाहिजे आहेत. वर्तनामध्ये बदल, तो मग माणूस एकटा एकटा राहायला सुरू करतो, लोकांशी बोलणं कमी करतो, एकलकुंडा होतो, ज्या गोष्टीमधला आधी इंटरेस्ट किंवा रस असायचा त्या गोष्टीमधला रस कमी झालेला जाणवतो, झोपभूक कमी जास्त होते. तर या गोष्टी आहेत ज्या आपण आवर्जून बघितल्या पाहिजेत. भावनिक घटकामधला एक महत्वाचा भाग मी सांगू इच्छित, त्याला आपण पॅराडॉक्सिकल कामनेस असं म्हणतो, म्हणजे विरोधाभासी शांतता. डिप्रेशन, नैराश्य, ज्यावेळेस माणूस आत्मघातकी विचार करतो त्यावेळेस तो कन्फ्युजन माइंडमध्ये असतो, मी करू किंवा न करू, करू किंवा न करू. यामध्ये ज्यावेळेस तो निर्णयाला पोहोचतो की मला करायचं आहे, त्यावेळेस कालकालपर्यंत 2 महिन्यापासून अस्थिर, चिंता आणि नैराश्यमधला माणूस अचानक विना काही ट्रीटमेंटच्या किंवा आनंदी घटना न घडताही शांत राहायला सुरू करतो किंवा खुश राहायला सुरू करतो, त्यावेळेस आपण हे धोक्याचं लक्षण समजलं पाहिजे आणि त्याला जास्त वेळ न दवडता प्रोफेशनलची मदत घेतली पाहिजे.
0: म्हणजे एकूणच त्या व्यक्तीकडे, त्याच्या वर्तनांकडे हे नातेवाईकांचं किंवा मित्रांचं हे बारीक लक्ष असलं पाहिजे, म्हणजे त्याच्या नेमक्या भावना काय आहेत याकडे सुद्धा लक्ष असणं खूप
1: आवश्यक आहे. आणि या दोनच लोकांवर नाही तर पालक आणि शिक्षकांना यामध्ये मी समावेश करू इच्छितो, त्यांनीही थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे, कारण युथ काळातला बराच लोक जे आहेत हे टीचरच्या अंडरच असतात 4-6 घंटे दिवसातले, तर आपण तिथेही वेळ दिला पाहिजे.
0: आता आपण तरुण पिढीबद्दल बोलला तर त्याच अनुषंगानं मला एक विचारावंसं वाटतं की सध्या या तरुण पिढीमध्ये अभ्यासाचं प्रेशर, नात्यांमधले वाद किंवा करिअरची काळजी आणि यात भर म्हणजे सोशल मीडिया, या सगळ्यामुळे तरुणांवर ताण वाढतोय का, आणि यात ट्रोलिंग किंवा सायबर बुलिंग याचा त्यांच्या मनावर कसा परिणाम होतो?
1: होय, निश्चितच मॅम याचा ताण वाढतोय असं म्हणावं लागेल, कारण सध्याचं हे स्पर्धेचं, यशाचं आणि परफेक्ट दिसण्याचं जग झालंय. यामध्ये मी कसा दिसतोय आणि मला लोक कशा नजर बघतायत ही भावना खूप वाढते.
0: बरोबर.
1: यामध्ये मग करिअरमध्ये आलं अपयश, अपेक्षेप्रमाणे न मिळालं करिअर, ब्रेकअप किंवा हे प्रेम संबंधामधलं भंग होणे किंवा नात्यामधला दुरावा, हा एक आयुष्याचा टप्पा आहे हे न समजता हा आयुष्याचा शेवट आहे, ह्या एक गुंतागुंतीच्या भावना तरुण मनामध्ये निर्माण होतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे आयुष्यातली मिळणाऱ्या अनुभवांचा अभाव आणि भावनिक अपरिपक्वता म्हणता येईल. यामध्ये ऍडिशन टू धिस मग ह्या गोष्टी ज्या आहेत, सोशल मीडिया हा एक अधिकच गुंतागुंतीचा भाग आहे. माझं आयुष्य मी सोशल मीडियावर कसा दिसतोय यावरून ठरवतो, लाईक्स आणि कमेंट्सवरून माझी मी किंमत ठरवतो, कुणी मग तिथे मला किंमत नाही दिली तर माझा आत्मविश्वास कमी झाल्याची भावना माझ्या मनात रुजवतो. आणि सायबर बुलिंग आणि ट्रोलिंग या गोष्टी तर मग सरळ सरळ 4 चौघांमध्ये तुम्हाला अपमानित करतात, लाजीरवेपणाचा प्रभाव करतात आणि तुम्हाला डिस्टर्ब करतात. फिजिकल बुलिंग एक वेळेस ती त्यावेळेस घटना घडते निघून जाते, पण सायबर बुलिंग ही मोबाईलद्वारे 24 तास तुमच्या आयुष्यामध्ये मागे मागे फिरत राहते आणि हे सगळे विचार एकत्रितपणे तुम्हाला नैराश्य, अतीव चिंता आणि आत्मघातकी विचार करण्यासाठी भाग पाडतात. यामध्ये

0: कुठंतरी थोडंसं संतुलित वापर हा सोशल मीडियात असला पाहिजे. अमेरिकेमध्ये नॉट फॉर द अडल्ट पर्सन बट बच्चूंसाठीही 4 ते 7 वर्ष किंवा 3 ते 7 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी किती वेळ मोबाईल किंवा स्क्रीन वापरली पाहिजे याच्या काहीतरी अटी घालून दिल्या आहेत. तसाच काहीसा प्रकार आपल्याकडेही प्रत्येक वयोगटासाठी होणं आवश्यक आहे.
1: आणि कुठेतरी मनावर ताबा असणं हे सगळ्यात मला महत्वाचं वाटतं की आपण या आभासी जगाकडे बघताना सध्या आपण तुलना किंवा स्पर्धा या गोष्टींशी आपण स्वतःला खूप रिलेट करत असतो, पण ह्या किती गोष्टी खोट्या आहेत याचा सुद्धा सारासार विचार करणं मला महत्वाचं वाटतं.
0: या गोष्टींसाठी मॅम मी म्हणलं की लहानपणीपासून लाईक एकत्र कुटुंब पद्धती जी गोष्ट होत्या त्या गोष्टी इथं कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि लहानपणापासूनच आई वडिलांनी अपयश तात्विक मिळणारं यश या गोष्टी तितक्या महत्वाच्या नसून आपण त्या गोष्टी सर करून पुढे जाणे ही भावना पदोपदी बळावली पाहिजे आणि शिक्षकांनी तितकंच रोल त्यात प्ले केला पाहिजे असं वाटतं.
1: डॉक्टर, आता आपण पालकांविषयी बोललो तर हा एक पालकांसाठी एक प्रश्न आहे, तो मला विचारावा असं वाटतो की आपल्या मुलांच्या वागण्यातला बदल किंवा तणाव पालकांनी कसा ओळखावा आणि त्या गोष्टीकडे विशेष लक्ष कशा पद्धतीनं दिलं पाहिजे.
0: पालकांचा संदर्भ आल्यावर आपण लहान वयापासून ते पौगंडावस्था अडल्ट होण्यापर्यंतची पाल्ले जे आहेत ती पालकांची पाल्ये आपण असं बघूया इथे. यामध्ये जी लहान वयाची आहेत 12 वर्षाची खालची मुलं आहेत यामध्ये अशा गोष्टी किंवा नैराश्य आत्मघातक विचार येण्याचं प्रमाण तुलनात्मक कमी आहे, कारण तितका सोशल मीडिया तितकं व्यसन असण्याचे प्रमाण त्यामध्ये कमी आहे. ह्या अडोलसंट एज ग्रुपमध्ये 12 ते 18-21 ह्या एज ग्रुपमध्ये ह्या गोष्टी जास्त आहेत. अशांकडे बघताना आपण पालकांनी बघण्याच्या गोष्टी म्हणजे त्याच्या शाळा आणि कॉलेज जाण्याचं टाळाटाळ करणे, अभ्यासातले गुण घसरणे, झोपेचे आणि भूकेमध्ये बदल होणे, खूपच कमी झोप भूक लागणे किंवा खूपच जास्त झोपणे, सोशल मीडियाचा वापर खूप जास्त करणे किंवा अचानकपणे कुटुंबापासून मित्रांपासून दूर होणे, एकलकोंडीपणा स्वीकारणे अशा गोष्टीकडे किंवा कालपर्यंत ठीक असलेला मागच्या 2 आठवड्यापासून काहीतरी शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये घटना घडली, मित्रांसोबत काहीतरी वाद घडले आणि चिडचिडपणा सुरू करायला लागला, झोपणा झाला, चिंता करतोय अशा गोष्टीकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे. यात एक विशेष सांगायची गोष्ट म्हणजे मॅम रिसेंटली आता बऱ्याच अभ्यासक्रमामध्ये सायकॅट्रिकच्या ज्या रिसर्च पेपर असतात यामध्ये गोष्टी कळल्यानुसार काही पाल्ये ज्यावेळेस त्यांना भावनिक आधार मिळत नाही आसपास कुठे तर त्यांच्या भावनिक वेदना हे शारीरिक वेदनेमध्ये कन्वर्ट करतात. म्हणजे ते छोट्या छोट्या शरीरावर जखमा करून घेतात, कारण त्यांना त्या भावनिक वेदनेतून मुक्तता मिळून शारीरिक वेदनेतून ती मुक्तता मिळण्याचं
1: कुठेतरी ते लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी अवलंब केला.
0: अशा वेळेस पालकांनी आपल्या पाल्यांच्या त्या न दिसणाऱ्या जागा खांदा मांड्या ह्याही व्यवस्थितपणे चेक केल्या पाहिजेत. तो पाल्ले त्या जखमा झाकवण्याचा प्रयत्न करतोय काय असं असेल तर त्याला तातडीने इलाजाकडे नेलेलं आवश्यक आहे.
1: म्हणजे एकूणच त्याच्या वर्तनाकडे पालकांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे आणि मुळात त्या मुलाची भावनिक गरज काय आहे त्याला समजून घेणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये.
0: त्या पाल्यांना भावनिक स्टेज उत्पन्न करून देणं हे एक पालकांचं शिक्षकांचं काम आहे. जर त्याला वाटलं की मी माझ्या भावना मोकळेपणाने म्हणजे नॉन जजमेंटल वेनं किंवा मला न रोखता बोलता येतील असं व्यासपीठ निर्माण करून दिलं तर तो पाल्य बोलेल, पण आपण जर तसं नाही केलं तर तो अशा प्रकारचे काहीतरी निर्णय घेण्याकडे जाऊ शकतो.
1: कुठेतरी आपल्याला समजून घेतलं जातं ही भावना सुद्धा खूप महत्वाची असते
0: आणि अगदी महत्वाची आहे.
1: आणि सध्या तर व्यक्त होणं आणि समोरच्याला जज न करणं ही खूप काळाची खरं तर गरज आहे.
0: काळाची गरज आहे आणि यात सांगायचं तर तुम्ही जे वाक्य बोललात हेच वाक्य जागतिक आरोग्य संघटनेचं दर 3 वर्षांनी त्रैवार्षिक एक कन्सेप्ट किंवा थीम असते सुसाईडवर किंवा आत्महत्येवर 2024 ते 2026 यामध्ये कन्वर्स करा संवाद करा हीच थीम चालू आहे. त्यामध्ये चेंज द नॅरेटिव्ह अबाउट द सुसाईड, सुसाईड बद्दलचा दृष्टिकोन बदलणे आणि व्यक्त होणे याच थीमवर WHO मागच्या 3 वर्षापासून काम करत.
1: आता आपण बोललो की जर असं काही घरात होत असेल तर पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण बोललो, पण जर कोणाच्या मनात असे विचार येत असतील तर त्यांनी डॉक्टर किंवा तज्ज्ञांची मदत कधी आणि कुठे घेतली पाहिजे.
0: कधी घेतली पाहिजे यासाठी मॅम जसं बोललो की 2 आठवड्यापेक्षा जास्त नैराश्य येत आहे, आत्महत्या विचार मनामध्ये येत आहेत किंवा जसं पालकांनी बघितलं तसंच अडल्ट माणसामध्येही एकटेपणा राहणे, खूप उदासी राहणे, आवडत्या गोष्टीमधल्या इंटरेस्ट कमी होऊन त्या गोष्टी कमी करणे, रस कमी होणे आणि लोकांशी बोलणं टाळणे अशा गोष्टी होत असतील तर लवकरात लवकर मानसोपचार तज्ज्ञ किंवा क्लिनिकल सायकोलॉजिस्ट यांच्याकडे जाण्याची आवश्यकता आहे. यामध्ये पालकच नाही तर जसे बोललो मी गेटकीपर म्हणून शिक्षक पालक रिस्पॉन्सिबल नागरिक किंवा त्याचे मित्रमैत्रिणी हेही यामध्ये रोल निभावू शकतात. यामध्ये बऱ्याचदा आपण डॉक्टरकडे पोहोचण्याच्या आधी आपल्या ह्याच सहकुटुंबियाच्या संवादात किंवा संपर्कात

0: पुन्हा एकदा टेलिमानसचा नंबर आपल्या श्रोत्यांसाठी सांगाल का?
1: मी टेलिमानसचा नंबर मॅम परत एकदा सांगू इच्छितो, तो नंबर आहे 1-44-16 किंवा राष्ट्रीय नंबर 1-800-89-1-44-16.
0: खरंच, आणि जेव्हा आपल्याला गरज असते त्यावेळीच न संकोच करता, खरं तर अशा काही संस्था आहेत त्यांच्याकडे जाणं आणि मन मोकळं करणं हे खूप महत्वाचं वाटतं मला या माध्यमातून.
1: ही प्रथमोपचाराची पहिली पायरी आहे, ती पूर्ण केलीच पाहिजे.
0: बरोबर डॉक्टर. आता आजही समाजात असा एक गैरसमज आहे की मानसोपचार तज्ञांकडे जाणं म्हणजे ती व्यक्ती वेडी झाली आहे किंवा कमकुवत आहे, तर हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण सगळ्यांनी काय केलं पाहिजे?
1: जसं आपण मॅम फिजिकल आजार, ताप आला आहे, माझे डोळे दुखत आहे, तर त्यावेळेस आपण अरे तुला आजार का आला बाबा, तुझे डोळे का दुखले बाबा, असं न विचारता आपण त्या त्या तज्ञाकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट घेतो. तसंच मानसिक लक्षणांनाही तितकंच सामान्य समजून मानसोपचार तज्ञाकडून त्याची आवश्यक ती ट्रीटमेंट घेणं हे अनिवार्य आणि योग्य आहे. त्यामुळे आपण ते गैरसमज आपल्या प्रत्येक लेवलला कमी केले पाहिजेत. यात इंडिव्हिज्युअल किंवा फॅमिली लेवलला वेडा आहेस तू, पागल आहेस तू, असे शब्द न बोलता त्याला भावनिक स्पेस देणे, नॉन जजमेंटल वेनी ऐकणे आणि त्याला संवेदनशीलपणे बोलणे हे आवश्यक आहे. आता हे झालं मानसिक आजारांचं. थोडस इतिहासात जर मागे गेलात तर कुष्ठरोग्यांनाही समाजातून बहिष्कृत केलं होतं. बाबा आमटेंनी घेतलेल्या त्या आनंदवनाच्या ज्या एक स्टेपमुळं ते लोक समाजात आले आणि समाजामध्ये वरही चढले आणि मोठे झाले. तशाच मानसिक आजारांसाठी अजून मोठ्या मोठ्या मोहिमा राबवणे आणि लोकांनी समाज माध्यमामध्ये व्यक्त होणे हे तो स्टिग्मा कमी करायला कारणीभूत ठरणारे उपक्रम असू शकतात.
0: हो, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही आता म्हटलात की आजारी आपण, आपलं शरीर जसं आजारी असतं तसं आपलं मन सुद्धा आजारी पडू शकतं. बघण्याचा दृष्टिकोन फक्त बदलला पाहिजे,
1: दृष्टिकोन बदलला पाहिजे, त्याचे ऍक्सेप्टन्स येणं हे आवश्यक आहे आणि आपण त्याला सामान्य वातावरण करणं, याच्याबद्दल बोलणं म्हणजे गैर नाही आहे, कमजोरी नाही आहे, किंमत आहे आणि योग्य आहे. हे वातावरण निर्मिती करणं हा एक प्रतिबंधात्मक उपाय असू शकतो.
0: मुळात हे सामान्य आहे,
1: हे ही जाणीव रुजवणे खूप आवश्यक आहे, ती चाइल्डहूड पासून घर, समाज, शाळा, कॉलेज या प्रत्येक जागेवर.
0: बरोबर डॉक्टर. आता आत्महत्या रोखण्यासाठी फक्त वैयक्तिक पातळीवर नाही तर आपल्या शाळा, कॉलेजेस आणि ऑफिसमध्ये मानसिक आरोग्यासाठी कोणते उपक्रम राबवण्याची गरज आहे असं आपल्याला वाटतं?
1: फार जुनं कशा नवीन, 2025 एक मुलगी, तिने सुसाईड केलं हैदराबादमध्ये. त्यावेळेस त्या केसचा आधार घेऊन तिच्या वडिलांच्या पेटिशनला रेफरन्स घेऊन सुप्रीम कोर्टानं प्रत्येक राज्यांना काही काही अटी लावून दिल्या आहेत, काही नियम लावले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र विद्यार्थी सुरक्षा संरक्षण आणि मानसिक कल्याण धोरण हे 2025 आपण राबवत आहोत. यामध्ये प्रायव्हेट कॉलेजेस, सेमी प्रायव्हेट कॉलेजेस, शासकीय कॉलेजेस आणि अशा काही संस्था जिथं कोचिंग वगैरे चालतं त्या संस्थांमध्ये तज्ञ काउन्सिलर केंद्र आणि काउन्सिलिंग तक्रार निवारण केंद्र असणं आवश्यक आहे असं त्यांनी घालून दिलं आहे. तसेच अवेअरनेस कॅम्प किंवा आजारांबद्दल माहिती प्रसारित करणारे सेमिनार हे कॉलेज शाळांमध्ये घेतले पाहिजे आहेत. खेळ, संगीत यालाही तितकंच महत्व दिलं पाहिजे. यामध्ये स्पोर्ट्सची एक सायकोलॉजी मी मॅम इथं सांगू इच्छितो. स्पोर्ट्स सायकोलॉजी सांगते तुम्ही तुमच्या पाल्याला कोणत्या ना कोणत्या खेळामध्ये इनरोल करा, त्याला टाका. यातून काय, रोज खेळासाठी ट्रेनिंग करणे, खेळामधली मॅच खेळणे आणि ती मॅच हारली तर परत दुसऱ्या मॅचची तयारी करणे हे शिक्षण यातून मिळतं. ती हार म्हणजे तयारी संपवणे आणि खेळ बंद करणे असं नव्हे तर पुढची मॅच खेळण्याची तयारी करणे हे शिकवतं. तर हे डे टू डे लाईफमध्ये खेळ जर आला तर तुमचा यापासून परावृत्त होण्याचा मार्ग जास्त सुकर होऊ शकतो
0: आणि कुठेतरी त्या मुलामध्ये खेळाडू वृत्ती निर्माण होते आणि ती यासाठी खूप महत्वाची वाटते.
1: मानसिक स्थैर्य आणि स्ट्रॉंगनेस, रेझिलियंट डेव्हलप होण्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची.
0: बरोबर डॉक्टर. आता एक खूप सुंदर वाक्य आहे की समस्या कायमची नसते पण एक चुकीचा निर्णय कायमचा आयुष्य संपू शकतो, तर याविषयी तुम्ही श्रोत्यांना काय सांगाल?
1: हा वाक्य तसं पाहिलं तर मॅम आत्महत्या प्रतिबंधाचा गाभा ठरू शकतो. पण बघा, तुम्ही गाडी चालवत आहात आणि तुम्हाला समोर रस्ता खचला दिसला किंवा पूल तुटलेला दिसला तर तुम्ही गाडी दरीत कोसळता, टाकता का? नक्कीच नाही. तुम्ही थांबता, यूटर्न घेता आणि दुसरा रस्ता शोधता. आयुष्यात आलेलं हे क्षणिक अपयश किंवा या ज्या गोष्टी आहेत ह्या क्षणिक आहेत, यामध्ये हा मार्ग संपला नाहीये तर हा एक संदेश आहे की बाळा तुझा रस्ता बदलण्याची वेळ आली, रस्ता बदला आणि दुसरा मार्ग स्वीकारा. परंतु ज्यावेळेस ह्या नैराश्याच्या तीव्र भावना गंभीर झाल्या असतात त्यावेळेस माणसाला टनल विजन नावाची एक सायकोलॉजी आहे की मला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय दिसतच नाही. ही भावना खूप स्ट्रॉंग बळावते आणि आत्मघातकी विचारांकडे तुम्हाला प्रवृत्त करते. यामध्ये तेच आपण जे बोलतोय, लोकांना स्पेस दिला पाहिजे, भावना मोकळ्या करायला वेळ दिला पाहिजे आणि ते व्यासपीठ निर्माण करून दिलं पाहिजे आणि ही भावना लहान

0: पासूनच पाल्यामध्ये रुजवणं खूप आवश्यक आहे.
1: आणि त्या संदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती पण होणं तितकंच महत्वाचं वाटतं.
0: जनजागृती होणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अजून दोन लॉज आहेत सायकोलॉजी. यामध्ये कुणी सुसाईड केलं तर त्या सुसाईडला तुम्ही त्याला मोठं करू नका. कुणीतरी वारलंय म्हणून मी पण जीव देतो ही भावना त्या कॉपीकॅट सुसाईडमध्ये येते. म्हणून अशातच महाराष्ट्राची मागे महिनाभराबरोबर एक दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांचं उदात्तीकरण केल्याने तो एक मार्ग असू शकतो माझ्या जिद्द पूर्ण करून घ्यायचा. ह्या भावना वरती येतात तर त्या मुद्द्याला बळ न देता त्यातून निवारण कसं करायचं या टॉपिकना किंवा या धड्यांना बळ दिलं पाहिजे. त्या मुद्द्याला बळ दिलं नाही पाहिजे की यांनी अशा प्रकारे केलं असं केलं तर त्या गोष्टी कमी केल्या पाहिजेत ही सायकोलॉजी सांगते
1: कुठेतरी. आणि सोशल मीडियाची यामध्ये भूमिका खूप महत्वाची वाटते मला.
0: सर्वच प्रसार माध्यमांनी आपापली जिम्मेदारी,
1: कारण अशा माध्यमात पण वापर करताना त्याचा सजगपणेच करणं हे किती महत्वाचं आहे. या
0: सोशल मीडिया नक्कीच मॅम, कारण सोशल मीडिया हा प्रत्येकाकडे आहे. आज तुमच्या आणि माझ्याकडे आपल्या टेबलावर सोशल मीडिया आहे, त्यामुळे सोशल मीडियापासून कोणीच मुक्त नाही.
1: खरं आता सध्या जे श्रोते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक कुठल्या ना कुठल्या मानसिक संघर्षातून जात आहेत, तर आजच्या कार्यक्रमातून त्यांना आशेचा किरण म्हणून काय संदेश द्याल?
0: इथे मॅम एक मानसोपचार तज्ञ म्हणून मी रोज अनेक मनांची वादळे अगदी जोडून पाहतो. आयुष्यात कधी कधी अंधार इतका असतो की आपला रस्ता दिसत नाही, त्यामुळे आत्महत्या करणे हा अंधारावरचा उपाय नसू शकतो. तो दिवा कायमचा विझवण्याची प्रक्रिया असू शकते. यामध्ये मी एक तीन चार सूत्र श्रोत्यांना सांगू इच्छितो या बदल्यामध्ये. एक की संवाद साधा, व्यक्त व्हा. मन हे प्रेशर कुकर सारखं आहे मॅम, त्यातली जर वाफ बाहेर नाही पडली त्याचा स्फोट होणारच आहे.
1: खरं
0: त्यामुळे तुमच्या भावना ह्या तुमच्या जवळच्या व्यक्ती किंवा डॉक्टरांजवळ बोलून दाखवा. दुसरं म्हणजे मदत मागणे हे धैर्याचं काम आहे, हिमतीचं काम आहे, वीकनेस नाही आहे,
1: कमीपणाचं
0: कमीपणा लक्षण नाहीये. मी पावसात चाललोय आणि मी चिलखत घेऊन चालतोय तर चिलखत मला पावसातून प्रोटेक्शन नाही मिळणार आहे, उलट ते गंजलेलं चिलखत माझं वजन वाढवणार आहे.
1: बरोबर.
0: तर चिलखत काढणे ही हार नाहीये, माझं प्रोटेक्शन आहे ही भावना समजून घेतली पाहिजे आणि आपण तो धैर्य दाखवलं पाहिजे की मला मानसिक इश्यू आहेत आणि याची मला ट्रीटमेंट घ्यायची. तिसरा मुद्दा म्हणजे थोडं थांबायला शिका की तीव्र निराशेचे विचार हे लाटेसारखे आहेत. लाटेपासून थोडस कोपऱ्यात उभा राहिला तर ती लाट निघून जाणार आहे. तिच्यासोबत खेळत बसलात तर ती लाट तुम्हाला वाहत वाहत समुद्रामध्ये घेऊन जाईल. तर थोडस थांबा, आजचा दिवस फक्त लढा, उद्याचा दिवस वेगळा असेल.
1: खरं
0: शेवटचं पण महत्वाचं, इतरांकडे थोडं लक्ष द्या. तुमच्या आजूबाजूला कोणी उदास आहे का, कोणी एकटं राहत आहे का, त्याला फक्त तू कसा आहेस हा एक प्रश्न विचारा. त्याचं मन मोकळं करायला एक जागा द्या. एक असा साधा प्रश्न विचारून तुम्ही एखाद्याचं ऐकून घेतलं आणि हा एक संवाद साधला तर यामुळे कुणातरी जीव वाचू शकतो.
1: वा, खूप मोलाचं मार्गदर्शन तुम्ही या माध्यमातून केलं आणि खूप चांगला संदेश तुम्ही दिलाय. एकूणच आपल्या या चर्चेवरून असं वाटतं ना की मनातलं बोलल्यानं मन हलकं होतं आणि वेळेवर घेतलेली योग्य मदत एखाद्याचं आयुष्य वाचवू शकते. तर डॉक्टर तुम्ही आज इथे आलात आणि इतक्या संवेदनशील विषयावर आपण चर्चा केली त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद मॅडम.
2: स्वस्थ भारत या कार्यक्रमात 10 सप्टेंबर या जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाच्या अनुषंगाने मनातला ओळखा जीव वाचवा, गरज आत्महत्या प्रतिबंधाची या खास कार्यक्रमात मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सचिन धनवडे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सूरज हंजगे यांनी. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

स्वस्थ भारत हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 4:01 आणि 35 सेकंद झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत गीत बहार, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया झपाटलेला दोन या चित्रपटातील अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अवधूत गुप्ते यांनी.

श्रोतेहो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आपण ऐकू शकता आहात. यानंतर ऐकूया दगडी चाळ या चित्रपटासाठी हर्षवर्धन वावरे आणि आनंदी जोशी यांच्या स्वरातील हे गीत आहे. क्षितिश पटवर्धन यांचं संगीतबद्ध केलंय अमित राज यांनी.

श्रोते हो गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते हो आमचे कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया दुनियादारी या चित्रपटासाठी सोनू निगम सायली पंकज आणि सहकारी यांच्या स्वरातील हे गीत आहे. मंगेश यांचं संगीतबद्ध केलंय पंकज पडघम यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांच्या स्वरातील हे गीत. मंदार चोळकर यांचं हे गीत आहे. शंकर एहसान लॉय यांनी संगीतबद्ध केलेलं. चित्रपट मितवा.

0: श्रद्धेहो अगबाई अरे चाय दोन या चित्रपटातील हे गीत आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. श्रोतेहो आमचे हे कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. आता प्रसारित करीत आहोत मालिका विशेष या अंतर्गत लावण्य रंग हा कार्यक्रम.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात मी अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोतेहो तसं बघायला गेलं तर लावणी या नावातच अगदी लावण्य लपलेलं आहे. लावणीसाठी जे शब्द लिहिले जातात ते देखील तेवढेच भावस्पर्शी असतात. प्रत्येक लावणीची एक कहाणी असते किंवा प्रत्येक कहाणीला एक लावणी देखील लागू करता येऊ शकते एवढी ती मार्मिक असते. कारण बघा ना, लावणीमध्ये शृंगार आहे, लावणीमध्ये लटका राग आहे, रंग आहे, कौतुक आहे, आग्रह आहे, स्तुती आहे, वर्णन आहे, संवाद आहे, रुसवा आहे आणि प्रीतही आहे. शृंगाराच्या या भावाबरोबरच भक्तिरस, शांतरस, वीररस, करुणरस, वात्सल्यरस, हास्यरस, बिभत्सरस असे विविध रस देखील या लावणीमध्ये आपल्याला दिसतात. या लावणीच्या शब्दांना कधी जवळून आपण पाहिलंय का? याचा अर्थ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केलाय का? त्या ठुमक्यातल्या ठासून भरलेल्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचल्यात का? ढोलकीवरची थाप, घुंगऱ्यावरची साथ, रूपवतीचा ठुमका आणि मनाला चटका लावणारे खटकेबाज शब्द हे ऐकल्यानंतर कधी कधी तर अगदी जीव ओवाळून

0: टाकावा वाटतो.
1: बरोबर ना?
0: अशीच एक ढंगदार अशी लावणी संदूक या चित्रपटासाठी उर्मिला धनगर यांनी गायली आहे. अशोक बागवे यांचे शब्द आहेत, संगीतकार अजित आणि समीर.

श्रोते हो, या लावणीपूर्वी लावणींच्या शब्दाकडं देखील तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे असं मी तुम्हाला सांगितलं. पूर्वीच्या लावण्यांची काही उदाहरणं द्यायची झाली तर अगदी जुनी लावणी आहे बघा. लटपट लटपट तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनेचं. आता नारीची ही स्तुती कशी शृंगारिक आहे, त्यामध्ये लावण्य देखील आहे, पण यामध्ये मादकता नाही किंवा या शब्दांना वासनेचा स्पर्श देखील नाही. पण लावणी किती श्रवणीय झाली आहे, बरोबर ना. आता दुसरं जर उदाहरण सांगायचं तर अलीकडच्या काळातली, कोमल काया ही मोहमाया पुनव चांदन न्हाली, सोन्यात सजले रुपयात भिजले रत्नप्रभात नुल्याली, ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली, ही यवन बिजिली पाहून थिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली. यामध्ये देखील नारीच्या रूपाचं इतकं सुंदर आणि हृदयस्पर्शी वर्णन ज्या शब्दात केलेलं आहे की नाही, ते अप्रतिम असंच आहे. आणि त्याला तालासुरामध्ये लिहून ठुमक्यात दिलेला ताल तुम्हाला डोलायला लावतो एवढं मात्र नक्की. यानंतरची जी ढंगदार लावणी आपण ऐकणार आहोत ती येड्यांची जत्रा चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायली आहे. गुरु ठाकूर यांचे शब्द आहेत आणि क्षितिज वाघ यांचं संगीत आहे.

एक जुनी लावणी सुलोचना चव्हाण यांनी गायलेली आहे. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, काल म्हण तुम्ही हित तिथं गेला बघता बघता घोटाळा झाला, काय झालं पुढं सांगा तरी थोडं, खाली नका बघू आता लाजताय का. म्हणजे पाटलानं लाजून मरून जाऊ नये म्हणजे काय ते या लावणीमधून आपल्याला कळतं. तर अशाच काही शब्दस्पर्शी लावण्या असतात, त्यांचा देखील आपण आनंद घेतला पाहिजे. आणि लावणी ऐकत असताना ठेक्याबरोबरच शब्दांकडेही पाहिलं पाहिजे. पिंजरा चित्रपटातली एक लावणी आपल्याला आठवत असेल, तुम्हावर केली मी मरजी बहाल नका सोडू न जाऊ रंग महाल. म्हणजे किती जीव ओतून गायलेली ही लावणी आहे, किती जीवघेणी विनवणी या लावणीच्या शब्दातून आपल्याला जाणवते. आणखीन एका लावणीचे शब्द आहेत, आहो जाई जुईच्या फुला जरा हसून माझ्या संग बोला जीव घेणा पुरे हा अबोला. म्हणजे विनवणीचे प्रकार या लावणीतनं किती आपल्याला बघायला मिळतात. गोंधळ गीतं, पोवाडे, लावणी, भारूड या सगळ्याच प्रकारांनी महाराष्ट्राचं लोकसंगीत समृद्ध करण्यास मदत झालेली आहे. आणि या सगळ्यांमध्ये लावणीचं स्थान अग्रगण्य मानलं गेलं तर ते उगाच नाही. लावणीशिवाय मराठी सिनेमाचा आणि पर्यायानं महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकणार नाही असंच म्हणावं लागतं. आता आपण

श्रोते हो, लावणींच्या शब्दाबद्दल सध्या आपण बोलत आहोत. एक कवी संजीव यांची जुनी लावणी आहे, भाऊबीज या चित्रपटातली. आशा भोसले यांनी गायलेली लावणी आपण अनेकदा ऐकलेली आहेत. त्याचे शब्द देखील किती सुंदर आहेत बघा. अत्तराचा फाया तुम्ही मला आणाराया, विरहाचे ऊन बाई देह तापवू न जा.

आई धरा तुम्ही माझ्यावरी चंदनाची छाया. नाही आग नाही धग परी होई तग मग विस्तवा शिवाय पेटे कापराची काया. सुगंधाने झाले धुंद जीव झाला ग बेबंद देहभान मी विसरावे अशी करा माया. अतिशय सुंदर असे हे शब्द कवी संजीवांचे ज्याला वसंत कुमार मोहिते यांनी संगीतबद्ध केलेले आहेत. अशा एकाहून एक नितांत सुंदर शब्दरचना आपल्याला जेव्हा आपण लावणी काळजीपूर्वक ऐकतो तेव्हा आपल्याला जाणवतात. यानंतरची लावणी आपण जी ऐकणार आहोत ती राधा खुडे यांनी गायलेली आहे. सतीश पाटोळे यांचे शब्द आहेत. प्रकाश धिंडाळे यांचं संगीत आहे. नथनीत हिरा बसवा असे शब्द आहेत.

0: श्रोतेहो, आताच आपण ऐकलात कार्यक्रम लावण्यरंग. ही आकाशवाणी सोलापूर केंद्राची निर्मिती होती. आता ऐकूया काही संदेश.
1: गजानना गणराया आधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्ती.

सहभागी होतायत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनी सह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गण.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अनलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग्ना तस। अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः गुणधर्म समजावून घे, आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचं आहे की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।

कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास.

श्रोते हो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.

0: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका. जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

0: अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य, निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आहार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲप वर
2: आपुलकी या घरात.

श्रोत्यांनो नमस्कार, शुभ संध्या. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आजच्या आपल्या दुसऱ्या सभेला आरंभ होत आहे. सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या मुंबई केंद्रावरून ठीक 5 वाजता.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्या हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. या परिषदेत भारतानं मांडलेला जाहीरनामा सदस्य देशांनी मान्य केला. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका केल्या. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नायान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज केली. 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं निघू, अशी माहिती त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत दिली. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. गेल्यावेळी श्रीलंकेनं भारताला हरवून चषक पटकावला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. कार्यक्रमात ऐकूया कंचना मान्यम यांचं गायन राग परस कल्याणी कुरुंजी. त्यांना मृदंगमवर साथ केली आहे स्वामीनाथ जयरामन यांनी आणि व्हायोलिनवर साथ केली आहे विश्वनाथ रामास्वामी यांनी. ऐकूया कर्नाटक संगीत कंचना मन्यम यांच्या स्वरात.

श्रोते हो, आताच आपण ऐकलं कर्नाटक संगीत कंचना मन्यम यांच्या स्वरात राग परस, कल्याणी, कुरुंजी त्यांना मृदंगमवर साथ केली होती स्वामीनाथ जयरामन यांनी आणि व्हायोलिनवर साथ केली होती विश्वनाथ रामास्वामी यांनी. याचबरोबर शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवकांसाठी कार्यक्रम ऐकूया युववाणी.

0: हाय हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी। आजच्या युववाणीच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच आपली रिद्धिकाताई। मागच्या भागामध्ये आपण तिच्याबरोबर खूप गप्पा मारल्या होत्या। 6 महिन्यांच्या तिच्या नेव्हीच्या ट्रेनिंगबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या स्वतःबद्दल आपण भरपूर चर्चा केली होती। आता ह्या भागात आपण या करिअर पाथविषयी काही डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, तिच्याकडून काही टिप्सही घेणार आहोत। तुझं आमच्या आकाशवाणीच्या युववाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। ताई मला सांग, आत्ता जे बिगिनर्स आहेत ह्या फील्डमध्ये, ज्यांना असं वाटतंय की ते एंट्री करू शकतात किंवा त्यांना तिथे प्रयत्न करून बघायचेत, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की त्यांचा एकतर माइंडसेट कशा पद्धतीचा हवा आहे आणि त्यांना काय काय गोष्टी अशा कराव्या लागतील ज्यामुळे ते कॅपेबल होतील ह्या गोष्टी सगळ्या रिसीव्ह करण्यासाठी, मेंटली आणि फिजिकली सुद्धा?
1: आता तुम्ही बघायला गेला की क्वालिफिकेशन वाईज तुम्हाला जर असेल तर तुमचं स्कूलिंग जे आहे ते आता प्रत्येकाचं होतंच होतं। 10th पर्यंत ते इझिली तुम्ही पासआउट होतायच। 11th 12th जर झालं आहे तुमचं तर इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी असो किंवा तुम्हाला आर्मी जॉईन करायची असेल तर एक तर NDA एंट्री असते, नाहीतर 10+2 बीटेक एंट्री असते जी इंडियन नेव्हीसाठी असते। NDAची एक्झाम असते वेगळी, ती सगळ्यांनाच माहिती आहे। पण जेव्हा 10+2 बीटेक एंट्री INA साठी असते किंवा इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी असते, त्यात तुम्हाला लागतो JEE Mainचा स्कोर। त्या स्कोरला जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमची एंट्री होते INA मध्ये थ्रू 10+2 बीटेक एंट्री। हे झालं 12th वाल्यांसाठी। त्यांच्यासाठी परत पुढं जसं बाहेर BTECला असतं आपल्याला 4 वर्ष, तसे त्यांचे पण असतात आत 4 वर्ष, बट दे कॉल इट 1st टर्म, 2nd टर्म, 3rd टर्म, असे टर्म्स काउंट होतात।

तिथं. बाहेर जसं आपण फर्स्ट इयर कम्प्लीट झालं, थर्ड इयर कम्प्लीट झालं असं म्हणतो, तर तिथे तसं नाही. तिथे फर्स्ट टर्म कम्प्लीट झालं, सेकंड टर्म कम्प्लीट झालं असं असतं. आणि जेव्हा सेवन टर्ममध्ये जातो, जे की लास्ट इयरचं आपलं फर्स्ट टर्म असतं बाहेर, रेग्युलर आपलं एज्युकेशन घेतलं तर ते तिथं आपला लास्ट इयरला प्रोजेक्ट असतो. तसं त्यांना एट टर्ममध्ये असतं मिडशिपमॅन. मिडशिपमॅन म्हणजे बेसिक असतं, जे पोस्ट मिळण्याच्या एक आधी, जिथे बाहेर लोक कॅपस्टनचे प्रोजेक्ट असतात किंवा जे काही लास्ट इयरचे प्रोजेक्ट असतात, ते मिडशिपमॅन राहून तिथे प्रोजेक्ट करतात. आणि परत इंडियन नेव्हीमध्ये दोन पार्ट्स आहेत, एक एक्सटेंडेड असतात जे की मोस्टली सेलिंगवरती असतात, आणि दुसरं जे असतं ते टेक्निकल ब्रांचवाले असतात, ते बेस पोस्टिंग असतात. मग हे जे एक्सटेंडेडवाले असतात, ते जेव्हा एट टर्ममध्ये जातात, जे मिडशिपमॅन आहेत, तर ते जे एक्सटेंडेडवाले आहेत, ते काही जणं जातात सेलिंगवरती 1 TSला, म्हणजे 1 ट्रेनिंग शिप. काही जणं तिथं जातात ज्यांची एक्सटेंडेड त्यांनी चूज केलेलं असतं. बाकीचे जे टेक्निकल असतात, ते अकॅडमीमध्येच राहतात आणि त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट करतात. हे झालं 12th नंतरच्या एंट्रीसाठी. आता मी ज्या एंट्रीने गेली आहे ती आफ्टर ग्रॅज्युएशन आहे, बीटेक एंट्री. ती असते नेव्हल एअर ओरिएंटेशन कोर्स. तो असतो आमचा 11 महिन्याचाच. मग त्या 11 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही नोटिफिकेशन येतं इंडियन नेव्हीकडनं, त्याच्यावरती अप्लाय करावं लागतं. अप्लाय केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं अकॉर्डिंग टू युअर मार्क्स पर्सेंटेज, जे काही असतील 11th 12th चे, आणि तुमच्या डिग्रीचे. त्याच्यावर तुमचं ठरतं की तुम्ही कुठल्या केडरला अप्लाय करू शकता. केडर इन द सेन्स, आता टेक्निकलमध्ये वेगळेवेगळे केडर आहेत, नेव्हल कन्स्ट्रक्टर म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा, हे असे वेगवेगळे केडर असतात. एक्झिक्युटिव्ह वेगळं केडर आहे. त्या केडरमध्ये परत वेगळे ग्रुप्स आहेत, हायड्रो आहे, एक्सटेंडेड्स आहे, NAIC आहे, हे एक्झिक्युटिव्ह केडर्स आहेत. मग तुमच्या मार्क्सनुसार इथं तुम्ही शॉर्टलिस्ट झाला की तुमची SSB ची डेट येते. हे तुम्हाला कॉन्स्टंटली चेक करत राहावं लागतं की साईटवरती आलं आहे का नाही त्यांच्या. मग जेव्हा SSB ची तुमची डेट येते, मग त्या दिवशी आपल्याला जाऊन रिपोर्ट करावं लागतं त्या पर्टिक्युलर SSB सेंटरवरती. मग SSB सेंटरवरती रिपोर्ट केलं की 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला दिवस असतो स्क्रीनिंगचा. स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला 300 मुलं असतात, त्या 300 मुलांमधून तुमचं स्क्रीनिंग होतं. त्या स्क्रीनिंगची प्रोसिजर असते पहिल्यांदा की एक ग्रुप बनवतात ते 10 10 10 10 जणांचा, डिपेंड्स की तुमची स्ट्रेंथ किती आली आहे तिथं. 10 बनवतील, 15 बनवतील. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक हॉलमध्ये बसवलं जातं, पूर्ण 300 400 जेवढी मुलं असतील तेवढे. आणि एक पिक्चर प्रोजेक्ट केलं जातं, त्या पिक्चरवरती तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये तुम्ही स्वतःला हिरो म्हणून ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून काही, म्हणजे आता जर तुम्ही जाणार असाल पहिल्यांदा SSB ला, तर थोडंसं विचारून जाल कोणाला तरी काहीतरी. तसंच मी पण जे जे गेलेले त्यांना थोडंफार विचारलेलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे, एवढंच आहे. मग ते जे पिक्चर दाखवतात, त्याच्यावरती तुम्ही स्टोरी लिहायची. ती स्टोरी तुम्हाला परत वाचून दाखवायची, वाचून दाखवायची इन द सेन्स की बायहाट करायची, आणि ती तुम्ही जे 12 13 जणांचा ग्रुप केला आहे त्यांच्यासमोर बोलून दाखवायची न बघता. आणि ते सगळं झाल्यावरती ग्रुप तुमचा डिस्कस करतो की ही स्टोरी चांगली आहे किंवा कोणाची स्टोरी चांगली आहे. ती तुम्ही डिस्कस करून झाल्यावरती परत ती जी स्टोरी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे की तुम्हाला ही आवडली आहे त्या मुलाची स्टोरी, तर तुम्ही कोणाला तरी नॉमिनेट करता किंवा स्वतःहून कोणीतरी बोलतं की मी असं असं आहे, मला स्टोरी सांगायची आहे. मग तो स्टोरी सांगतो. हा झाला स्क्रीनिंगचा प्रोसिजर. स्क्रीनिंगच्या प्रोसिजरमधला दुसरा पार्ट आहे OIR टेस्ट, म्हणजे ऑफिसर्स इंटेलिजंट जी आहे तो टेस्ट तुम्ही द्यायचा असतो. त्यात ते सोपं असतं, बेसिक्स असतं, म्हणजे जसं आपण स्कॉलरशिपला वगैरे बुद्धिमत्ताचे आपले पेपर असतात की मिरर इमेज ऑफ धिस किंवा 10+2+3 / 8 असं काय काय जर असेल, तर असे म्हणजे बेसिक प्रश्न असतात की जे सॉल्व होतात इझिली.

त्याच्यानंतर तुम्हाला 12-1 पर्यंत, हे सगळं सकाळी 6 वाजता चालू होतं. 6 वाजता चालू झालं की 12-1 पर्यंत संपतं. तुम्हाला छानपैकी नाश्ता जेवण सगळं दिलं जातं तेव्हा. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला परत हॉलमध्ये बसवतात आणि सांगतात, म्हणजे तुमचे चेस्ट नंबर असतात. आम्हाला गेल्या गेल्या सुरुवातीला चेस्ट नंबर देतात. मग ते अनाऊन्स करतात की कोणकोण स्क्रीनिंग झालं आहे. मग असे 30 स्क्रीनिंग होतात, 40 स्क्रीनिंग होतात, किंवा कधी कधी स्क्रीनिंगच होत नाही, पूर्ण बॅचच ते काही सिलेक्ट करत नाहीत. त्याच्यानंतर येतो दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी असतं सायकोलॉजिकल टेस्ट. हे झालं आर्मी आणि नेव्हीसाठी. पण जर तुम्ही एअरफोर्सला गेला असाल तर ज्या दिवशी स्क्रीनिंग टेस्ट असते त्याच दिवशी तुमची सायकोलॉजिकल टेस्ट असते. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये असं असतं की 10 पिक्चर्स असतात. त्या 10 पिक्चर्सवरती तुम्हाला स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये काहीतरी चांगलं असावं, त्याचं काहीतरी आउटकम असावा. आणि म्हणजे अशी स्टोरी नसावी की लहान मुलांची ससा आणि कासव, अशीवाली स्टोरी नको आहे त्यांना. त्यांना काहीतरी त्यातनं प्रॉपर आउटकम मिळाला आहे की हा बाबा ह्याच्याकडे काहीतरी आहे ऑफिसरला क्वालिटी. हा म्हणजे जर एखादी सिच्युएशन ह्याच्या पुढे दिली तर हा सॉल्व्ह करू शकतो. आणि त्याचं प्रॉपर जे काही कन्क्लुजन आहे किंवा पॉझिटिव्हली हा घेतो आहे प्रत्येक गोष्ट, हे त्याच्या मागे बघण्याचं असतं रिझन की हे सायकोलॉजिकल ज्या पिक्चर्स दाखवून गेलेली असते. शेवटचं जे पिक्चर असतं ते तुमचं ब्लँक पिक्चर असतं. तर त्या ब्लँक पिक्चरमध्ये काही काही जणांना काही वेळा कळत नाही की नेमकं काय लिहायचं आहे. तर ती ब्लँक पिक्चर असं असतं की ती तुमची स्टोरी आहे. ब्लँक म्हणजे तुम्ही ठरवाल की त्या पिक म्हणजे ते ब्लँक आहेत ते ब्लँक कसं भरायचं आहे. मग स्वतःची स्टोरी तुम्ही त्यात करायची. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये परत दुसरा पार्ट असतो तो सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. सिच्युएशन रिॲक्शन टेस्टमध्ये तुम्हाला सिच्युएशन्स दिलेले असतात. त्या सिच्युएशन्सवरती तुम्ही काय रिॲक्ट कराल, म्हणजे विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुम्हाला सुचलं पाहिजे की तुम्ही काय रिॲक्ट कराल. कारण जेव्हा तुम्ही कुठेही पोस्टेड असाल भविष्यात आणि तुम्हाला एखादी दिली सिच्युएशन की असं असं आहे आणि तुम्हाला त्यांना गाईड करायचं आहे किंवा तुम्हाला ती एक्झिक्यूट करायची आहे, तर तुम्ही किती वेळ लावाल. कारण जेव्हा पुढे ऑपरेशन्स येतात तेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो विचार करण्याचा, तेवढा वेळ नसतो. सो विदिन काही सेकंदात तुम्हाला त्याचा विचार पण करायचा आणि लिहायचं आहे. पण ह्या झाल्या सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. त्याच्यानंतर येते वर्ड असोसिएशन टेस्ट. हे सगळं दुसऱ्या दिवशी होत आहे. 1.5-2 तास चालत असेल ह्या टेस्ट. म्हणजे आता जर समजा वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये तुम्हाला काही शब्द देतात, काही शब्द पॉझिटिव्ह असतात, काही शब्द खूपच निगेटिव्ह असतात आणि काही शब्द खूपच न्यूट्रल असतात. मग 10 सेकंदात तुम्हाला तो शब्द वाचायचा पण आहे आणि त्याच्यावरती सेंटेन्स लिहायचं पण आहे. हे सगळं करण्यात तुमचा ब्रेन एवढा एक्झॉस्ट होतो की काही काही वेळा जे निगेटिव्ह वर्ड येतात तर त्यावरती तुम्ही खूप निगेटिव्ह लिहायला चालू करतात. मग तो जो मेन जो टेस्ट असतो म्हणजे SSB मधला, तो सायकोलॉजिकल टेस्ट असते. जर तुम्ही तुमची सायकोलॉजी क्लिअर असाल तर बाकीची कुठलीही टेस्ट चालू आहे. म्हणजे आता तिसऱ्या दिवशी जे GTO येतं, ग्राउंड ट्रेनिंग ऑब्स्टॅकल्स जे असतात, म्हणजे GTO तुमचा जो घेतो ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर ग्राउंड टेस्ट घेतो, त्यात एवढं काही नसतं. त्यात ग्रुप डिस्कशन असतं. तुम्हाला एक टॉपिक दिला जातो, त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करता. त्यात तुमचा कॉन्फिडन्स फक्त बघितला जातो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली स्वतःला पुटअप करताय, किती कॉन्फिडेंटली तुम्ही बोलताय, तुमच्याकडे किती नॉलेज आहे त्या सब्जेक्टबद्दल, तर ते डिस्कस करतात. तिसरा दिवस असतो तो असतो ग्राउंड टास्कचा. म्हणजे तुम्हाला एक ऑब्स्टॅकल, म्हणजे ग्राउंड टास्क असं ह्यासाठी असतं की तुम्ही फिजिकली फिट आहे का नाही बघायला. फिजिकली तुम्ही जर फिट असाल, आता मोस्टली म्हणण्यापेक्षा मेन जे फोर्सेसमध्ये असतं की ते तुम्ही फिजिकली फिट असावं. पण सुरुवातीपासूनच तुम्ही जर खूपच अनफिट असाल किंवा तुम्हाला काहीच फिजिकल ऍक्टिव्हिटी येत नाही आहे, मग तिथं पण तुम्ही अडू शकता. पण मोस्टली असं होत नाही. कारण जेव्हा तुम्ही अकॅडमीमध्ये जाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं फिजिकल ट्रेनिंग तर होतंच. पण ते फिजिकल ट्रेनिंग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फिजिकल कंडिशन्स तुमच्या तेवढ्या असाव्यात हे बघण्यासाठी थर्ड तिसऱ्या दिवसाचा जो चौथ्या दिवसाची जो जी असते टास्क ग्राउंड टास्क ते घेतले जाते. त्याच्यानंतर ह्या ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या

दिवसात असतात, तेव्हाच तुमचा इंटरव्ह्यू होतो. त्याच्यात तुम्हाला तुमचं सगळं बॅकग्राऊंड, घरचे काय करतायत, आणि हे एक एक प्रश्न नाही विचारत ते, ते जेव्हा विचारतात सो टेल मी अबाउट युअर पेरेंट्स, सो व्हॉट आर दे डुईंग करंटली, किंवा हे दोनच विचारले मी, हे कॉन्स्टंटली कंटिन्युअसली ते 4-5 प्रश्न एकत्र विचारतात, आणि मग आपल्याला उत्तर देताना पण त्याच सिक्वेन्सनी द्यावं लागतं, किंवा तुम्ही सिक्वेन्स जरी वर खाली गेला तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कारण जो समोरचा आहे इंटरव्ह्यूइंग ऑफिसर, तो तुम्हाला विचारत असतो, त्यांनी घेतलेले 300-400 जणांचे इंटरव्ह्यू एका बॅचचे, अशा त्याच्याकडे खूप बॅचेस येत असतात. मग तेव्हा तो, त्याला माहीत असतं की आपण कुठले कुठले प्रश्न किती वेळा काय काय विचारले, मग तो परत आपल्याला विचारतो की ओके सो यू हॅव नॉट आन्सर्ड दिस क्वेश्चन, वॉज देअर एनी रिझन, की काही रिझन आहे तुझ्याकडे ह्याचं उत्तर न देण्यासाठी. पण रिझन काहीच नसतं, कारण आपल्याला ते प्रश्न आठवतच नसतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग शेवटचा दिवस असतो 5th day, जो की असतो कॉन्फरन्सचा डे. कॉन्फरन्सचा डे आता माझा पहिला अटेम्प्ट होता, मला काहीच माहीत नव्हतं की कॉन्फरन्स डे काय असतो, कसा असतो. कॉन्फरन्स डेला मोठं पॅनल बसलेलं असतं, एक 50-60 लोकांचं, सगळे ऑफिसर असतात, सगळे ऑफिसर असतात. मी जेव्हा रूममध्ये एंटर केलं तेव्हा पहिल्यांदा सगळे पांढरे पांढरे पांढरे लोक दिसले, कपडे त्यांचे सगळे इंडियन नेव्हीचे, सगळे ऑफिसर होते. त्यांच्या मागे बसले होते सगळे सायकोलॉजिस्ट. मग सायकोलॉजिस्टचं काम हे असतं की आता मी जो दुसऱ्या दिवशी पेपर लिहिला आहे, सगळं एवढं छान छान लिहिलंय की ओके मी असं करेन तसं करेन, तर ही तशी आहे का. जेव्हा मी रूममध्ये एंटर करते, द वे आय ओपन द डोअर, किंवा किती मी ताकदीनं डोअर ओपन केलंय, हे सुद्धा तो सायकोलॉजिस्ट बघत असतो की खरंच ही आहे का जसं ती सांगतीये त्या सायकोलॉजीमध्ये. आणि जेव्हा ही ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर घेत होता इंटरव्ह्यू, किंवा ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर जेव्हा ग्राउंड टास्क घेत होता, तेव्हा जी जाताला जशी रिप्रेझेंट करते तशीच आहे का घाबरलेली आहे, किंवा ओव्हर कॉन्फिडंट आहे का, हे ते सगळे बाकीचे सायकोलॉजिस्ट असतात ते बघत असतात. हे पॅनल असतं राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती, आणि मला एका ह्या कॉर्नरला बसवलं आणि समोरच्या कॉर्नरमध्ये प्रेसिडेंट होता. आणि त्यावेळी मज्जा अशी झाली की जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता तेव्हा मला माहीत नव्हतं की तो इंटरव्ह्यूअर जो आहे तो कोण आहे, पण जेव्हा मी आत गेले कॉन्फरन्स जेव्हा माझा होता तेव्हा मला कळालं की ओके सो द प्रेसिडेंट सिट्स ॲट द सेंटर. प्रेसिडेंट जो असतो तो सेंटरमध्ये बसलेला असतो त्या नेव्हल बोर्डचा, आणि तो ऑफिसर तोच होता ज्यानं माझा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे असं झालं की आम्हाला दोघा, म्हणजे मला तर नव्हतं माहिती की तो प्रेसिडेंट आहे, पण मी एवढं फ्रँकली किंवा फ्रीली जे काही खरं आहे ते सगळं इंटरव्ह्यूमध्ये बोललेले. मग त्यांनी पण माझ्याकडे बघून हसले आणि मी पण हसले त्यांच्याकडे बघून. त्याच्यानंतर कॉन्फरन्स स्टार्ट झाली. कॉन्फरन्स स्टार्ट होण्यावर मला बसवलं मी, मग समोरून असं असतं की खूप मोठं पॅनल आहे, म्हणजे यू कॅन इमॅजिन की 50-60 जणं बसली आहेत राऊंड टेबलवरती. जे आपण बघतो नरेंद्र मोदींचं जेव्हा जर कॉन्फरन्स असेल किंवा ते काही बोलत असतील जेव्हा मिटिंग चालू असेल, तो जो टेबल आहे त्या टेबलवरती 50-60 जणं बसलेली आहेत. आणि मग कुठून तरी तिसरीकडून आवाज येतो, प्रेसिडेंट नाही बोलत आहे तुमच्याशी, कुठून तरी तिसरीकडून आवाज येतोय, आणि तुम्हाला यू हॅव टू सीक दॅट, म्हणजे व्हॉइस कुठून येतोय तो बघायचा आहे आणि त्यांच्याकडे बघूनच जे काय आहे ते उत्तर द्यायचं आहे. आणि हे सगळं तुमचं ऑब्झर्व केलं जातंय जे बाजूला सायकोलॉजिस्ट बसलेत. कॉन्फरन्समध्ये मोस्टली 2 ते 3 प्रश्न विचारतात जर तुम्ही शुअर शॉट असाल तर, म्हणजे तुमचं शुअर शॉट रेकमेंडेशन असेल तर. आणि सुरुवातीपासून माझा जो चेस्ट नंबर होता तो, मी जेव्हा एंट्रन्सला होते स्क्रीनिंगच्या दिवशी तेव्हा माझा 2 होता, आणि आय वॉज द फर्स्ट वन टू गेट स्क्रीन इन. शेवटपर्यंत माझा जो चेस्ट नंबर होता तो 1 होता. आणि जेव्हा कॉन्फरन्सला मी आत गेले तेव्हा 2 ते 3 प्रश्न मला त्यांनी विचारले की हाऊ वुड यू रेट युअर सेल्फ इन बिटवीन 1 to 5. मग मी त्यांना सांगितलेलं की 4. मग परत मला त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला की वाय यू गिव्हिंग युअर सेल्फ 1 point लेस. मी त्यांना सांगितलं की सर आय एम, आणि मी तेव्हा ओव्हरवेट होते, जे की मी तुम्हाला सांगितलं की
ओव्हरवेटमुळे मला मिळणार असं टेम्परेचर. मग मी त्यांना ते एलॅबोरेट करून सांगेल की

0: I was not able to perform all the tasks which were related to physical. मग त्यांना ते पटलं. म्हणजे असं पण नाही आहे ना मी काही खोटं बोलली आहे की आहे. आता फिजिकली मी एवढी फिट नव्हते तेव्हा की मी सगळ्या टास्क कम्प्लीट करणार किंवा केल्या. मी नव्हत्या केल्या. हे दोन प्रश्न झाले. आणि मग परत मला शेवटचा प्रश्न असा होता की हाऊ आर द पीपल इन विशाखापट्टणम, कारण माझी जी SSB झाला माझा तो विशाखापट्टणममध्ये होता. मग सांगितलं नाही दे आर गुड, दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. झालं माझा कॉन्फरन्स, झाला, बाहेर पाठवलं. हार्डली मी 1.5 ते 2 मिनटं तिथं बसली असेन. कॉन्फरन्स झाला आणि परत जेव्हा सगळ्या रेकमेंडेशन म्हणजे जे कॅन्डिडेट्स होते त्यांचं नाव सांगितलं, त्यात पण मी पहिलीच होते. म्हणजे जेव्हा माझा सायकोलॉजिकल टेस्ट झाली किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हाच मला कळालेलं की मी तर रेकमेंड होणारच आहे. मी अशा ह्यानेच गेलेले की मी रेकमेंड होणारच आहे. आणि आज जाण्याआधी तिथे तुम्हाला रेकमेंडेशन मिळाल्यावरती तुमचा चेस नंबर बदलतो आणि त्याच्यावरती प्लस साईन येतं की यू आर रेकमेंडेड. आणि बाहेर एक 11 नंबरचं जे होतं चेस नंबर तो अडकवलेला. आणि माझी बर्थडेट आहे 11 डिसेंबर. मग माझं असं होतं की आज जाताना की मला हाच चेस नंबर पाहिजे आणि मी तो घेतला. रेकमेंडेशन माझं जेव्हा झालं त्याच्यानंतर चेस नंबर दिले तेव्हा मी 11 नंबरचा चेस नंबर घेतला जो बाहेर अडकवलेला होता, जो मी पहिल्या दिवशी बघितलेला की मला हाच हवा आहे. मग असं मला सांगावंसं वाटतं की इफ यू मॅनिफेस्ट विथ युअर होल हार्ट यू विल गेट इट, शुअरली यू विल गेट इट.
1: दॅट्स द अमेझिंग प्रोसेस यू हॅव इन युअर लाईफ. ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट गरजेची असते ती म्हणजे खूप स्ट्रॉंग नॉलेज असणं आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायची स्किल असणं. म्हणजे बाकीच्या फील्डमधली लोकंसुद्धा अभ्यास करतात किंवा सगळेच अभ्यास करत असतात, पण जे एका एक्सटेंडपर्यंत जातात प्रोफेशनच्या, ज्याला आपण स्किल म्हणतो, ती स्किल काय आहे नक्की अभ्यास करण्याची? तुझ्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या नॉलेजशिवाय होऊच शकत नाही. सो दिस इज द की पॉइंट ऑफ युअर सक्सेस म्हणू शकतो आपण. सो तू कसं बॅलन्स करत होतीस? फिजिकल ॲक्टिव्हिटीज खूपच होत्या कारण तुमच्या फील्डमध्ये नॉलेजचा जो सगळा भाग आहे तो तू कसा हँडल केलास?
0: जर आता बघायला गेलं की मी अकॅडमीमध्ये जायच्या आधी आणि गेल्यानंतरचं वेगळं वेगळं, पूर्ण जे मी बाहेर करते ते आत मी केलं तर नाही होणार तसं. जेव्हा मी बाहेर होते अकॅडमीला जायच्या आधी, तो मोस्टली कसं असतं SSB मध्ये अडकतात ते इंटरव्ह्यूमध्ये. यू आर नॉट दॅट इनफ टू क्रॅक दॅट इंटरव्ह्यू. जेव्हा तो समोरचा इंटरव्ह्यूअर तुमच्यावर डाउटेडली असतो तेव्हा तुम्ही रेकमेंड नाही होत. किंवा सायकोलॉजी फोर्सेसमध्ये म्हणा किंवा SSBचं जर काही असेल मंत्रा टाईप्स, तर तो सगळ्यांना माहिती आहे मोस्टली की मनसा वाचा कर्मणा. तुम्ही जे विचार करताय ते तुमच्या बोलण्यात यायलाच पाहिजे. मनसा वाचा आणि कर्मणा, जे तुम्ही बोलताय ते तुम्ही केलं पाहिजे. हे जर तुम्ही सिंकमध्ये प्रॉपर केलं तर नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग रेकमेंडेड. हे जे 10-11 अटेम्प्टवाले मी सांगू शकत नाही कारण मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे की SSBचे किती अटेम्प्ट्स देऊन काय काय होतं. पण मी एवढं सांगू शकते की माझ्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी झाली आहे. आणि त्यात मला एवढं समजून आलं आहे की इफ यू आर ट्रू टू युअर सेल्फ अँड ट्रू टू अदर्स ऑल्सो देन शुअर शॉट यू विल बी गेट रिकमेंडेड. तुम्ही जर कॉन्फिडेंटली, म्हणते मी ओव्हर कॉन्फिडेंटली नाही, खूप म्हणजे थोडासाच फरक असा जाणवतो जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट आणि ओव्हर कॉन्फिडेंट असाल. तर तुम्ही जर कॉन्फिडेंट असाल तर समोरच्याला दिसून येतं, कारण तो जो ऑफिसर आहे तो एक्सपिरियन्स्ड आहे. म्हणजे असा कोणी यंग ऑफिसर नाही बसवत मोस्टली इंटरव्ह्युइंगसाठी. त्याला एक्सपिरियन्स असतो, त्यांनी बघितलेली आहेत मुलं, त्यांनी बघितलेली आहेत माणसं, की त्यांचं बिहेवियर त्यांनाच लगेच समजून येतं. तुम्ही तिथं नाही ब्लफ करू शकत कितीही ठरवलं तरी. ते तुमचं जे इनर आतला जो आहे खरा आवाज तो बाहेर काढतातच काढतात. आणि जर नॉलेजचं सांगायला गेलं तर बी परफेक्ट इन सम, मतलब काहीतरी तुम्ही एका सब्जेक्टवरती फर्म राहावा. एका नॉलेज एका सब्जेक्टचं तुम्ही एवढं नॉलेज गेन करा की तुम्हाला त्यातलं काहीही विचारलं तरी तुम्हाला सांगता यावं. एकाच सब्जेक्टबद्दल मी बोलते, असं नाही आहे की तुम्ही मल्टी

0: थोडं वाचून ठेवते जे मला गरजेचं आहे किंवा ज्याची सध्या चर्चा चालू आहे. आता जर होर्मुझ स्ट्रेटचं काही तुम्ही म्हणाल, वादविवाद चालला आहे अमेरिका आणि जे पीस चालू आहे करारबद्दल वगैरे चालू आहे, तेवढं जे आहे मी वाचलेलं असतं तेवढं मला माहिती आहे. पण तुम्ही जर मला डीपमध्ये विचारायला गेला तर तेवढं नाही जमणार, कारण माझं तो नाही आहे फील्ड. माझं फील्ड जास्त टेक्निकलकडे म्हणजे माझा कल आहे. मग मी मोस्टली माझ्या इंटरव्ह्यूमध्ये एवढंच मोस्टली मी सांगत होते की मला कसं मदत करायची आहे इंडियन नेव्हीला माझ्या नॉलेजप्रमाणे, म्हणजे माझं जे नॉलेज आहे मी जे यूज करू शकते टेक्निकल फील्डमध्ये नवीन काहीतरी डेव्हलप करायचं आहे. तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही एका सब्जेक्टवरती मोस्टली फोकस करा आणि त्यात तुम्ही एवढं मास्टरी मिळवा किंवा परफेक्ट राहावा की त्यात काही विचारलं तरी तुम्हाला सांगता येईल.
1: आपल्या आयुष्यात ना, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक फेल्युअरची फेज येते, आणि असं आपण खूप जणांकडून ऐकलंय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण खरंच त्या सिच्युएशनमध्ये त्या परिस्थितीपासून पळून न जाता त्याला फेस करणं, फेस कसं करायचं असतं, किंवा ना मला सांग की फेल्युअरकडे माणसानं निगेटिव्हली बघायला पाहिजे का पॉझिटिव्हली बघायला पाहिजे, तुला काय वाटतं या बाबतीत?
0: फेल्युअर सुरुवातीला तर मी असं सुरुवातीपासून विचारच करत नाही की मी या गोष्टीत फेल होईन. मी सुरुवातीपासून असाच विचार करते की मी पासच होणार आहे, मला हे मिळणारच आहे, मी हे करणारच आहे. आणि जरी असं वाटायला लागलं की आपण नाही होणार आहे, मी टू द एक्स्ट्रीम असा विचार करते की कायच होणार आहे, कायच होणार आहे, संपणार नाही आहे ना, अजून एक चान्स मिळेल. मग त्या चान्समध्ये मी परत अजून जो फिनिक्स पक्षी असतो की राखेतून जन्म घेतो, तशाप्रमाणे परत जर राख झाली तर काय होईल, परत पुढे येऊ. पण ती स्टेप आता म्हणजे अजूनपर्यंत मी येऊ देतच नाही मुळात की काहीतरी फेल होईन अशी. फेल व्हायच्या आधीच माझं सुरुवातीपासून एवढंच असतं की पासच व्हायचं, आपल्याला हे कम्प्लीट करायचंच करायचंय काहीही होऊ दे. मग ते कम्प्लीट करण्यासाठी काय म्हणू शकतो, हात तुटला तरी चालेल पण मी ते करेनच करेन, असं काही होऊ दे मी करणार. पण जर नाहीच झालं तर कायच होईल, असं की एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम काय होईल, मरणार तर नाहीये ना आपण. मग यू हॅव टू पुश युअर सेल्फ टू दॅट लिमिट.
1: काही खरंच लाईक फिलिंग व्हेरी प्राऊड ऑफ यू, कारण या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. मला सांग, आपण आता या इंटरव्ह्यूच्या शेवटाला आलोय, तर तू आमच्या ह्या पिढीला किंवा ह्या युवकांना काय असा मेसेज देशील की ज्याने ते इन्स्पायर होतील किंवा मोटिवेट होतील त्यांच्या आयुष्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी कसे उत्सुक असतील किंवा स्वतःला पण जरा जास्ती ओळखण्याचा प्रयत्न करतील, तर काय असं तुला सांगायला आवडेल सगळ्यांना?
0: मला जर विचारलं की मला काय मेसेज द्यायचा आहे किंवा तुला पुढे जाऊन काय करायचं आहे किंवा आजच्या तू जे काही ट्राय करतायत लोक त्यांना काय सांगेन, तर माझं एवढंच म्हणणं आहे की इफ यू वॉन्ट टू बी हिअर इन द फोर्सेस, तुम्ही स्वतःचं स्वार्थ घेऊन येऊ नका की मला पैसा मिळेल म्हणून मी येते. पैसा तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर इफ यू आर सर्विंग युअर कंट्री देन कंट्री टेक्स केअर ऑफ युअर फायनान्सेस, डोंट कम फॉर मनी. तुम्ही जरी काही केलं नाही, फक्त देशासाठी तुमचं प्रेम दाखवलं किंवा मला काहीतरी सर्व करायचं आहे देशासाठी अँड यू आर कमिंग इन टू फोर्सेस, देन यू विल बी मतलब अच्छे, तुमचं खूप प्रॉपरली केअर घेतली जाते फोर्सेस. सो इफ यू आर कमिंग फॉर फायनान्सेस देन डोंट कम. इफ यू वॉन्ट टू सर्व इन मतलब तुमची कंट्री तुम्हाला सर्व करायची असेल तर तुम्ही या, कारण जो रिस्पेक्ट तुम्हाला फोर्सेसमध्ये येऊन मिळेल तो कुठेच मिळणार नाहीये. तुम्ही आत्ता जर स्ट्रगल कराल फोर्सेसमध्ये किंवा अकॅडमीमध्ये, तुम्ही कुठलीही जॉईन कराल, तुम्ही OTA जॉईन करा, IMA जॉईन करा, NDA जॉईन करा किंवा INA जॉईन करा, तो जो ट्रेनिंगचा पिरियड आहे तो तेवढाच आहे. त्याच्यानंतरचं जे तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार आहे, जी तुमच्या डेली रुटीनला तुमचं जे डिसिप्लिन लागणार आहे ते तुमचं आयुष्यभर राहणार आहे. आणि तुम्ही जरी कुठे, तुम्हाला आता बाहेर जर दिसला कुठलाही ऑफिसर दिसला

सत्य यानंतरचं गीत आहे शांताराम नांदगावकर यांचं, पद्मजा फेणाणी यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलं आहे श्रीकांत तेलंग यांनी. चित्रपट आहे प्रेमासाठी वाटेल ते.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वमेव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमी, त्वम आपहा, त्वम अनलहा, त्वम अनिलहा, त्वम नभा, वाघ ना तस, अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णू, त्वम रुद्रहा, त्वम इंद्रहा, गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजग पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादरकर्ते आहेत सुमित श्रीबाद।

0: रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: माझा आभार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम करणार. ब्रिक्स देशांनी जगातल्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
2: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में

0: पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते।
1: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले, त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे।
0: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियलिटीज के अनुसार होनी चाहिए। जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए।
1: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले। तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली।
0: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं, इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा। इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है।
1: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे। गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीने काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं। या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली। तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली।
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत। यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत। याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझनकोव आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। येत्या मंगळवारी मुंबईच्या दिशेनं निघू आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पुढच्या शनिवारपासून बेमुदत उपोषणाला बसू अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी इथं केली। गणपतीची स्थापना करून मराठा समाज बांधवांनी मुंबईकडे निघावं आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली आणि कोपरखैरणे असे मुक्काम करत मुंबईत पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं। आंदोलकांनी दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, सर्व नियम पाळावेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, तसंच सरकारनेही आंदोलकांच्या वाटेत अडथळे निर्माण करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं। गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे। ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते। राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे। आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत असं ते म्हणाले। सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च उच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी सुलभ, गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली आहे। पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या। त्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कृती दलानं आज पुण्यात विद्यार्थी, पालक आणि अन्य संबंधितांशी चर्चा केली। देशातल्या विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यात येणार असल्याचं राधा यांनी सांगितलं.

0: ती दलाकडे आतापर्यंत 18,000 जास्त ईमेल आले आहेत. लातूर शहरात आज एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. जातनिहाय जनगणना करताना इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा रकाना ठेवून प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती उपलब्ध झाली तर विविध कल्याणकारी योजनांचं नियोजन करता येईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. राज्याच्या विविध भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू या विकारानं ग्रस्त बालकांना सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारनं एक करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यातल्या 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधीवर उपचार केले जातील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या कमळेश्वर तालुक्यातल्या आदासा गणेश मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शमी विघ्नेश गणपती देवस्थान या नावानेही हे देवस्थान ओळखलं जातं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळची 7:12 झाली आहेत. आता ऐकूया पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान गीत.

श्रोते, आताच आपण ऐकलं पामेला जैन आणि सहकारी यांनी गायलेलं बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान गीत. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 झाली आहेत. आता ऐकूया वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली. तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती, पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं, किमान पातळीवर राखणं, याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. क्षी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देश

0: त्यांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जी एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे शी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की शी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या पाच देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल त्यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते, त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा पाच देशांचा गट आहे, याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDP प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
0: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे, खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराणविरुद्ध इराणशी व्यापार करतील, गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराणसोबत असलेले संबंध हे भारताच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेजेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये 2 गट पडलेले आहेत, एकीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का करारांनी एकत्र आलेले आहेत, दुसरीकडे युएई सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत, बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती

0: फिलिस्तीन किंवा मग हिजबुल्ला हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एखाद्या गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेझेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही असा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
0: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल, अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40% जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्याला आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखांहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेला जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील. भारतातला आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल. संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi 57 ही 5th जनरेशन फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी कॉपरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% जीडीपीचं प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का।
1: पुतला बोल रहे हैं?
0: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब?
0: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी। पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सब यही डाले हैं।
0: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, पर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं।
1: सच है?
0: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं।
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा।
2: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती।
3: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना।
5: नमस्कार।
4: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
5: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जी आपण अन्नद्रव्य देतो ती देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात, आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो। त्या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो।
4: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
5: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला इथं आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती। त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहे, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा, मग याच्यामध्येच संशोधन करत गेलो, हरित क्रांती

0: केल्या गेली. त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले. ते
1: बरं
0: उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला त्याच्यामध्ये. रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा. सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं.
1: बरोबर
0: पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादनसुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते
0: हां,
1: असतात?
0: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. तर
1: अच्छा
0: याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायची, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून
1: बरं,
0: त्यांना भर खते म्हणतात.
1: मग त्यात कोणती येतात?
0: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेणखत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं.
1: बरं
0: याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला 1 हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, 1 हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं. आणि
1: बरोबर
0: जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते.
1: बरोबर
0: मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला, तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल. मग
1: बरोबर
0: तेवढं कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
1: जनावरांपासून.
0: जनावरांच्या
1: बरोबर
0: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. कारण
1: बरं
0: आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. याच्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भुईमुख पेंड असेल, कडुनिंबाचे पेंड असेल, सरकीचे पेंड असेल म्हणजे कापसापासूनचे बिया असतं त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेले जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5 ते 8% नत्राचं प्रमाण असतं, पुरतचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते
1: बरं,
0: म्हणून त्यांना जोर खते म्हणतात.
1: बरं,
0: तिसरं महत्वाचं आहे हिरवळीचे खते. हिरवळीचे खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः 2 प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून टाकायचं.
1: बरं,
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे ते आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
1: बरोबर, पण त्याचा वापर आपण आपल्या
0: वापर आपण शेतात करू शकतो.
1: बरोबर,
0: गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं.
1: बरं,
0: नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळे थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमूग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं. तर जो काही नत्र शोषून घेतला जातो

0: तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे
1: अच्छा
0: जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहे. असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्यपत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्यपत्रिका तपासल्यानंतर जी काही खत मात्रा आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची, तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलं आहे की अतिवापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर
1: अच्छा
0: बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम
1: बरं
0: कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्यात
1: बरं
0: अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते, आणि 100 किलो नत्र जर जेव्हा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो.
1: बरं
0: दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत.
1: बरं
0: दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं, पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्ये मिळतात.
1: बरं
0: पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं, नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद.
1: बरं
0: वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फर, आयर्न, मॅग्नीज, झिंक, बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य
1: अन्नद्रव्य
0: पिकांना
1: मिळतात.
0: उपलब्ध होत असतात. त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटा पोटॅश, याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं, तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. त्याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना शक्यत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात
1: अच्छा
0: बरोबर. त्याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल.
1: बरं
0: याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात,
1: बरं
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरं शुभ्र दिसतं म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात.
1: अच्छा
0: तर ही वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोण फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं
0: दुसरं महत्वाचं खत आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो.
1: बरं,
0: विमलयुक्त जमिनीत सुपर

0: फॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधीकधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात. का? त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून. म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ती म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं. कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं, तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बांधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं,
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता, 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचं, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने. आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्रखताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्रखत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्रखत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.
1: बरं,
0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्रखताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्रखताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीत चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं तर चालतं का?
0: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंज्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना, म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांपाने जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो सांपाने 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो आणि म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का? सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषून घेतात.
1: बरं,
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे, सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरीपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे.
1: बरं,
0: आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरायत म्हणजे

0: सप्टेंबर अक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात, किंवा 20 अक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबतही एकात्मिकांना जर व्यवस्थापन केलं म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
1: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
0: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे साधारणपणे, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्त्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणूसुद्धा वाढतात, त्याच्यामुळे काय होतं पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र 40 किलो स्फुरद पुरेसा आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
1: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
0: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत 150 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो नत्र 150 किलो स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्त्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
0: जमिनीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतंसुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
1: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
0: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक मान्य आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे की सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.
3: हर ज

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, आताच आपण ऐकला किसान वाणी हा केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8 वाजत आहेत. ठीक 8:05 ऐकूया राष्ट्रीय मराठी बातम्या. त्या दरम्यान ऐकूया काही संदेश.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2000

0: ऑफिस रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्त्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
4: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
5: माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमनेसामने. ब्रिक्स देशांनी जगाच्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैव तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
2: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
3: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
2: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
3: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल.

0: अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर्दीच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
1: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है.
0: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो बियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीन यांच्यातले द्विपक्षीय संबंध मजबूत करायचे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भूमिका भारतानं घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ही भूमिका मांडली. सीमा प्रश्नावर विद्यमान करारांची अंमलबजावणी व्हायला हवी, तसंच द्विपक्षीय संबंध आणि दोन्ही देशातल्या नागरिकांच्या दीर्घकालीन हितासाठी सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर असलेला तोडगा काढण्यासाठी या नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली. मतभेदांचं रुपांतर वादात होणार नाही, तसंच परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेला महत्व देण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार तूट, पुरवठा साखळीतले अडथळे आणि बाजारपेठेतला सुलभ प्रवेश याकडेही त्यांनी चीनच्या अध्यक्षांचं लक्ष वेधलं. भारतीय निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षनेते रतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. पक्षावरचं नियंत्रण, चिन्ह आणि संघटनात्मक रचनेबाबतच्या परस्पर विरोधी दाव्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोगानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणता या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर निवडणूक लढवणार असतील तर आपण उमेदवार मागे घेऊ असं विरोधी पक्षनेता ऋतुव्रत बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सुवेंदू अधिकारी आणि हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला नंदीग्राम आणि रेजीनगर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुव्रत बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या 18 जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीचा आणि इतर परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गैर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणी रद्द करण्याची टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावली आहे. मार्च 2024 टाटा सन्सनं हा अर्ज दाखल केला होता. रिझर्व्ह बँकेनं ही विनंती फेटाळून लावल्यानं टाटा सन्सला आता शेअर बाजारात नोंदणी करणं बंधनकारक होईल. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आज रात्री उशिरा होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात लढत होणार आहे. साबालेंका जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर तर रिबाकिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर करण्याचा साबालेंकाचा प्रयत्न असेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स

0: देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा. आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमनेसामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 झाली आहेत. आता ऐकूया लोकसंगीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा आपण ऐकूया बाबासाहेब देशमुख आणि सहकारी यांच्या आवाजात.
2: छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझ अंबे करुण.

देवाचं दर्शन घेऊन महाराज पुण्याला परत निघाले होते. आणि पुण्याला परत येत असताना महाराजांना एका दरीतून आवाज आला, राजे थांबा. राजांची मान वळली. त्या दरीकडे लक्ष गेलं तर एक माणूस पळत येत होता. तो पळता पळता पंढा गेला. पुन्हा ओरडला, राजे थांबा. राजांनी आपल्या घोड्याच्या मानेवर धाप टाकली आणि घोड्याचा वेग कमी केला. पाठीमागचं अश्वपथक थांबलं गेलं आणि तो आलेला माणूस दोन वेळ पंडा. राजे पाय उतार झाले होते. राजांच्या पायाला धरला आणि म्हटला, राजा मी खलास झालो रे बाबा, माझी इज्जत तुटली गेली, माझ्या मुली बाळीची इज्जत खलास झाली. काय घडलं ते न रडता सांगा. राजाच्या पाटलानं माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, राजा भ्रष्ट केलं. हे साजी राजाचा आणि पाटलाला घेऊन या. तातडीनं येसाजी गेला, तातडीनं येसाजी गेला, बोलला पाटलाला निरोप राजाचा. पाटील, राजांनी तुम्हाला बोलवलेलाय, राजांच्याकडे काहीतरी तक्रार आहे. अरे जाऊन सांग तुझ्या राजाला, अजून तुझी नाळ वळली नाही म्हणावं. मी गावचा पाटील आहे, पाटलानं करील ते गावानं सहन केलं पाहिजे. मी नामधारी पाटील नाही, वतनाचा पाटील आहे, तू नामधारी राजा आहेस म्हणावं. आणि ऐकता येसाजी.

राजाने विचारलं काय म्हणाला पाटील, राजे पाटील मग्रूर आहे. तो राजाना म्हणाला अजून नाळ वाळली नाही, पण तुझ्या हातात तलवार नव्हती का? तानाजी बोलून गेला. राजाने हातानं खुणवलं आणि विचारलं काय नाव आपलं? रामजी. पुण्याला याल? हो.

घोड्याला चालले पुण्याला आणि महाराजांचा विचार चाललेला आहे. अजून नाळ वळली नाही. मी गावचा पाटील आहे. या पाटलाचं काय करायचं? आणि घोड्याच्या टपाचे आवाज सुरू झालेले आहेत. राजे दौडायला लागलेले आहेत. राजे पुण्यात येऊन पोचले आणि राजे लाल महालाकडे न जाता राजे घोड्याच्या पागेकडे वळले. महाराजांना पाहताच पारेकरी उठून उभे राहिले. राजांना मुजरे केले आणि मुजरे करताच राजे वळले आणि म्हणाले, साजी 40 घोडे स्वार घ्या, रांजाला जा, पाटलाच्या मुसक्या बांधा आणि पाटील आमच्या समोर हजर करा. एसाजीचे बहुस

पुण्याला. पुण्यामध्ये काय घडलेलं आहे? राजे दरवाजा प्रवेश करतात, सई दुधाचा ग्लास घेऊन उभी होती. राजे काही बोलले नाही, आपल्या महाली गेले, दरवाजे बंद केले. जगदंबे या देशातली सुलतानी बंद करायची, मुली वाळीची इज्जत लुटणाऱ्या सैतानांना नाहीसा करायचंय. तुझी शक्ती मजा असो, आदि शक्ती तुळजा भवानी, आम्हाला मार्गदर्शन करा, उद्या आम्ही काय करायचं. आणि राजे सकाळी उठलेले आहेत, सचल स्नान केलेलं आहे, सर्व पोशाख केलेला आहे, गळ्यामध्ये कवड्याची माळ, मोत्याचा घंटा आहे, मात्याला जिरेटोप घातलं आणि मासाहेबांना प्रणाम केला. प्रणाम मासाहेब. राजे सणासुदीचे कपडे घातले. नामधारी राजा काय म्हणालात? अजून आमची नाळ वाळली नाही. राजे तुम्ही असं का बोलता? मासाहेब कळेल आपणाला, सलामच्या बरोबर बैठकीवर. आणि राजे बैठकीवर आलेले आहेत, वीर आसन घालून राजे बसलेले आहेत.

दादूजीकडे वळले. मानेनं दादूजीला मुजरा केला, माँसाहेबांच्याकडे मान वळली. मानेनंच माँसाहेबांना मुजरा केला आणि राजे म्हणाले, साजी हाजी पाटील आमच्या समोर हजर करा. सर्वांचं लक्ष समोरच्या दरवाज्याकडे वेधलं गेलं आणि मगर मस्त पाटील जखडलेला होता. एसाजी तानाजी त्याला त्या दरवाज्यातून घेऊन येत होते. पुढे ढकलताच पाटलांनी दोन्ही हात जोडलेले आहे, चेहरा किविलवाणी केलेला आहे. आल्या आल्या म्हणत आहे, प्रणाम शिवाजी राजे, प्रणाम माँ साहेब.

राम दादोजी राजांची भवई चढली गेली. नामधारी शिवाजी म्हणणाऱ्या पाटील मग्रूर होता, पण आज एवढा कसा लावला गेला? काय रामजी, हाच का तो पाटील? हाच तो. यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं, यांनीच माझ्या मुलीला भ्रष्ट केलं. पाणवत्यावर पाणी आणायला गेली असताना या नीचांनी तिला उचलून नेलं, तिला जीवनात भ्रष्ट केली. ती या जगातून गेली, हो या जगातून गेली. काय पाटील, आम्ही ऐकतो ते खरं आहे का?

0: तिला या जगातून संपवलेलाय. तिचं काय करायचं? ती इथं जर तुमच्या बरोबर बोलायला असेल, ग्वाही देत असेल, तर आम्ही तुम्हाला गोमुखात न्याय देऊ. नाही बाळासाहेब, माझ्या हातून चुकलेलाय, मला क्षमा असावी दादोजी, मला क्षमा असावी. पाटील, ही मुलगी त्यावेळेला तुम्हाला अशीच म्हटली असेल, तुम्ही आमच्या वडिलासारख्या, नका हो मला छेडू, माझं सील भ्रष्ट करू नका. पण ज्या हाताने तू तिला छेडलीस, ज्या भोबलाच्या पाशात तिला तू कवटाळलीस, ते तुझे हात कलम केले जातील. ए साजी, पाटलाला घेऊन जा, त्याच्या हात पाय तोडा, गाढवावर बसवा, आणि पाटील रांजाला पाठवा. मासाहेब दादोजी, मासाहेब दादोजी पाटील. एसाजी, हुकमाची अंमलबजावणी झाली पाहिजे, घेऊन जा. अंतावर दिशी महाराज उठले गेले.
1: आज काय झालं शिवबाला?
0: मासाहेबांच्या मुखातून शब्द निघाले, दादोजी म्हणत आहेत, मासाहेब आपला शिवबा खरा राजा शोभला, खरा राजा शोभला,
1: न्याय मिळवून दिला.
0: थोरले महाराज असते तर नाचले असते. मासाहेब आम्ही गणपतीला जातो, अष्टातल्या गणपतीला साष्टांग दंडवत घालतो आणि सांगतो, श्री गजानना माझ्या बालराजाच्या पाठीशी सदैव राहा, बालराजाच्या पाठीशी सदैव राहा. गजानना गजानना. राजे उठून गेलेले आहेत, इकडे पाटलाला बाहेर काढलेलं आहे. पाटलाला बाहेर काढल्यानंतर काय घडलेलं आहे? तोडून हाता पायाला, तोडून हात

श्रोतेहो, आताच आपण ऐकला बाबासाहेब देशमुख यांच्या आवाजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा. याचबरोबर लोकसंगीत कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया वंदना विटणकर यांचं गीत सुरेश वाडकर यांच्या आवाजात.

कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे महेश केळुसकर यांचं, गायला आहे कविता कृष्णमूर्ती यांनी, संगीतबद्ध केलं आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोते हो, याचबरोबर सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा इथेच समाप्त होत आहे. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:45

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक अकरा वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

आम्ही बोलत आहोत ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरून. 11:11 आणि 12 सेकंद झाली आहेत. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून मिळालेल्या हवामान वृत्तानुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज हलक्या सरी झाल्या. कमाल तापमान कुलाबा इथं 33 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान कुलाबा इथं 25 अंश सेल्सिअस तर सांताक्रूज इथं

20 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथं 74%, तर सांताक्रूझ इथं 89% नोंदवण्यात आली. पावसाची नोंद सांताक्रूझ इथं 0.6 mm इतकी नोंदवली गेली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश अंशतः ढगाळलेलं राहील. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी येतील आणि गडगडाटासह वारेवातील हा वेग 40 ते 50 km/h इतका राहील. किमान तापमान 26 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. मच्छीमार बांधवांकरता इशारा, हा इशारा किनाऱ्यापासून 75 किलोमीटर परिसराकरिता आहे. 12 ते 15 सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत उत्तर महाराष्ट्राचा किनारी भाग, गुजरातचा किनारा, मध्यपूर्व अरबी समुद्र, उत्तर पूर्व अरबी समुद्र या भागामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. सोमालियाचा किनारी भाग, दक्षिण पश्चिम अरबी समुद्र या भागात 45 ते 55 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील. हा वेग पुढे 65 किलोमीटर प्रतितास वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मच्छीमार बांधवांनी या काळात या भागात जाऊ नये असा इशारा वेधशाळेने वर्तवलेला आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:13 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.

पद्मजा फेण आणि जोळेकर यांच्या स्वरातील गीतरचना आत्ता आपण ऐकली. गीत होतं बिंदा करंदीकर यांचं, संगीत दिलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. यानंतर ऐकूया भीमराव पांचाळे यांच्या स्वरातील गीतरचना. गीतरचना आहे कवी सुरेश भट यांची आणि संगीत दिलं आहे भीमराव पांचाळे यांनी.

अरुण दाते आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे 11:15 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया PA गायत्री यांचं शास्त्रीय गायन. आपण ऐकणार आहोत राग अभोगी. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमवर साथ विनोद पाडगे यांची. मध्यलय जपतालातील बंदिशीचे बोल आहेत चरणधर आयुरी. द्रुत तीन तालातील बंदिशीचे बोल आहेत दीनदयालू परमेश. ऐकूया PA गायत्री यांचं शास्त्रीय गायन राग अभोगी.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण पी ए गायत्री यांचं शास्त्रीय गायन ऐकलं. आपण ऐकलात राग अभोगी. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमवर संगत होती विनोद पाडगे यांची. हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता.
1: गजानना गणराया अधिवंदू तुझ मोरया. गजानना
2: गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

होता आहेत कलाकार जान्हवी सातोस्कर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.

0: मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. मध्यरात्रीचे 12 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम नभोनाट्य.
1: आकाशवाणी औरंगाबाद केंद्र नभोनाट्य सादर करीत आहोत हरवलेली गोष्ट. लेखिका सुनीता गाडगीळ. सादर करते विजय रणदिवे.
2: सायली, अजून तरटगावचं काही टपाल आलं नाही का?
3: नाही मॅडम, पण काल ही दोन पत्र आली आहेत.
2: कोणती?
3: एक पिंपळगावचं आणि दुसरं शिवरीचं.
2: अच्छा.
3: या दोन्ही गावात आश्रमशाळा आहेत.
2: बर.
3: आणि मॅडम, त्यांना आपल्या फाउंडेशनची मदत पाहिजे असं काहीतरी मजकूर आहे बघा.
2: अगं, त्यांना सरकारी मदत मिळते त्यामुळे आपल्याला मदत करता येणार नाही. त्यापेक्षा आपण जाऊया दोन्ही गावांना.
3: हो हो.
2: आणि गावात गरीब कुटुंब किती आहेत, त्यांना शिकणारी मुलं किती आहेत, त्यांना काही मदत करता येते का ते पाहू. अर्थात मदत पैशाची नको, गणवेश, पुस्तकं, वह्या, शालेय साहित्य हेच देण्याचा प्रयत्न करू बघ.
3: कल्पना चांगली आहे मॅडम. फाउंडेशनचे सर्व व्यवहार तुम्हीच बघत असल्याने तुम्हाला या गोष्टींची चांगलीच कल्पना असणार.
2: अगं, परिस्थिती पुढे माणूस शरण असतो. पैसा दिला तर तो खर्चून टाकण्याकडे कल असतो.
3: हो.
2: मग या गोष्टी आणण्याचं दूर राहतं बघ. काही दिवस चैन केली की पुन्हा ये रे माझ्या मागल्या.
3: पण पैशाची माणसाला गरज असतेच ना?
2: असते, पण पैसा हेच जीवनाचं ध्येय नसावं. माणसाने कुठेतरी थांबायला हवं. गरजेपुरता पैसा हवाच, पण हव्यास नको बघ.
3: हे कळणार कसं? अहो, उलट हव्यास वाढतच जातो.
2: अगं, असं काही नाही. काही लोकांना पैसा पुरतच नाही.
3: हो.
2: सतत खरेदी चालू. आधी स्वतः, मग कुटुंब, मग घर, मग गाडी, ही सगळी पोझिशन जपायला.
3: बरोबर आहे.
2: मुलाबाळांच्या नातवंडाच्या भवितव्याला आपल्यानंतर 7 पिढ्या आरामात राहाव्यात ही इच्छा. तुला सांगू का? सत्ता आणि पैसा

0: माणसाला कुठल्या थराला नेतील काही सांगता येत नाही.
1: अ काहीतरीच काय मॅडम.
0: अगं खरंच. बरं ते जाऊ दे, या दोन्ही पत्रांना उत्तर पाठव. आम्ही आश्रम शाळांना मदत देऊ शकत नाही. आणि तरटगावचं पत्र आलं की मला सांग मात्र.
1: गुड मॉर्निंग मॅडम.
0: गुड मॉर्निंग. जरा रखमाला पाणी आणायला सांग बरं. आणि हे काय, आतल्या खोलीतून केवढी धूळ बाहेर येते.
1: सफाईचं काम चालू आहे.
0: अच्छा अच्छा.
1: रेखा आणि राणीला फाईल वरील धूळ झटकायला सांगितली.
0: बरं बरं.
1: रूम स्वच्छ करायची होती ना.
0: हा हा हा.
1: त्यानिमित्ताने फाईली व्यवस्थित लावून होती.
0: ठीक आहे ठीक आहे, लावून घ्याते मी. सायली काही विशेष टपाल?
1: हो मॅडम. तरटगावचं पत्र आलं.
0: आलं का?
1: आणि ते कांबळे सर आहेत ना, त्यांनी ते पाठवलं.
0: बरं बरं.
1: साधारण 12 ते 13 मुलं आहेत ज्यांना या फाउंडेशनच्या मदतीची गरज आहे.
0: ठीक आहे, आपण एकदा जाऊन येऊ. तसंच पिंपळगाव आणि शिवरी इथेही भेट देऊन येऊ.
1: बर बर.
0: म्हणजे त्यांच्याकडची परिस्थिती आपल्याला कळेल.
1: हो ना.
0: आणि हो, देशमाने सरांना आपल्या या प्रवासाची कल्पना दे. म्हणजे काय, ते पुढे जातात आणि आपली नीट व्यवस्था करून ठेवतात.
1: मग कधी निघायचं?
0: मला वाटतं साधारण पुढच्या महिन्याच्या तारखा दे.
1: बर.
0: आणि वर्किंग डेच्या दे बरं का, म्हणजे सगळे जण भेटतात.
1: ठीक आहे मॅडम, मी आजच पत्र लिहिते.
0: ओके.
1: चला, बस मध्ये तर चांगली जागा मिळाली.
0: नशीब आपलं. नाहीतर या लहान गावांना जाणाऱ्या बस मध्ये खूप गर्दी असते बघ, अगदी खचाखच भरलेल्या असतात.
1: मॅडम, देशमाने सर परवाच गेले.
0: हो.
1: अहो सर व्यवस्था मात्र उत्तम ठेवतात.
0: अगदी खरंय. हा, त्यामुळेच या गावांना व्हिजिट देताना काही वाटत नाही बघ.
1: मॅडम, मागे एकदा आपण बोललो होतो की पैशाच्या आवश्यकतेबद्दल, त्यावेळी तुम्ही म्हणाला होतात ना
0: काय
1: की दोन परस्पर विरोधी घटना मी तुला सांगेन. मॅडम, आता की नाही आपल्याला खूप वेळ आहे बघा, सांगा ना मला.
0: सांगते. हे पा, अगं मी एकदा नाशिक जवळच्या खेड्यात गेले होते.
1: बर.
0: आदिवासी वस्ती होती. तिथल्या मुलांना मदत करण्याच्या दृष्टीने फाउंडेशनला काय करता येईल या संबंधी तिथल्या शिक्षकांशी चर्चा करायला गेले होते.
1: बरोबर.
0: मग काम संपल्यावर परत नाशिक रोडला आले आणि तिथून रेल्वेने जळगावला जाण्यासाठी रेल्वेत चढली.
1: बर.
0: तर माझी एक जुनी मैत्रीण मेधा मला तिथे भेटली. काय ही गर्दी बाई, शे अगदी पाय ठेवायला सुद्धा जागा नाही.
2: अगो बाई, नीला तू?
0: अगो मेधा.
2: आणि या डब्या. अगो ये ये ये.
0: हा
2: अक्षता, जरा पलीकडे सर, तुला खिडकी जवळ बसायचं होतं ना. बैस बैस.
0: मेधा, अगं तू कुठे निघालीस?
2: परत नागपूरला चालली.
0: अच्छा.
2: इथं नाशिकला माझं काम होतं.
0: ए ए प्लीज, हे बॅग धर ना, मला येता येत नाहीये बघ.
2: आण इकडे.
0: हे घे हे
2: आण. ओ जरा सरकून बसा ना, खुशाल हात पाय पसरून बसतात. सरका सरका जरा पलीकडे.
0: ए बाई चिडू नको ना.
2: नाहीतर काय, जागा असून सुद्धा असं करतात.
0: अगं तुला एवढं चिडायला काय झालंय, मूड गेलाय का काही? आणि मग एवढ्या लांब जायचं तर रिझर्वेशन नाही का करायचं?
2: अगं अचानक परत जावं लागेल असं वाटलंच नव्हतं.
0: काय गर्दी आहे नाही आज गाडीला?
2: अगं मला पण वाटलं नव्हतं एवढी गर्दी असेल म्हणून.
0: पण मला वाटतं मनमाड पर्यंत वगैरे जागा होईल. नाही
2: हो हो. बर, तुझं सध्या काय करतेस? म्हणजे निघालीस कुठं आणि एवढीच बॅग?
0: अगं मी एका फाउंडेशनचं काम करते आणि त्याच कामासाठी जळगावला जाते बघ. तिथून मग मी नंदुरबारला जाणार आहे आणि मग एका आदिवासी पाड्यावर असा प्रवास आहे बघ माझा.
2: बाई बाई, बरंच लांब जायचं.
0: तिथल्या गरीब विद्यार्थ्यांनी मदतीसाठी अर्ज केलाय बघ. 10-12 मुलं आहेत. तिथं जाऊन चौकशी करायची, त्यांची सगळी माहिती.

0: ती घ्यायची असते. पण मला सांग, तू नाशिकला कशाला गेली होतीस?
1: एक द्राक्षाचा मळा खरेदी करायचा होता.
0: अच्छा.
1: आमच्या यशसाठी मी तो विकत घेणार होते. अगं, चांगली आलेली संधी गेली
0: का?
1: ऐन वेळी दुसऱ्या कुणी जास्त पैसे देऊ केले.
0: अच्छा.
1: आणि मग मळ्याच्या मालकानं आम्हाला शब्द देऊन तो मळा दुसऱ्यालाच विकून टाकला.
0: अच्छा. पण मला सांग, यश म्हणजे
1: माझं नातू आणि ही अक्षता माझी नात.
0: पण तुझे दोन द्राक्ष मळे ऑलरेडी आहेत ना?
1: आहे. पण नातवाला नको का घेऊन ठेवायला?
0: त्याचे आई वडील
1: चांगले समर्थ आहे. पण आजीचा म्हणून देणार होते.
0: तुझी पण कमाल आहे हा मेधा, एवढ्या छोट्या मुलाच्या नावावर मळा. म्हणजे
1: पण मोठा झाल्यावर त्याच्याच मालकीचा होईल ना.
0: अच्छा अच्छा. बर, मग आता
1: वाईट वाटत गो. सोन्यासारखी चांगली संधी हातातून गेली.
0: मेधा, अगं एवढा पैसा आहे तुझ्याकडे, मग आमच्या फाउंडेशनला मदत कर ना जरा.
1: फाउंडेशनला?
0: हा, हे फाउंडेशनचं योजना पत्रक आहे बघ, हे घे. आणि हे माझं कार्ड आहे. तुला अजून काही विचारायचं असल्यास फोन वगैरे करू शकतेस. आणि हे पहा, नंबर दिलेला आहे त्याच्यावर.

0: पण मेधानं देणगी देण्याचा विचार अजिबात केला नाही. तुला सांगते सायली, तिला द्राक्षाचा मळाच घ्यायचा होता तिच्या लाडक्या नातवासाठी. तो अजून आई आजी असे उच्चारही करत नव्हता. कधी कधी मला गंमत वाटते या लोकांची. आपलाच उद्याचा भरोसा नाही बघ, पण नातवंडांच्या भविष्याचा केवढा विचार करतात. आपल्या सात पिढ्यांना बसून खाता यावं म्हणून संपत्ती जमवायची, मग त्यांनी काय करायचं? ती गमवायची. गंमतच आहे नाही का? खूप विचार केला की असं वाटतं माणसाच्या गरजा माफक आहेत. अन्न वस्त्र निवारा एवढंच पुरे. एवढी धनसंचयाची हाव काय? तृप्ती समाधान कधी नाहीच का?
1: मॅडम, तुम्ही म्हणाला होता या जगात अशी बरीच माणसं आहेत जी अनेक अर्थांनी मदत करत असतात, फक्त आपली श्रद्धा पाहिजे.
0: हो, आणि म्हणूनच फाउंडेशनचं काम सुरू आहे. फक्त यात स्वार्थी माणसं नको. गरिबाला मदतीची जाण असते, पैसे परत करण्याची दानत असते.
1: तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे मॅडम. पैसा दिसला की बुद्धी फिरणारे, लुबाडणारे, पैशाचा अपव्यय करणारे भरपूर दिसतात, पण अल्पसंतुष्टांचं काय?
0: अगं, पैशामुळं मनस्वास्थ्य जाईल असे मानणारी माणसंसुद्धा आहेत. याचं तुला उदाहरणच सांगते. अशीच वादळ वाऱ्याने भरलेली पावसाळी रात्र होती. मला सोनपाड्याला जायचं होतं, पण आमची गाडी मध्येच थांबली. तिथून पुढे रस्ताच दिसत

0: मॅडम,
1: हां,
0: पाऊस खूप जोरात पडतो.
1: हो ना, एकंदर पुढे जाता येणार नाही असंच वाटतंय बाबा.
0: मला काय वाटतं सांगू का? मला वाटतं हा 2 तास तरी नक्कीच थांबणार.
1: बापरे, पण आता काय करायचं? निघताना तर असं वाटलं नव्हतं ना.
0: मॅडम, मी इथे गाडीत बसतो.
1: बर,
0: पावसाचा जोर वाढण्याआधी तुम्ही छत्री घेऊन तो दिवा दिसतो ना,
1: हो हो, तिथे
0: तिथे जा. मला वाटतं तिथे बहुधा गाव असावं.
1: हां, तिथे गाव असेल. ठीक आहे, मी बघून येते, पण तू इथून हलू नकोस. हा,
0: बरं मॅडम, आणखी एक प्रश्न द्या. विजा खूप कडकडत आहेत, झाडाखाली मात्र अजिबात.
1: नाही नाही नाही थांबत, आणि मी एखाद्या घराचा आसरा घेईन, तू काळजी नको करू.
0: मॅडम, आणखी एक, घरात बाई माणूस असल्याची खात्री करूनच मग त्या घरात.
1: हो रे बाबा, हो, खरं म्हणजे एवढी रात्र होईल असं वाटलंच नव्हतं, पण आता मागेही जाता येत नाही, तेव्हा असं करू आपण पुढे जाऊया. तू मात्र गाडीच्या काचा नीट लावून घे.
0: मॅडम, मी करू नका.
1: हो, गाडीतून बाहेर पडू नकोस.
0: अजिबात पडणार नाही. आणि मी

0: नाही नाही नाही काही गरज नाही, तू गाडी थांब, मी बघते, तो जवळच असेल.
1: ठीक आहे ठीक आहे.
0: गाडी सोडून जाऊ नकोस बरं का?
1: अजिबात जाणार नाही मॅडम, तुम्ही तुमची पण काळजी घ्या.
0: आज निघायलाच नको होत, पण निघताना थोडंच आभाळ होत. नंतर किती लवकर भरलं आणि एवढा पाऊस येईल असं तर वाटलंच नव्हतं. शे किती वाजले तेही कळत नाही, घड्याळही बंद पडलं. पण विजेच्या प्रकाशात एवढं जाणवलं की गावाची वेस जवळ आली आहे, नेमकी वीज गायब झाली आहे. एक पणतीचा प्रकाश दुरून दिसतोय, बहुधा मंदिर असावं. बरं झालं, कोणाच्या घरी थांबण्यापेक्षा मंदिरात थांबलेलं बरं. देवाची सोबत असल्यावर कोणाची भीती. या पणतीच्या प्रकाशाशिवाय मंदिरातलं काहीच दिसत नाहीये. वाऱ्याने छत्री पण उलटी झाली. हा, मंदिरात आल्यावर मनाची अस्वस्थता मात्र कमी झाली. कोणी आहे का इथे? कोणी आहे का?
2: कोणीतरी मंदिरात आलेलं दिसतंय, पण अंधारामुळं काही दिसत नाही.
3: अहो, तुम्हाला भास झाला असेल, अशा या वादळी पावसात इथे मंदिरात कोण येईल?
2: नाही ग, भास नाही, चांगली चाहूल लागली बघ मला. चल बरं, माझ्या बरोबर बघूया आपण.
3: चला चला.
2: गाभाऱ्यात पणतीचा उजेड आहे, दिसेल आपल्याला त्यामध्ये कोण आहे ते. चल.
3: थांबा थांबा जरा, दिवलीची काजळी झटकते म्हणजे चांगला प्रकाश पडेल आणि दिसेल कोण आहे ते.
2: कोण आहे? कोण आहे तिकडे?
0: मी नीला आहे. आपण कोण?
2: बेटी घाबरू नकोस. हा अग, मी या मंदिरातला पुजारी.
0: अच्छा.
2: पार्वती.
3: हा?
2: अग जरा टॉवेल आणते
3: हो.
2: अग किती भिजले ही बेटी, डोकं पुसून घे.
0: नको, काही गरज नाही तसं.
3: हा घे टॉवेल. अग अग जरा केस मोकळे कर. चुलीत निखारा आहे, त्यातली गौरी आणते.
0: अहो कशाला पण.
3: अगं त्यावर धूप घालते म्हणजे लवकर वाळतील केस.
0: अहो पण आजी.
2: बेटी, एवढ्या पावसात आणि अशा वादळ वाऱ्यात एकटीच कुठं निघालीस? तुझ्या सोबत नाहीये का कोणी?
0: मी ना सोनपाड्याला चालले होते, वाटलं नव्हतं एवढा पाऊस येईल. गाडी आणली आहे पण ड्रायव्हरने मागेच उभी केली आहे, तो गाडीतच आहे. मी पुढे आले तर ही देवळातली पणती दिसली, मग इथेच उभी राहिले. अजून सोनपाडा किती लांब आहे हो?
2: 3-1 कोस नक्की.
0: बापरे,
2: मध्ये ओढ्याला पूर आलाय.
0: पूर?
2: पुलावरून पाणी सुद्धा वाहते.
0: बापरे.
2: बघ बेटा.
0: हा.
2: आता जाऊ नकोस, आलीयेस तर इथेच थांब.
3: हे बघ.
0: हा.
3: निखारा चांगला फुललाय, ही घे उदाची डबी.
0: पण
3: थोडा थोडा निखाऱ्यावर घालून केस वाळवून घेऊ, तोपर्यंत मी गरम गरम चहा करते.
0: चहा? नको नको, उगीच तुम्हाला त्रास.
3: अगं त्रास कसला त्यात? चांगला गवती चहा घालते, सुंठ मिरे दालचिनी लवंग टाकते, म्हणजे सर्दी होणार नाही. या पावसानी तर नुसतं थैमान घातलंय ग बाई.
0: हो ना.
2: बेटी, अगं अशा अपरिचित मुलखात एकट्यानं येऊ नये.
0: हो पण
2: सोबत कुणाला तरी आणायला पाहिजे होतं बरं का?
0: आणणार होते पण ऐनवेळी त्यांचं रद्द झालं आणि पावसाचाही अंदाज आला नाही. हो
3: शर्त आहे हो तुझी, तुला भीती नाही वाटली?

0: असा अंधारात एकटच या मंदिरात येताना?
1: नाही
0: कमालीबाई, तुझी
1: भीती नाही वाटली? आपण म्हणतो ना देव सगळीकडे आहे आणि इथे तर त्याचं स्थानच आहे, त्याच्यावर विश्वास ठेवूनच आले. आजोबा आता आलेच आहे तर पूजा करावी म्हणते.
2: माझ्या जवळच्या पूजा साहित्यानं तुझं समाधान होत असेल तर करूया की पूजा.
1: त्यात काय,
2: थांबा मी सगळं पूजेचं साहित्य घेऊन येतो.
1: चालेल चालेल. मंदिर शंकराचं दिसतंय.
3: शंभो शिवहर महादेव, शंभो शिवहर महादेव.
1: मंदिर गावाच्या बाजूला असल्याने भपका नाही, थाटमाट नाही. पिंडीवर फक्त एक बेलपान आणि पांढरं फुल आहे, म्हणजे मंदिरात वर्दळही नाही. जी आजोबांची परिस्थिती बेतासबेत दिसते. दानपेटीही दिसत नाही. महादेवा, कुठे अशा निवांत ठिकाणी येऊन बसलायस? तुलाही कधी कधी माणसांचा गराडा नको वाटत असेल ना, मग अशी जागा शोधून काढत असशील. पिंडीवर सतत ओतले जाणारे पाणी, दूध, पंचामृत, हळदी कुंकू, बेल फुलांचा मारा, घण घण वाजणाऱ्या घंटा, आरडाओरडा, गोंधळ, अभिषेकाचे मंत्र, सगळ्या सगळ्याला वैतागला असेल. म्हणूनच या शांत पंटीच्या प्रकाशात अशी निवांत जागा शोधून बसला. पण महादेवा, मला हे तुझं रूप खूप आवडलं. शंभो हर हर महादेव, शंभो हर हर महादेव.
2: बेटी, पूजा करायची आहे ना?
1: हो, आणलं का साहित्य?
2: घरात होत ते आणलं. चल, पूजेचा संकल्प सो.

0: आजी, खूप छान वाटलं पूजा करून. आजोबा, आता आरती इकडे बाहेरच आणा, तीर्थप्रसाद इथेच घेते.
1: आणतो हा, आणतो, जरा थांब, आणतो. ओम शंकर, ओम शिवशंभो. अहो, हे काय
2: काय?
1: आरतीच्या तपकात 100 नोट?
2: अगो बाई, बेटीने चुकून टाकली असेल, अंधारात तिला दिसलं नसेल.
0: नाही, चुकून टाकली नाही.
2: म्हणजे
0: या वादळी पावसात मला असा आसरा दिलात, माझी एवढी काळजी घेतली तुम्ही, आणि
1: त्याची तू या पैशाच्या रूपानं परतफेड करणार का?
0: नाही, तसं नाही. पण
1: बेटी, तुला खरंच सांगतो, आम्हाला एवढ्या पैशाची गरज नाही ग. तू देवळात आलीस, तुझ्या मनातला भक्तिभाव महत्वाचा. तुमच्या पैशाला, समाजातील स्थानाला इथं काही महत्व नसतं बघ. या मंदिरात इथं महत्वाची असते श्रद्धापूर्वक केलेली पूजा. अगं, आरतीच्या तपकामध्ये आधेली रुपया एवढंच टाकायचं.
0: आजोबा,
1: घे घे घे घे, परत घे, परत घे. नाही नाही, बघ, तुझ्या जवळचा रुपया या तपकात टाक. तुझे हे पैसे आम्हाला नको.
0: आजी, तुम्ही सांगा ना, यांना ऐकतच नाहीये.
2: हे बघ, तुझ्या चुकीच्या गोष्टीला मी साथ कशी देऊ?
0: काय आजी,
2: आयुष्यभर मी त्यांच्या शब्दाबाहेर गेले नाही, आणि आता जाऊ म्हणतेस? नाही ग बाई, नाही.
0: बर, मी तुम्हाला एक सुचवू का?
2: सुचव ना.
0: हे बघा, आमच्या संस्थेची वृद्धांना मदत करायची एक योजना चालू आहे.
2: बर,
0: त्याद्वारे आम्ही त्यांना निवृत्ती वेतन देतो, त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
2: म्हणजे बेटी, तुला काय म्हणायचंय?
0: हा, सांगते ना मी. हे पा, तुम्हा दोघांचं वय झालंय ना.
2: हा,
0: या वयात अन्नधान्यापेक्षा औषध पाण्याला जास्त खर्च लागतो, हो की नाही?
2: खरंय.
0: मी तुम्हाला काही

0: पैसे पाठवीन तिकडून, हा ते तुम्ही बँकेत किंवा पोस्टात जमा करा, त्यावर मिळणारं व्याज तुमच्या उदरनिर्वाहाला उपयोगी पडेल. शिवाय काही तातडीचे उपचार करावे लागले तर जवळ पैसे हवेत ना.
1: मुली, तू आमच्यापेक्षा वयानं बरीच लहान आहेस. अगं पण किती वेडी ग तू.
0: काय झालं?
1: अगं या म्हाताऱ्या वयात पैशाची गरजच काय आम्हाला? या महादेवाचं नाव काय माहितीये तुला?
0: काय?
1: वैद्यनाथ.
0: अच्छा.
1: अगं त्याच्याजवळ मी राहतो. तो एक मोठा डॉक्टर आहे.
0: बर.
1: तो घेईल की माझी तब्येतीची काळजी. आणि शिवाय जास्त काही झालं तर गावातले लोक जवळच्या सरकारी दवाखान्यात नेतात आम्हाला. बेटी, तिथले डॉक्टर खूप चांगले आहेत बरं.
0: हो का?
2: बरं का बेटी? यांना गावात फार मान आहे.
0: हो.
2: गावकरी आम्हाला धान्य देतात, आरतीत रुपया आठणे येतात, दसरा दिवाळीला कपडा येतो, परसात भाजीपाला आहे. अगं तेवढ्यात आमचं भागतं बरं का. अगं आम्हा म्हाताऱ्यांना आणखी काय लागणार?
1: आणि हे बघ बेटा,
0: हा
1: तुझ्या म्हणण्याप्रमाणे समजा पैसे घेतले आणि ते बँकेत ठेवले, मग ते कुणाला तरी कळणार की नाही?
0: हो.
1: मग तो माणूस आमच्या माग लागणार. कदाचित त्यासाठी कुणी आमच्या मरणाची सुद्धा वाट पाहणार. त्यापेक्षा या भानगडी हव्यातच कशाला.
2: हे बघ,
0: हा
2: तू आम्हाला मदत केलीस हा तुझा चांगुलपणा. पण आता आम्हाला शांत राहू दे. देव तुझं भलं करो. आमचा तुला अगदी मनापासून आशीर्वाद दे.
1: अग आम्हाला वैद्यनाथ साथी असताना काय कमी आहे. त्याच्या कृपा छत्राखाली आमचं सगळं ठीक चाललंय.
2: अगो बाई, बरं झालं लाईट आले ते.
0: हो ना, आता पाऊसही थांबलाय. आजी आजोबा मी निघते. हा
2: बेटी, जपून जा. हो
0: हो हो, काळजी नका.
2: रस्ता माहितीचा नाही. मला वाटतं तू गाडीकडे परत जावस.
0: हो हो.
2: आणि पाणी उतरल्यावर सोनपाड्याला जा. हो.
0: बर बर.
2: म्हणजे तुला ड्रायव्हरची सोबतही होईल.
0: चालेल. आजोबा नमस्कार करते. हा
1: बेटी, देव तुझं भलं करो.
0: आजी नमस्कार करते.
2: आयुष्यमान भव.
1: वैद्यनाथाकडं मी रोज तुझ्यासाठी प्रार्थना करीन. हा
0: हो हो.
1: काळजी घे.
0: हो हो.
2: जपून जा. हो
0: हो हो.

0: सायली, मी हा प्रसंग जन्मात विसरू शकणार नाही बघ. आता सोनपाड्याला त्या गावाच्या बाहेरून रस्ता झालाय. पुन्हा मी त्या शिवमंदिरात कधी गेलेच नाही. मला त्या गावाचं नाव सुद्धा माहीत नाही. पण आजही त्या आजी आजोबांची खूप आठवण येते ग.
1: मॅडम, तुमच्या डोळ्यात आत्ता सुद्धा पाणी आलंय.
0: अगं, त्यांनी मला एक शिकवण दिली. आयुष्यात आपल्या मर्यादा आपणच आखून घ्यायच्या. मेहनतीनं काम करायचं, कामानं तृप्त व्हायचं. काही काळानंतर समाधानी वृत्ती असणं फार गरजेचं आहे. आजींनी धडा शिकवला, सहचाराच्या सुखदुःखात त्याला साथ द्यायची. वृत्ती समाधानी असेल तरच मनशांती मिळू शकते बघ. ती पैशाने विकत घेता येत नाही. गरजा थोड्या असल्यानं तर आयुष्य शांतपणे जगता येतं. यातूनच मला एक हरवलेली गोष्ट सापडली. माणसाच्या मनस्वास्थ्याचं रहस्य म्हणजे समाधान.
1: मला एका गोष्टीचं नवल वाटतं मॅडम.
0: का?
1: 100 नोट सहज मिळत असतानाही त्यांनी आव्हेर का केला?
0: हो ना.
1: नाहीतर आपले ते आपले आणि दुसऱ्याचेही आपले करण्याची धडपड किती माणसं करतात. मोहाच्या जाळ्यात पती पत्नी दोघेही गुंतत जातात. मनशांती, मनस्वास्थ्य, समाधानी वृत्ती त्यांच्याकडे कशी येणार?
0: आजही माणसं सतत पैशाच्या

0: मागे धावताय. पैसा पैसा आणखी पैसा. आणि तोच त्यांना खोल गर्तेत लोटत जातो.
1: हो ना, अहो कधी धाड पडली, पकडले गेले की एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.
0: नाहीतर काय,
1: मग आपणच केलेल्या आपल्या या कृत्याची भूतं आपल्या भोवती नाचू लागतात. सन्मान, अब्रू, प्रतिष्ठा आपल्याबरोबरच आपल्या कुटुंबियांची नष्ट होते.
0: हो ना,
1: पण हे कळतं तेव्हा फार उशीर झालेला असतो.
0: अगं, पूर परिस्थितीत कित्येक पूरग्रस्तांना पैसे मिळालेच नाहीत. बोगस नावं दाखवून आपसात वाटून घेतलेत लोकांनी.
1: हो ना,
0: आपला वाटा यात किती हा विचारच या माणसांच्या सतत डोक्यात असतो. अशा वेळी आठवतात ते आजी आजोबा, पैशांपासून दूर गेलेली माणसं, घरात चीज वस्तू नसताना पैशाला न भुलणारे. प्रत्यक्ष अनुभवाने शहाणपण येतं म्हणतात ना, तेच खरंय. या उलट मेधाचा अनुभव. 2 वर्षाच्या नातवासाठी द्राक्षाचा मळा घ्यायला निघाली होती.
1: अवय,
0: मुलगा मुलगी नातू नात नाचून जावई, सगळ्यांना पैशाने बांधून घालायचे होते. मळा हातून निसटला की झाली लगेच अस्वस्थ.
1: जाऊ दे मॅडम, अहो पण आजच्या या प्रवासात तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं. समाज कार्य म्हटलं की लोक उपहासाने बघतात, पण यातून मिळणारा अनुभव ना शाळेत मिळतो ना महाविद्यालय.
0: खरंय तुझं म्हणणं,
1: त्यासाठी जीवनाच्या मैदानावरच उतरावे लागते. प्रत्यक्ष अनुभव घ्यावे लागतात.
0: जसे मला आले तसेच ना.
1: ओ, आणि मॅडम मी सुद्धा हे काम प्रामाणिकपणे करेन.
0: अगं, मला नक्की वाटतं की फाउंडेशनचं काम तू योग्य प्रकारेच करशील, कोणत्याही मोहाला बळी न पडता. अगं चल, जवळ आलं वाटतं गाव.
1: हो हो,
0: उतरायची तयारी करावी लागेल. आधी ती वरची बॅग काढ. हा, संपला प्रवास, संपला. हे वळण गेलं की गाव. चल, आपल्याला इथेच उतरायचं.

0: हरवलेली गोष्ट. आत्ताच आपण सुनीता गाडगिळ यांनी लिहिलेलं नभोनाट्य ऐकलत. यातील भूमिका आणि कलावंत नीला सर्वेशा महाजन, सायली प्रज्ञा सुमंत, मेधा सुनीता गाडगिळ, ड्रायव्हर अनंत काळे, आजी माधुरी दातार आणि आजोबा विजय रणदिवे. निर्मिती सहाय्य उमेश मेहता. सादर करते विजय रणदिवे.
1: नभोनाट्य हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. यानंतर प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया डबल सीट या चित्रपटातील गीत. अभय जोधपूरकर आणि प्रियंका बर्वे, दीपिका जोगदातार यांच्या स्वरात. गीत आहे समीर विद्वांस यांचं, संगीत दिलंय ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी.

0: डबल सीट या चित्रपटातील गीतानंतर ऐकूया. गुपचूप या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात, गीत आहे मधुसूदन कलकर यांचं, संगीत दिलं आहे अनिल अरुण यांनी.
1: पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले.

अनोळखी या चित्रपटातील गीतच आत्ताच आपण ऐकलं सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना जगदीश खेबुडकर यांची आणि संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. आपण ऐकत आहात कार्यक्रम गीतबहार.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.

श्रेया घोषाल, जसराज जोशी यांच्या स्वरातील गीतरचना आत्ता आपण ऐकलीत. गीत होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं. यानंतर ऐकूया घरचा भेदी या चित्रपटातील गीत सुरेश वाडकर यांच्या स्वरात. गीतरचना रघुबंधू यांची, संगीत दिलं आहे सुरेश कुमार यांनी.

आनंद भाटे यांच्या स्वरातील या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. मध्यरात्रीचे 1:18 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकूया माधव डोंगरे आणि प्रभाशंकर गायकवाड यांचं व्हायोलिन वादन आणि शहनाई याची जुगलबंदी आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ केलेली आहे राजेंद्र अंतारकर यांनी. आपण ऐकणार आहोत राग मालकंस. विलंबित गत 1 तालात निबद्ध आहे, द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया माधव डोंगरे आणि प्रभाशंकर गायकवाड यांचं व्हायोलिन आणि शहनाई वादन याची जुगलबंदी राग मालकंस.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण माधव डोंगरे आणि प्रभाकर शंकर गायकवाड यांचं व्हायोलिन आणि शहनाई यांची जुगलबंदी ऐकलीत. आपण ऐकलात राग मालकमचं, त्यांना तबला साथ केली होती राजेंद्र अंतरकर यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. आपण आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोते हो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपला रेडिओ मित्र अभिराम सराफ सर्व श्रोत्यांचं हार्दिक स्वागत करतोय. श्रोते हो, गेले भाग आपण एकाहून एक नितांत सुंदर अशा नवीन चित्रपटातल्या धमाल आणि ढंगदार लावण्या ऐकल्या. लावण्यांचे वेगवेगळे प्रकार काही जाणून घेत आहोत. लावणीचा इतिहासही आपण अनेक कार्यक्रमातून जाणून घेतलेला आहे. लावणीचे जे काही उपप्रकार आहेत ना, त्यामध्ये टाकणीची लावणी नावाचा एक प्रकार आहे बरं का. अर्थात ही माहिती सोपान हरिभाऊ खोडे यांनी लावणीचं रंग आणि रूप या पुस्तकामध्ये किंवा लिहिलेली ही माहिती आहे. तमाशामध्ये गण गवळण रंगबाजी बतावणी फार्स असे हे सगळे पूर्वरंगातले मनोरंजनाचे प्रकार संपले मग उत्तर रंगामध्ये वग सादर केला जातो आणि वगाला सुरुवात करण्यापूर्वी शिलकार म्हटला जातो. आता हा शिलकार म्हणजे काय तर टाकणीच्या लावणीचा एक प्रकार आहे. वगाच्या सुरुवातीला तो सादर केला जातो म्हणून त्याला शिलकार असं म्हणतात. शिलकार म्हटल्याशिवाय वगाला सुरुवात होत नाही आणि शिलकार म्हणण्याचं काम तमाशातला सरदार करत असतो आणि हाच तमाशा फडाचा मालकही असतो. तमाशासाठी आवश्यक असणारी वगरचनाही तोच करत असतो. शिलकार म्हणजे काय किंवा टाकणीची लावणी म्हणजे काय याबद्दल अधिक माहिती आपण घेऊया एका ढंगदार लावणीनंतर. उत्तरा केळकर आणि वैशाली सामंत यांच्या आवाजामध्ये सागर पवार यांची एक रचना आपण ऐकूया.

तर श्रोते हो, आपण टाकणीच्या लावणी प्रकाराबद्दल सध्या बोलतोय. पूर्वरंग संपल्यानंतर तमाशामध्ये भरजरी कपडे घालून हा शिलकार आपल्या समोर येतो. हात जोडून सर्व मायबाप प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंती करतो. वग कोणता सादर करणार आहे त्या वगाचं नाव जाहीर करतो आणि नंतर शिलकार म्हणायला सुरुवात करतो. आणि तो म्हणत असताना इतर सुरते जे असतात त्याच्यासोबत ते त्याला साथ देत असतात. प्रत्येक तमाशामध्ये साधारणपणे दोन सुरते असतात. एक जण झांज वाजवत असतो तर दुसरा तुणतुणं वाजवत असतो. गायकाला साथ करणं आणि पाठीमागं झील ओढणं हेच त्याचं काम. शिलकाराचं एक उदाहरण द्यायचं झालं तर असं असतं, विलासपूर नावाचं होतं एक नगर, सूर्यसेन नावाचं तिथं एक राजा थोर, त्याची कन्या होती सुंदर, ती झाली उपवर, तिचं मांडलं राजानं स्वयंवर. असं म्हटलं की त्याचे सुरते जे असतात ते लगेच, जमलं राजकुमार झाली बेसुमार गर्दी नगराला, असं म्हणून झील देतात. शिलकार म्हणण्याची ही एक अशी वेगळी पद्धत आहे. सुरुवातीच्या ओळी आवाजामध्ये थोडाफार चढ उतार न करता एकाच चढ्या सुरात म्हटल्या जातात. सरदार एक ओळ पुढं म्हणतो तर सुरत्या अर्धी ओळ पाठीमागून म्हणतो. म्हणजे कसं की विलासपूर नावाचं होतं एक नगर अशी ओळ सरदारानं म्हटली की लगेच होतं एक नगर अशी अर्धी ओळ पुढचा सुरत्या म्हणून सरदाराला साथ देत असतो. शेवटी मग दोन्ही सुरते सुंदरा ग ग म्हणा तू साळू हे अशी झील ओढतात. शिलकार हा झांज तुणतुणं पेटी ढोलकी या वाद्याच्या साथीनं कडक सुरामध्ये म्हणण्याचा प्रघात आहे. याबद्दलच आपण आणखीन माहिती जाणून घेणार आहोत आणखीन एका ढंगदार लावणीनंतर. पुंगी प्रेमाची या चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया जान्हवी प्रभू अरोरा यांच्या आवाजामध्ये. गीतकार विजय मुळगुंद.

टाकणीच्या लावणी प्रकाराबद्दल सध्या आपण बोलतोय आणि सुरुवातीचा जो शिलकार असतो तो कडक आवाजात म्हणत असतो हे आत्ता मी तुम्हाला सांगितलंच आहे. हा कडक आवाजात म्हणण्याचं एक कारण असं आहे की तमाशाचा हा प्रेक्षक वर्ग हा साधारणपणे ग्रामीण भागातला असतो. त्याचं राहणीमान, त्याचं बोलणं थोडं कडक स्वरूपाचं असतं. त्याला जसं जेवण अगदी झणझणीत आणि तिखट लागतं की नाही, तशी करमणूक देखील खणखणीत आणि ठसकेबाजच लागते. आणि जे प्रेक्षकांना आवडतं तेच हे तमासगीर सादर करत असतात. त्यांची हलगी, ढोलकी ही वाद्य देखील कडकच वाजवली जात असतात. शिलकार हा किती ओळींचा असावा किंवा एका ओळीमध्ये किती अक्षरं असावीत, किती मात्रा असाव्यात याचं ठराविक असं काही बंधन नाही आहे. तरी पण तमाशामध्ये सादर होणारा जो शिलकार आहे तो साधारणपणे सहा ओळींचा असतो.

पहिल्या चार ओळीत एका अक्षरानं अंत्ययमक साधलेलं असतं, पाचव्या आणि सहाव्या ओळीत दुसऱ्याच एका वेगळ्या अक्षरानं यमक साधलेलं असतं. शाहीर पठ्ठे बापूरावांनी मिठ्ठा राणी या वगासाठी एक शिलकार लिहिला होता. तो असा आहे, ऐका हो ऐका मिठ्ठा राणी कन्या राजाची, उगवली कळी जशी चंद्राची, जशी काय परी राजा इंद्राची, ज्वानी तिची 14-15ची, प्रश्न करील शास्त्राचा धडा, तोच होईल लग्नाचा जोडा, नाहीतर ठरेल मूर्ख वेडा हा. असा हा शिलकार होता. पठ्ठे बापूरावांनी आणखीन एक शिलकार लिहिलेला आहे, महिकावती नामे नगरात राधाकृष्ण राज्य करीत, दानशूर प्राणी प्रख्यात, माहिती सर्वाला. आता माहिती सर्वाला म्हटलं की त्याचे सुरते हा अशी त्याला साथ देतात. या शिलकाराच्या प्रकारामध्ये वग कोणता सादर केला जाणार आहे, वगाचं कथानक कशावर आहे, वगातली पात्रं कोणती आहेत हे देखील थोडक्यात सांगितलं जात असतं. पूर्वी काय होतं की वग लिखित स्वरूपामध्ये नव्हता आणि बरेचसे तमासगीर निरक्षर असायचे, त्यामुळं त्यांना रंगमंचावर प्रवेश कधी करायचा किंवा पुढं जाऊन काय करायचं याचं मार्गदर्शन करणं आवश्यक असायचं आणि हे सगळं मार्गदर्शन या शिलकारातून केलं जायचं. आणखीन एक शिलकार बघण्यापूर्वी एक ढंगदार लावणी आपण ऐकूया. सुरेखा पुणेकर यांनी गायलेली ही ढंगदार अशी लावणी भागवत दगडू हिरे यांनी लिहिलेली आणि आनंद शिंदे यांनी संगीतबद्ध केलेली आहे.

सारंगपूरची होळी या वगनाट्यामध्ये एक शिलकार ऐकण्यासारखा होता. वराड सरहद्दीवर सारंगपूर गाव सुंदर, मराठी तिथं राहती माने पवार, सारंगपूर नावाचा इनामदार, दयाळू होता यशवंत पवार, त्याला दोघे जण पुत्र, थोरला बाजीराव धाकटा मुरार, थोरल्याचं लग्न होऊन झाली वर्ष 4, बायको त्याची सुभद्रा होती उपवर, यमाजीराव माने मोठा दिलदार, पवाराच्या वाड्यासमोरच त्याचं घर, त्याला एक मुलगी होती सुंदर, 6 वर्षाची सुशीला पोर, 12 वर्षाचा मुलगा मुरार, सुशीलेचे लग्न करावे त्याचे बरोबर, असा माने पवारांचा विचार. अशा पद्धतीनं कथानक ओव्यांमध्ये गुंफलं जायचं आणि ते ऐकता ऐकता रंगत यायची. मधूनच एखादी ढंगदार रचनाही सादर केली जायची, नृत्य असायचं, त्यामुळं तमाशा रंगत जायचा. चला आणखीन एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. चंद्रकला दासरी यांनी गायलेली येडपट गाव नावाचा जो चित्रपट आला होता त्यातली ही लावणी आहे. भागवत हिरे यांचे शब्द आहेत आणि भागवत हिरे यांचे शब्द आहेत, आनंद शिंदे यांचं संगीत आहे. ऐकूया.

0: तुमचं हसू तुमची ओळख, पण हे हसू निरोगी आहे ना? दातांची स्वच्छता, हिरड्यांची काळजी आणि नियमित दंत तपासणी हे फक्त सुंदर हास्यासाठी नाही तर निरोगी आयुष्यासाठीही अत्यंत महत्वाचं. दातांचं आरोग्य निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डेंटिस्ट डॉक्टर अनघा मुळे.
1: ब्रशिंगची पद्धत शिकून घ्यावी आणि आहारामध्ये चांगल्या प्रकारे फायबर्स, कमीत कमी साखर, कमीत कमी ऍसिड ड्रिंक्स हे ठेवल्यामुळे हाडाचं, हिरड्यांचं आणि दातांचं आरोग्य चांगलं ठेवता येतं. आणि इयरली फॉलोअप ह्या काही गोष्टी आहेत, ह्या सगळ्या वयाच्या लोकांना सतत आणि सेम प्रकारे लागू पडतात.
0: तेव्हा अवश्य ऐका आरोग्य दर्पण. सहभागी होत आहेत तज्ज्ञ डॉक्टर अनघा मुळे. आणि हो, त्याआधी कोमल कुंभार लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
2: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. 2:25 मध्यरात्रीची झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया चौकट राजा या चित्रपटातील गीत.

आशा भोसले, रवींद्र साठे, अंजली मराठे यांच्या स्वरातील गीत आत्ताच आपण ऐकलं, चौकट राजा या चित्रपटातील गीत. गीतरचना सुधीर मुगे यांची होती आणि संगीत दिलं होतं आनंद मोडक यांनी. यानंतर ऐकूया दिस नकळत जाई या चित्रपटातील गीत, अरुण दाते, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. गीत सौमित्र यांचं, संगीत दिलं आहे मिलिंद इंगळे यांनी.

0: संगीत बाळ पळसुले यांचं होतं. या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत.
1: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पण सुरुवातीला ऐकू शकाल शिक्षण तसेच अभिनय क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. आणि त्यानंतर वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
0: एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात हो श्रोते हो. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम आपल्याला उपलब्ध आहेत. पहाटेचे 3 वाजलेले आहेत, प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला ऐकूया अनिरुद्ध जोशी यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे प्रमोद वडनेरकर यांची, संगीत दिलं आहे अशोक गोकर्ण यांनी.

सुरेश वाडकर, आरती अंकलीकर टिकेकर यांच्या स्वरातील या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम इथे समाप्त होतो. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोतेहो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव हरिदास यांनी.
1: बरे नवी सखी असा लपून घाव घालणे.
0: श्रोते हो स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवरही स्वरांजली सुगम संगीताचा

गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद भक्तीच्या सुरांनी द्विगुणित करूया. गणेशाच्या चरणी अर्पण केलेली सुंदर भक्तिगीत सादर करत आहोत. हे रंबा तू गणनायका.

0: सहभागी होत आहेत कलाकार जान्हवी सातोसकर, सिद्धांत पाटकर, चैतन्य नातू, संगीता साठे, गुरुशांत सिंग आणि अभिषेक साठे. निवेदन वैखरी जोशी. तेव्हा ऐकायला विसरू नका हे रंब तू गणनायका. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही हे रंब तू गणनायका.
1: आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही कार्यक्रम आपण ऐकू शकता. पहाटेचे 3:30 वाजून गेलेले आहेत. सादर करीत आहोत मिश्र संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया संदीप खरे यांच्या स्वरातील गीत. गीतरचना आहे सुधीर मुघे यांची आणि संगीत दिलं आहे आशुतोष कुलकर्णी यांनी.

एआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. पहाटेचे 4 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकू शकाल सुजन सालकर यांचं शास्त्रीय गायन. ऐकूया राग चारुकेशी. त्यांना तबला साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी आणि सारंगीवर साथ आहे फारुकी लतीफ यांची. मध्यलय 3 तालातील बंदिशीचे बोल आहेत लाज राखो तुम मोरी आणि त्यानंतर तनाणा एक तालात निबद्ध आहे. ऐकूया सुजन सालकर यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग चारुकेशी.

0: शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सुजन सालकर यांचं शास्त्रीय गायन ऐकलात. आपण ऐकलात राग चारुकेशी, त्यांना तबला साथ केली होती संतोष मिश्रा यांनी आणि सारंगीवर साथ केली होती फारुकी लतीफ यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत. सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
2: फ्रेंड्स, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 प्रसारित होणाऱ्या राज्यस्तरीय युववाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकू शकाल श्री गुरु गोविंद सिंगची अभियांत्रिकी तथा तंत्रशास्त्र संस्था विष्णुपुरी नांदेड येथील अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील राहुल प्रकाश आत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. फ्रेंड्स, ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आपण ऐकत आहात आकाशवाणी एआर मराठी डीटीएच उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही आपण आमचे कार्यक्रम ऐकू शकता. पहाटेचे 4:30 वाजलेले आहेत. प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आता आपण ऐकू शकाल सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन.

सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन आता आपण ऐकणार आहात. आपण ऐकूया राग जौनपुरी आलाप आणि भैरवी. त्यांना तबला साथ केली आहे भूषण परचुरे यांनी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण सत्यनारायण शर्मा यांचं व्हायोलिन वादन ऐकलं. आपण ऐकलं राग जौनपुरी, आलाप आणि भैरवी. त्यांना तबला साथ केली होती भूषण परजुरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोण।
1: त्वम एव प्रत्यक्षम तत्वमसि, त्वम एव केवलम कर्तासि, त्वम एव केवलम हर्तासि, त्वम त्वम त्वम हे अक्षर उच्चारल्यानंतर आतमध्ये गुंजतो तो अहम अहम अहम। संपूर्ण अथर्वशीर्ष 180 डिग्री फिरतं, ते मला माझ्यात पाहायला सांगतं।
0: अथर्वशीर्ष एक दैनंदिन दृष्टिकोन या विषयावर धनंजय गोखले यांचं अभ्यासपूर्ण भाषण।
1: त्वम भूमिः, त्वम आपः, त्वम अन्नलः, त्वम अनिलः, त्वम नभः, वाग् ना तस, अरे अरे नाही जमलं तर त्वम ब्रह्मा, त्वम विष्णु, त्वम रुद्रः, त्वम इंद्रः, गुणधर्म समजावून घे आणि ते गुणधर्म तुझ्यात आहेत, त्यामुळे तू असा बसू नको, तुला छान आनंदी जगायचंय की नाही मजक पाहू।
0: जरूर ऐका साहित्य सौरभ या कार्यक्रमात येत्या सोमवारी 14 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून। सूत्रसंचालन सविता जेरे, सादर करते आहेत सुमित श्रीबाद।
2: मैत्रिणींनो, दिनांक 13 सप्टेंबर 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात

आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रहवाहिनीचे कार्यक्रम. पहाटेचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार. सुरुवातीला ऐकूया देव दिनाघरी धावला या चित्रपटातील गीत पंडित कुमार गंधर्व आणि सहकारी यांच्या स्वरात. गीतरचना कवी बाळ कुल्हटकर यांची आणि संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

पंडित कुमार गंधर्व आणि सहकारी यांच्या स्वरातील या गीतरचनेनंतर ऐकूया ते माझे घर या चित्रपटातील गीत आशा भोसले यांच्या स्वरात. गीतरचना रवींद्र भट यांची, संगीत दिलं आहे सुधीर फडके यांनी.

पाटलाची सून या चित्रपटातील गीत आत्ताच आपण ऐकलं. आशा भोसले आणि सहकारी यांच्या स्वरात गीतरचना होती कवी संजीव यांची आणि संगीत दिलं होतं राम कदम यांनी. यानंतर ऐकूया अरे संसार संसार या चित्रपटातील गीत सुधीर फडके यांच्या स्वरात. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील ही गीतरचना आहे जगदीश केबुडकर यांची. संगीत दिलं आहे अनिल अरुणी यांनी.

सुधीर फडके, सुरेश वाडकर, जयवंत कुलकर्णी यांच्या स्वरातील गीतानंतर ऐकूया हिरवं कुंकू या चित्रपटातील गीत शोभा बॅनर्जी यांच्या स्वरात. गीतरचना नीता देवकर यांची, संगीत दिलंय हरीश चव्हाण यांनी.

या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार संपला. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या DTH उपग्रह वाहिनी AIR मराठीवरून.